सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारती सौर 7, ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच दिनांक 28 मे 2026. सकाळचे 5:53 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 झालेली आहेत. श्रोते, आता एका हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 1 अंशांनी वाढून 45.7 अंश सेल्सिअस होतं. किमान तापमानातही 1.2 अंशाची वाढ असून ते सरासरी 27.6 अंश सेल्सिअस नोंदल्या गेलं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या काही भागात उष्णतेच्या लाटा वाहतील आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता ऐका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12160 जबलपूर अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 नियोजित वेळेस आहे. 22403 पॉंडिचेरी न्यू दिल्ली लोकमान्य तिलक सुपरफास्ट एक्सप्रेस 6:45 येत आहे. 12589 गोरखपूर जंक्शन पासून चालणारी चारलापल्ली एक्सप्रेस 3:55 गाडी 3:13 उशिरा धावते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येत आहे. 12261 हावडा दुरंतो 4:10 गाडी 3:09 उशिरा. 611110 नागपूर वर्धा मेमू आपल्या नियोजित वेळेस. 11201 नागपूर एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेस. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 गाडी 18 उशिरा. 12289 सीएसएमटी नागपूर दुरंतो 8:25 येत आहे. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 611210 आमला नागपूर मेमू 8:45 नियोजित वेळेस. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 16032 अंदमान एक्सप्रेस 9:00 611117 नागपूर आमला मेमू आपल्या नियोजित वेळेस. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 गाडी 40 उशिरा. 12113 नागपूर गरीब रथ 9:20 नियोजित वेळेस. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बेंगलोर राजधानी 9:25

मिनिटांनी आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 22692 बेंगलोर राजधानी 9:25 03254 चारलापल्ली एक्सप्रेस 9:20 आपल्या नियोजित वेळेस. 12905 पोरबंदर शालिमार एक्सप्रेस 9:30 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 गाडी 1 मिनिट उशिरा. 12151 समरसता एक्सप्रेस 10:15 आपल्या नियोजित वेळेस. टू झिरो एट झिरो सिक्स न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25 नियोजित वेळेस. 22175 नागपूर जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेच आहे. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 20813 पुरी एक्सप्रेस 10:55 12809 हावडा मेल 11:15 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12626 केरला एक्सप्रेस 11:45 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. अधिक माहितीसाठी दूरभाष क्रमांक 139 यावर संपर्क करावा. श्रोतेहो, ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना.

श्रोतेहो, आता ऐकवीत आहोत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात. हे गीत रचलं आहे वसंत बापट यांनी.

श्रोतेओ अर्चना या कार्यक्रमात आता आम्ही ऐकवित आहोत ग दि माडगुळकर यांनी रचलेलं हे भक्तिगीत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत राम पाठक यांचं.

श्रोतो, आता ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं भक्तिगीत, संगीत दशरथ पुजारी यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलीत पी सावळाराम यांची भक्तिरचना. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. आणि श्रोते हो, आता अर्चना या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हे देशभक्तीपर गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना आम्ही इथे संपवित आहोत. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:30 झालेली आहेत. श्रोते, आता वेळ झाली आहे चिंतन या कार्यक्रमाची.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण विनोद या विषयावर डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: विनोद, औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्त्यहं स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानदं वर्धनम. सर्व औषधांमध्ये हास्य हेच श्रेष्ठ औषध मानलं जातं आणि असं हे हास्य आपल्या स्वाधीन असलेलं मिळण्यासही सुलभ असून आरोग्य व आनंद वाढवणारे एक अद्भुत असं रसायन आहे. हास्य ही मानवाची अगदी सहज प्रवृत्ती आहे. जीवनात येणारं दुःख, राग, द्वेष, निराशा या सगळ्यांचा निचरा करून त्यांना दूर करून जीवन प्रफुल्लित बनवण्याचा हास्य हा रामबाण उपाय आपल्याजवळ असल्याने मानव म्हणजे हसणारा प्राणी अशी मानवाची व्याख्या योग्यच ठरते. हे हास्य विनोदातून निर्माण होतं म्हणून तर आपल्या जीवनात विनोदाचं महत्व अनन्य साधारण आहे आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून तर उमर खय्याम म्हणतात, दुःखाचा सारा इतिहास आहे सुखाचा केवळ भास, म्हणून आहे जीवन तोवर नाच हास. प्रत्येकाच्या जीवनात सुखाबरोबर दुःखाचाही ससेमीरा असतो. एवढंच काय, बरेचदा तर सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास जीवन जगण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न जेव्हा मानवाला पडतो अशा वेळेस विनोदाच्या महान देणगीमुळे त्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. म्हणून तर तत्ववेत्ता अरिस्टॉटल म्हणतात, विनोदी माणूस जीवनातील विसंगती विकृती याकडे दयाबुद्धीने पाहतो. जीवनात विनोद नसता तर त्याला जीवन जगणं असह्य झालं असतं. तेव्हा अशा या विनोदाचे मर्म जाणून पूर्वीपासूनच राजे रजवाडे यांच्या दरबारी विदूषक असत. ते विदूषक विनोदी संभाषण करून राजे लोकांचा मनावरील ताण कमी करून त्यांचं मनोरंजन करून त्यांचा शीण घालवीत असत. साहित्यामध्ये तर या विनोदांनी मनोरंजनासोबतच सामाजिक सांस्कृतिक राजकीय व्यंगांच्या माध्यमातून सामाजिक दोष हसत खेळत मांडले आहेत. मराठी साहित्यामध्ये आचार्य अत्रे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, जयवंत दळवी, नासी फडके, ची वी जोशी यासारख्या अनेक साहित्यिकांनी विनोदाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं आहे. श्रीयुत बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण यांच्यासारखे व्यंगचित्रकार राजकारणातील घडामोडींवर विनोदाच्या माध्यमातून व्यंगात्मक चित्राद्वारे नेमकं बोट ठेवून राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. इंग्रजी वाङ्मयामध्ये सुद्धा विनोदाला फार मोठं स्थान आहे. इंग्लंडमध्ये बर्नार्ड शॉ, फ्रान्समध्ये मोलियर आणि चार्ली चॅपलिनच्या चित्रपटांनी हे काम केलेलं आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मात्र या विनोदाच्या परंपरेला काहीसं ग्रहण लागलं. नंतरच्या काळात विनोदानी वगनाट्यात स्थान मिळवायला सुरुवात केली. काही चित्रपटे, नाटके आणि संवाद या माध्यमातून द्वयार्थी वाक्यांनी विनोदाद्वारे अश्लीलता

0: प्रकटीकरण होऊ लागलं. यातूनच मग विनोदाचा आनंद घेणारे वेगवेगळे वर्ग, वेगवेगळे वयोगट तयार झाले. काही विनोद हे तर मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पष्ट करणारे, कारुण्याची किनारं असलेले आणि हसता हसताच व्यक्तीला अंतर्मुख करणारे असतात. आणि प्रफुल्लित जीवन जगण्यासाठी आपल्या आयुष्यात विनोदाची झालर असणं हे फार गरजेचं आहे. विनोद म्हणजे मानसिक निरोगीपणाचं लक्षण होय. एक तीव्र मतभेद विकोपाला न जाता ते सामंजस्याने मिटवण्याचं वातावरण विनोदामुळे तयार होऊ शकतं. यासाठी जगातील सर्व सुधारित व सुसंस्कृत राष्ट्रातून विनोदाला महत्वाचं स्थान आहे. आता येत असल्याने जीवनाला पण एक वेगळीच लज्जत येते. आयुष्यातलं सासले पण नाहीसं होऊन त्याला प्रवाही पण येतं. म्हणूनच विनोद हे जीवनाचे महत्वाचे अंग असून प्रत्येकानी विनोदी वृत्ती वाढवा आणि सुखी जीवन जगा हा सुखी जीवनाचा मूलमंत्र जोपासला तर मग खऱ्या अर्थाने सगळीकडे आनंदी आनंद घडे असे वातावरण निर्माण होईल, यात शंकाच नाही.
1: श्रोतेहो, आताच आपण विनोद या विषयावर डॉक्टर प्राची देशपांडे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो चिंतन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. सकाळचे 6:35 झालेली आहेत. श्रोते हो आता ऐका आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, काही क्षणातच अर्थात 6:40 कार्यक्रम आहे कृषीवाणी. यात गवांड्यापासून चारा निर्मिती याविषयी माहिती दिली जाईल. कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:02 करण्यात येईल. 6:45 कार्यक्रम आहे आरोग्यम धनसंपदा. मुंबई केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या या कार्यक्रमात आज आपण पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉ सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहितीचा पहिला भाग ऐकणार आहात. कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:05. 6:50 कार्यक्रम आहे परिसर. श्रोतेव, मुंबई केंद्रावरून परिसर या कार्यक्रमात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी दिलेली माहितीचा पहिला भाग संक्षेपित होईल. कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:10. सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण गौरव साठी आणि सहकार्यांनी गायलेली कव्वालीचा आस्वाद घेऊ शकता. सकाळी 9:00 सूचनापत्र, 9:30 आपली आवड. सकाळी 10:00 कळमकर हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपण ऐकणार आहात. आज या कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर आर बी कळमकर. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:30 आजचे पाहुणे. श्रोते हो, आज या कार्यक्रमात ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे नितीन सोळंके यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. सादर करते आहेत सतीश रेवे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण संक्षेपित करण्यात येईल. यात प्रथम नागपूर केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होईल. आजच्या या कार्यक्रमांतर्गत स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत हितगुज या मालेत आपण ऐकणार आहात आणि त्यानंतर तिच्या शब्दातून या मालेत सुरेखा देवघरे यांचं निवेदन आपण ऐकू शकाल. 1:00 एनसीईआरटीचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. 1:45 आणि रात्री 8:30 कार्यक्रम आहे भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. श्रोतेव, 2:30 संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:00 नादब्रह्म हा कार्यक्रम संक्षेपित होईल. 5:30 कार्यक्रम आहे युववाणी. श्रोतेव, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकाल वेदविश्वाचा आणि त्यानंतर करिअर मंत्र अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉ दिनेश पडोळे यांची मुलाखत आपण या कार्यक्रमात ऐकाल. संध्याकाळी 6:30 कामगार सभा.

0: आजच्या या कार्यक्रमात महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुती यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. सादर करते आहेत आशिष सातपुते, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं वावर हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आजच्या या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकाल गोष्टी गावगड्याच्या. या मालिकेत अनुप वाघमारे यांनी लिहिलेलं कौटुंबिक संवाद आणि त्यानंतर आमचा कृषी माल आमचा ब्रँड यशोगाथा अंतर्गत प्रगत शेतकरी शुभम ढेंगरे मुक्काम देवळी गुजर जिल्हा नागपूर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स. श्रोतेहो, हे दोन्ही दिल्ली केंद्रावरील कार्यक्रम मुंबई केंद्रावरून साक्षेपित करण्यात येतील. आणि रात्री 10:30 मराठी नभोनाट्य. श्रोतेहो, आज या अंतर्गत मालती जोशी यांचं नाटक चित्रा आपण ऐकू शकाल. सादर करते रियाज शेख. तर ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
4: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
4: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
4: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
4: बस
3: बस
4: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते व शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्रे सादर करीत आहोत कृषीवाणी. आज यात आपण गवांड्यापासून चारा निर्मिती याविषयी माहिती जाणून घेणार आहात.
5: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बहुतांश लोकांकडे गव्हाचं पीक दरवर्षी रबी हंगामात घेतलं जातं. शेतकरी बंधूंनो, गव्हाच्या काढणीनंतर तयार होणारा गवांडा हा आपल्याला जनावरांकरता वापरता येतो. बरेचदा हे बघण्यात आलंय की त्याचं उत्पादन जास्त होतं, तणीस जास्त असतं, म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात ते जाळून टाकतात. परंतु असं केल्याने प्रदूषण तर होतंच, पण या गव्हांड्याची नासाडी होते. शेतकरी म्हणून गव्हांडा किंवा धानाचं तणीस म्हणून आपण कधीही जाळून टाकू नये. त्यावर जर आपण युरियाची प्रक्रिया केली तर त्यापासून सकस आणि चांगला चारा हा जनावरांकरता आपल्याला उपयोगात आणता येतो. आता या गव्हांड्यावर प्रक्रिया करायची ती कशी? लक्षात घ्या, यासाठी आपण 4 किलो युरिया 60 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गव्हांड्यावर शिंपडून हातानं चांगलं कालून घ्यावं. नंतर ते प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवा बंद करावं. साधारणतः 3 आठवड्यानंतर असा प्रक्रिया केलेला गव्हांडा किंवा तणीस आपण जनावरांना खाऊ घालावं. दुष्काळी परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये चारा टंचाई असते

0: वेळी गवंडा जनावरांना खाऊ घालणे हे केव्हाही फायद्याचं ठरतं. लक्षात घ्या, युरियाची प्रक्रिया जर आपण केली तर गवांडा मऊ होतो, त्याची चव आणि पाचकता ही वाढते, तसंच त्यातील प्रथिनाचं प्रमाण वाढून सकसता देखील वाढते. प्रक्रिया केलेल्या गवांड्यासोबतच आपण थोडी देहेप किंवा मग हिरवा चारा उपलब्ध असेल तर तो आपण दिला पाहिजे. साधारणपणे 3 ते 4 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी यांना मग अशावी अलब देण्याची गरज ही भासत नाही. वाळलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून ते 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडून घ्यावं. यामुळे चारा मऊ होऊन तो देखील चविष्ट होतो. ढेप किंवा भरडा देताना साधारणपणे 8 ते 10 तास अगोदर पाण्यानं ओलसर करून तो जनावरांना खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकताही वाढते. अशा रीतीनं कास्तकर बंधूंनो, आपल्याकडे गवांडा हा मोठ्या प्रमाणात असेल किंवा तणीस जर मोठ्या प्रमाणात असेल तर ते जाऊन न टाकता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे युरियाची प्रक्रिया आपण करावी. ही प्रक्रिया करत असताना 60 लिटर पाण्यामध्ये 4 किलो युरिया टाकून द्रावण जे असतं ते बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गवांड्यावर शिंपडून ते प्लास्टिकच्या हवाबंद थैलीमध्ये भरून घ्यावं आणि साधारणपणे 3 आठवड्यानंतर ते आपण आपल्या जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, गव्हांड्याचा वापर किंवा तणीसाचा वापर आपण जनावरांकरता चाऱ्यासाठी करूया.
1: श्रोते, आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.
2: कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व

0: इतरांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि एमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन

करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायोक्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचे निवेदन ऐका. आज 28 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजेच हाडे ठिसूळ होणे. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोतेहो, आपण आम्हाला प्रश्न विचारू शकता. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 69400672506011 आणि 25292266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज 28 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: तुला संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नवतरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: तू अशी जवळी
0: हॅलो मनभावन
2: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
3: हे हाय प्रतीक्षा.
2: हाय.
3: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
2: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
3: काय सांगतेस,
2: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
3: क्या बात है.
2: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
3: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
2: बिलकुल.
4: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन. कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती, भारत का बदलता आज.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 7:10 मुंबई केंद्रावरून पुणे केंद्रावरील प्रादेशिक मराठी बातम्या, त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरु केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला.

आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना, ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष। श्रोतेहो, आज आहे 28 मे। जागतिक स्तरावर 28 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो। द हंगर प्रोजेक्ट नावाच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो। 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो। मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी। 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्मदिवस। महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन।

ठळक दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे. तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी, आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता

0: स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: नक्कीच, समुदायांची विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
0: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजनामध्ये त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाचे, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनाचे जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047 तर सुरुवातीला आपली जी NDRF मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतं. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे. झिरो टॉलरन्स म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलेही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यामुळेच नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं

0: जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतो, तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना पडतात त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे. रसिको, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: श्रोते, आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि म्हणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी आज 11:05 ते 11:40 मिनिटांपर्यंत आणि संवादिका आहेत

0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत आहात सुगम संगीत हा कार्यक्रम. आणि आजच्या या कार्यक्रमात आपण गौरव चाटी आणि सहकार यांचं कव्वाली गायन ऐकत आहात.
1: पिक्चर क्लियर नहीं है.
2: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.

श्रोतेहो, आत्ताच आपण गौरव चाटी आणि साकाऱ्यांचं कव्वाली गायन ऐकलं सुगम संगीत या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही संक्षेपित करीत आहोत, आणि 8:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकता. बातम्यांसाठी कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नदी सुधार प्रकल्प रस्ते आणि बंदरांचा विकास सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी. ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित

करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील 3रं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. श्रोते हो, सादर आहे मराठी चित्रपट संगीत. आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही ऐकवित आहोत सुधीर फडके यांच्या संगीत निर्देशनात थोरली जाऊ या चित्रपटाचं गीत. आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. गीत रचलं आहे सुधीर मोघे यांनी.

श्रोते, कार्यक्रमात आता ऐकूया जानकी या चित्रपटाचं गीत. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. स्वर लता मंगेशकर यांचे आहेत आणि हे गीत रचलं आहे सुधीर मोघे यांनी.

0: असं शांत शांत आणि असा हा एकांत, या एकांती तो येईल का? कोण?
1: श्रोते हो, जगदीश खेपूडकर यांनी लिहिलेलं घरची राणी या चित्रपटाचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत आम्ही इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम.
2: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: कडक उन्हाळा आणि विजेचा वाढता लोड, जाणून घ्या यंत्रणेवरील ताण आणि वीज पुरवठ्याची अपरिहार्य तांत्रिक बाजू. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी आणि तंत्रज्ञ 24 तास मैदानावर उतरून अविरत सेवा देत असतात. उन्हाळ्यात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचत असल्याने तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होतो. ही तात्पुरती अवस्था, ही तात्पुरती अस्वस्थता विजेच्या तुटवड्यामुळे नसून उन्हाळ्यात घरे, कार्यालय आणि व्यावसायिक ठिकाणी एसी, कूलर्स आणि पंख्यांचा एकाच वेळी वापर वाढल्याने यंत्रणेवर पीक डिमांडचा प्रचंड ताण येतो. नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यातील 470 मेगावॅटची मागणी उन्हाळ्याच्या सुरुवातीला 800 मेगावॅटवर आणि आता 950 मेगावॅटच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या अफाट वाढीमुळे रात्रीच्या वेळी नागरिक घरी परतल्यावर स्थानिक ट्रान्सफॉर्मर रोहित्र ओव्हरलोड होतात. बाहेरील उष्णता आणि अंतर्गत लोडमुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल कमालीचे गरम होऊन मोठे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा फ्यूज स्वतःहून उडतो. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीज कर्मचारी रात्री अपरात्री तत्परतेने काम करत असतात. या तांत्रिक कारणासोबतच एप्रिल मे महिन्यातील अचानक येणारे वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मान्सूनपूर्व पावसामुळे झाडे कोसळून तारा तुटतात. अशावेळी कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी ग्राहकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून वीज पुरवठा जाणीवपूर्ण बंद ठेवून वादळ शमल्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाते. या व्यतिरिक्त आगामी पावसाळ्यात अखंडित सेवा मिळावी म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, नादुरुस्त इन्सुलेटर बदलणे आणि सबस्टेशनची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी पावसाळापूर्व नियोजित कामे प्री मॉन्सून मेंटेनन्स केली जातात. भविष्यातील मोठे बिघाड टाळण्यासाठी हे पूर्वनियोजित शटडाऊन अत्यंत आवश्यक असतात. दुसरीकडे जिल्ह्याची वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने 602.98 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी विकास आराखडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहर मंडळातील 9 आणि ग्रामीण भागातील 12 मोक्याच्या ठिकाणी एकूण 21 नवीन अतिउच्च दाबाची उपकेंद्रे उभारली जात असून 7 विद्यमान उपकेंद्रांची क्षमता वाढ केली जात आहे. उन्हाळ्यातील वीज खंडित होणे ही अपघात टाळणारी एक अपरिहार्य तांत्रिक प्रक्रिया असून हजारो कर्मचारी ग्राहकांसाठी 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही दुपारी आणि रात्रीच्या पीक अवर्समध्ये विजेचा अपव्यय टाळून जड उपकरणे गरजेनुसारच चालवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण नागपूर यांनी केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी एट 90।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो सादर आहे मराठी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत आहात हमाल दे धमाल या चित्रपटाचं गीत आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगुल स्वरात. हे गीत लिहिलं आहे विवेक आपटे यांनी आणि संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकत आहात अजय अतुल यांच्या संगीत निर्देशनातलं जोगवा या चित्रपटाचं गीत. गायक कलाकार आहेत श्रेया घोषाल आणि हरिहरन, आणि हे गीत लिहिलं आहे संजय पाटील यांनी.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीतमध्ये आता आपण ऐकत आहात गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गोलमाल या चित्रपटाचं गीत, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अपराध या चित्रपटाचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत रचलं होतं मधुसूदन कालेलकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी. आणि श्रोतेहो, आता या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.

श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपली आवड या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, आजचा आपला दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि संगीतमय जावो या सदिच्छेसह आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटाचे गीत राणी वर्मा आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. या गाण्याची आवड कळवली आहे सावतानगर आकोट येथून बापूराव काळे, श्रीरामपंत वानखडे, गणेश टवळे आणि पवन काळे यांनी. त्यासोबतच नागपूरहून आपले हे श्रोता आहे योगिता प्रकाश रंभाडे, ललिता बोरकर, काशीनिवास बंगाली पंजा इथून आहे भारती रंभाडे, जान्हवी रंभाडे, अनूपपूर मध्य प्रदेशहून आपले श्रोता आहे जयमंत्री केवट, अंजली केवट. चला श्रोते हो ऐकूया यांच्या आवडीचं अष्टविनायक या चित्रपटाचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया जैत रे जैत या चित्रपटाचं गीत. नाधो महानोर यांनी हे गीत लिहिलेलं आहे. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि रवींद्र साठे. आणि या गीतासाठी आपली आवड कळवली चितलवाडी तालुका तिल्हाराहून अमोल इंगळे, अर्चनाताई इंगळे, सर्वेश इंगळे, आदिरा इंगळे, आरव इंगळे, रणवीर इंगळे आणि यांच्यासोबत यांच्या समस्त परिवारांनी. चला ऐकूया जैत रे जैत या चित्रपटाचं गीत.

श्रोते हो, या बहारदार गाण्यानंतर आता वळूया आपल्या पुढल्या गाण्याकडे. ऐकूया घोळात घोळ या चित्रपटाचं गीत किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अनिल मोहिले आणि या गीताची आवड कळवली आहे संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफळी जिल्हा यवतमाळ येथून. जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि यांच्यासोबत यांच्या समस्त सिंगणकर परिवारांनी. ऐकूया घोळात घोळ या चित्रपटाचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता वळूया आपल्या पुढल्या गीताकडे. ऐकूया लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं हे गीत. आणि या गीताची आवड कळवली गुरु चौक पोफळी तालुका उमरखेडहून गणेशराव लांडगे, सौ विमलताई लांडगे, अलका लांडगे, विनायक लांडगे आणि वरुण लांडगे यांच्याकडून. त्यासोबतच ढाणकी तालुका उमरखेडहूनच श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओंकार अंजली डांगे यांनी सुद्धा या गाण्यासाठी आपली पसंती दाखवली आहे.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया जय जय गौरी शंकर या चित्रपटाचं गीत. हे गीत गायलं आहे जयश्री शेवाडकर शेजवाडकर यांनी आणि पसंती कळवली आहे वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे विजया सरकटे स्वराज वानखडे आणि मिलिंद सरकटे यांनी. त्यासोबतच या गीताला ऐकायची आवड कळवली आहे सुंदरखेड राजमाता नगरहून नरेंद्र नरवाडे ज्योती नरवाडे आकांक्षा नरवाडे आणि आकाश कुमार यांनी. ऐकूया जय जय गौरी शंकर या चित्रपटाचे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. जाता जाता आपल्या सर्व श्रोत्यांना एकच सांगेन, आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी नागपूर केंद्र. नमस्कार.

0: त्यांचा ठिसूळपणा. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर आर बी कळमकर. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत, शंका आहेत, काही समस्या असतील तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2560101 म्हणजेच 2560101 आणि 2529266 अर्थात 2529266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे अगदी बरोबर 0712 07 12. श्रोताओ नमस्कार, डॉक्टर कलमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपुर. हेलो डॉक्टर, इस लाइव फोन इन कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है. श्रोताओं, आज हमारा विषय है ऑस्टियोपोरोसिस और इस विषय पर हमें मार्गदर्शन करने यहां उपस्थित हैं कंसल्टिंग फिजिशियन सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर आर बी कलमकर. आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो जरूर पूछिए. फोन नंबर्स इस प्रकार हैं 2560101 और 2529266. नागपुर बाहर से फोन कर रहे हैं तो एसटीडी कोड जरूर लगाएं. जी हाँ, 0712 07 12. डॉक्टर आर बी कळमकर कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार डॉक्टर. ऑस्टिओपोरोसिस हा आजचा विषय आहे, हाडांचा ठिसूळपणा आपण ज्याला म्हणतो. तर खरं तर हा ऑस्टिओपोरोसिस हा शब्द खूप जणांना माहिती नसतो, हाडे ठिसूळ होणं वगैरे असं आपण म्हणतो, तर काय आहे नेमकं, याची व्याख्या काय करता येईल?
1: ॲक्च्युली पहिले आपण हे समजून घेऊ की हाडांचं महत्त्व काय आपल्या शरीरामध्ये.
0: बरं,
1: एक तर हाडांमुळे आपल्या शरीराला स्ट्रेंथ मिळते.
0: अच्छा.
1: आणि मोबिलिटी मिळते, आपण फिरू शकतो, हिंडू फिरू शकतो, चांगल्या व्यवस्थितप्रमाणे उभं राहू शकतो, बसू शकतो.
0: हे
1: सगळं हाडांमुळे आहे. जर आपल्याला हाडं नसतील तर एक मासाचा गोळा झाला असता. तर ते हाडांचे एक तर हे काम आहे की तुमच्या शरीराला एक स्ट्रेंथ देणे, नंबर वन. नंबर टू, हे एक रिझर्वायर आहे, म्हणजे स्टोरेज आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचं. आणि हे जे ॲटम्स आहेत, म्हणजे कॅल्शियम वगैरे, हे बॉडीमध्ये लागत राहतात निरनिराळ्या मेटाबॉलिझम करता. तर हे सगळे हाडांमध्ये स्टोअर्ड असतात. आणि हे हाडं जे आहे हे एक मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. जसं एकदा हाड बनलं म्हणजे ते राहिलं असं नाही राहत. त्याचा कंटिन्युअस ब्लड सप्लाय चालू असतो, तिथे कंटिन्युअस मेटाबॉलिझम चालू राहते. हाडांचं रिमॉडेलिंग कंटिन्युअसली होत राहते. म्हणजे हाडांमध्ये बनणे, त्याच्यामध्ये हे मिनरल्स डिपॉझिट होणे, तिथून रिसॉर्प्शन करणे, हे सगळे कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि जवळजवळ जो कार्डियक आउटपुट आहे, म्हणजे हार्टमधून जे ब्लड सप्लाय पूर्ण बॉडीला मिळते, त्याच्यापैकी 10% ब्लड जे आहे हाडांमध्ये जाते.
0: अच्छा,
1: म्हणजे इतकं त्याचं महत्व आहे.
0: डॉक्टर, याविषयी आपण बोलूया, एक कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार.
0: हा
2: हॅलो.
0: नाव काय आपलं, विचारा प्रश्न.
2: वर्षा अष्टीकर, नागपूर वरन बोलते आहे मी.
0: हा वर्षाजी, विचारा.
2: 60 वर्ष वय पूर्ण आहे माझं.
0: बर.
2: आणि 10 वर्षापासून मला ऑस्टिओ आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस काय म्हणतात तो आहे नीचा गुडघ्यांचा.
0: बर.
2: पण आता रिसेंटली 2 वर्षापासून मला राईट हिप मध्ये दुखत आहे. जिथे काही ऍक्सिडेंट झाला नाही, मी पडली नाही, राईट हिप मध्ये दुखत आहे. आणि त्यांनी लिहून दिलाय Grade 2 Grade 3 टाईपचा ऑस्टिओपोरोसिस आहे. तर मग Grade 4 ऑपरेशन करावं लागतं का, एक प्रश्न. आणि राईट हिप दुखते आहे, त्याच्यामुळे मला प्रवास करता येत नाही, बसमध्ये बसता येत नाही. तर हा त्याच्याशीच निगडीत त्रास आहे का?
1: ठीक आहे, तुमचा प्रश्न समजला मला. ऑस्टिओ आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस हे दोन अलग अलग आहे. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयाप्रमाणे जे बोन्स जॉईंट्स जे असतात ते जे इन्वॉल्व्ह होतात त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात. कॉमन जे ऑस्टिओ आर्थरायटिस इन्वॉल्व्ह म्हणजे जॉईंट्स आहे ते नी जॉईंट आहे. ते आपले गुडघे जे आहे हे जास्त कॉमनली होतात, पण हिप जॉईंटसुद्धा इन्वॉल्व्ह होतात. हे ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, हे वयाप्रमाणे होते. ते गुडघे झिजून जातात, त्याचे बोन्स झिजून जातात, त्याच्यामुळे जॉईंटमध्ये जी स्पेस असते ही कमी होते. आणि ती कमी झाल्यामुळे ते जे सर्फेसेस ऑफ जे बॉन्सचे जे सर्फेस एकमेकांना अपोज होतात ते घासले जातात आणि म्हणून ते पेन होते आणि त्याच्यामुळे मोबिलिटी कमी होते. पण तुमचं जे Grade 3 आणि Grade 4 सांगितलं कर, जे तुम्हाला एव्हीएन पण असण्याची शक्यता आहे. एव्हीएन म्हणजे जे अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ बोन. त्याच्यामध्ये कसं होतं की ब्लड सप्लाय तिथला जर कमी झाल्यामुळे सुद्धा ते तिथले जो हाड असते ते मरून जाते, त्याला नेक्रोसिस म्हणतात. आणि

श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करीत आहोत डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकूया काही क्षणातच. श्रोतेहो नमस्कार. डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आजचा आपला विषय आहे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजेच हाडा

0: अशा यामध्ये सुद्धा ते हिप जॉईंट रिप्लेसमेंट लागते. किंवा ऑस्टिओआर्थरायटिस सिव्हिअर जर असेल कोणत्याही जॉईंटचं, हिप जॉईंट म्हणा किंवा नी जॉईंट म्हणा, जर सिव्हिअर असेल, मोबिलिटी खूप कमी असेल आणि तुम्हाला जर खूप पेन होत असेल, अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंटचा सल्ला मिळू शकतो. तर हे तुमचे दोन्ही गोष्टी आहेत. आता ऑस्टिओआर्थरायटिस हा एक जो आला याचा प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ऍक्च्युअली काय होते की पोरस म्हणजे बारीक बारीक छिद्र असणे. जसं तुम्ही आता माठ घेतला, मटका घेतला, मटक्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते थंड होते. याचं कारण काय? याचं कारण आपल्याला शाळेमध्ये शिकवतात, सायन्समध्ये आम्हाला लहानपणी शिकवलेलं किंवा ह्याच्यामध्ये लहान लहान बारीक बारीक छिद्र असतात आणि त्याच्यामधून ते पाणी बाहेर येते आणि त्या पाण्याचं बाष्पीकरण होते, म्हणजे त्याची वाफ बनते. आणि हे वाफ बनताना ते जे पाणी जे आहे ते आतमधल्या पाण्यामधून उष्णता शोषून घेते आणि त्याच्यामुळे ते पाणी थंड होते. तर हे जे असे बारीक बारीक स्पोर्स होतात हे ज्यावेळेस बोन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि त्यावेळेस बोन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते कमजोर होते आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस जे मिनरल्स आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, हे जे डिपॉझिट होतात हे कमी होतात, त्याच्यामुळे जे बोन्सची स्ट्रेंथ कमी होते त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा माझा मगाशी फोन करून दिला होता.
1: बरं,
2: राईट हिपला दुखत
0: माझं. त्याचं उत्तर
1: माझा
2: फोन कटून गेला होता.
0: नाही, तुमचा फोन कटला पण रेडिओ चालू आहे. तुम्ही रेडिओवरती उत्तर ऐकलं असेल. तर त्यामध्ये काय होते मॅडम की जे बोन्सची जी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला व्यवस्थित ठेवणं खूप आवश्यक आहे. खूप सारे असे आजार पण आहे ज्याच्यामध्ये बोनची स्ट्रेंथ कमी होते, पण जसजसे वय वाढत जाते तसतशी बोनची स्ट्रेंथ कमी होते. आणि तर याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. तर साधारणपणे वयाच्या 50 वर्षानंतर एक टेस्ट करून घ्यायला पाहिजे, ज्याला डिक्सा स्कॅन म्हणतात. डिक्सा स्कॅन मध्ये बोनची डेन्सिटी किती आहे हे आपल्याला माहीत पडते. त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत पडते किंवा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता किती आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यानुसार मग आपण त्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करू शकतो, मेडिसिनमध्ये काय चेंजेस करू शकतो हे आपल्याला पाहता येतं.
1: अच्छा.
0: आता याच्यामध्ये कसं आहे की ज्या कारणं जी आहेत, काही व्यसन आहे, अल्कोहोल एक कॉमन कॉज आहे ज्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होते, स्मोकिंग याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होते, जे खूप रोड असतात ज्यांचं वजन खूप कमी असते, ज्या मसल मास कमी असते, अशा लोकांना ऑस्टिओपोरोसिस होते. कारण बोन्सला अटॅच असतात मसल्स आणि जर हे मसल मास कमी असेल तर त्याला बोन्सचा ब्लड सप्लाय सुद्धा कमी होतो, त्याच्यामुळे ते जे बोन्स आहेत ते पण ठिसूळ होतात, कमजोर होतात.
1: अच्छा डॉक्टर, याविषयी बोलूया. एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: ज्योती मिस नोडे बोलते.
1: हा बोला ज्योती.
3: छत्रपती संभाजीनगर. हा मॅडम, माझं वय 40 आहे डॉक्टरांना विचारायचं होतं. आणि माझे गुडघे खूप दुखतात, म्हणजे खाली बसलं ना तर उठताना असं शिरा आखडल्यासारखे होतात त्यामुळं, आणि चालताना पण थोडस दुखत आणि पण जास्त खाली बसून उठतानी चालतानी जास्त आखडल्यासारखा होता शिरा.
0: बरोबर.
3: आणि माझा दुसरा प्रश्न, माझा मुलगा 18 आहे, त्याचा पाय आपोआप असा वाकला होता आणि हडवाडलं डॉक्टर म्हणी ते, त्याचं ऑपरेशन 2 झाले तेव्हा केलं, तर त्याला रिकव्हरला किती वेळ लागेल हे विचारायचं होतं सरांनी.
0: ते तुम्ही ज्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन केलं आहे त्याच डॉक्टरांना तुम्ही विचारा, कारण कुठल्या प्रकारचं ऑपरेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी कशी काय होतील हे तेच डॉक्टर तुम्हाला त्याचं उत्तर जास्त चांगलं देतील. कारण मला माहित नाही त्याच्यामध्ये काय ऑपरेशन केलं, नंबर वन. नंबर टू, तुमचा दुसरा प्रश्न आहे गुडघ्यांचा. तर गुडघे दुखणे, गुडघ्याचा त्रास होणे हा जो त्रास आहे हा कॉमन आहे आणि मी आता त्याचं उत्तर दिले, याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. हे साधारणपणे 40 सुरू होऊन जाते. ज्या लोकांचं वय जास्त म्हणजे वजन जास्त असेल अशा लोकांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, जर खूप लोडेड ट्रक जर असेल तर तो ट्रक पंक्चर होण्याची शक्यता जास्त आहे. तर तसं म्हणून, कारण हे जे आहे हे जॉईंट्स वेट बेअरिंग जॉईंट आहे, तुम्ही उभे राहता त्यावेळेस तुमच्या बॉडीचं वजन त्या जॉईंट वरती पडते आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुमचं वजन जास्त असेल तर त्याला कमी करा. दुसरी गोष्ट, जर तुमचं वजन जास्त नसेल तरी पण तुम्हाला हा त्रास होऊ शकतो, कारण पुष्कळदा हे अनुवंशिक सुद्धा राहते. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी स्पेशली हे अनुवंशिक सुद्धा राहते. तिसरी गोष्ट काय आहे की दुसरे काही आर्थरायटिस आहे का, म्हणजे जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का, तुमचं युरिक ऍसिड ॲबनॉर्मल आहे का, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला पाहायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आता या वयामध्ये साधारण काय होतं की व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस ह्या ज्या टेस्ट आहे हे लोक करत नाही जनरली, पण त्या करायला पाहिजे. कसं आहे, व्हिटॅमिन डीची

0: डेफिशियन्सी ही खूप कॉमन आहे.
1: अच्छा.
0: व्हिटॅमिन डीमुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होते, जे इंटेस्टिनमधून जे कॅल्शियम ॲब्सॉर्ब होते त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होते. आणि खूप सारे असे हे आहेत म्हणजे रिसेप्टर्स आहेत ज्या ठिकाणी व्हिटॅमिन डी काम करते. व्हिटॅमिन डीचा फक्त हाडांवरतीच इफेक्ट आहे असं नाही आहे, त्याचा आणखीन खूप साऱ्या गोष्टींवरती इफेक्ट आहे. कॅन्सर प्रिव्हेन्शनमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी कामाचं आहे.
1: अच्छा अच्छा.
0: हार्ट डिसीजमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी कामाचं आहे. इन्फेक्शन्समध्ये इम्युनिटीमध्ये सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन डीचं काम आहे. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीची लेवल आपल्या शरीरामध्ये नॉर्मल असणं खूप आवश्यक आहे.
1: म्हणजे आपण ज्या मूलभूत टेस्ट आहेत त्या नेहमी करतो, HB पाहतो किंवा थायरॉइड शुगर, पण आपल्याला डी व्हिटॅमिन डी करायला पाहिजे.
0: त्याचं कारण असं काय होतंय, लोकांना हे माहिती आहे की उन्हामध्ये बसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी बनते, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय की याला फक्त व्हिटॅमिनच नाही म्हणून त्याला हॉर्मोन्स पण म्हणतात, कारण
1: हे
0: आपल्या शरीरामध्ये सुद्धा बनते म्हणून त्याला हॉर्मोनही म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग ते व्हिटॅमिन डीचं हायड्रॉक्सिलेशन होते लिव्हरमध्ये, त्याला 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी म्हणतात. त्याच्यानंतर त्याचं डी हायड्रॉक्सिलेशन होते, ते याच्यामध्ये म्हणजे डाय हायड्रॉक्सिलेशन त्याच्यामध्ये किडनीमध्ये होते. त्यामुळे किडनी फेल्युअर जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डीची कमी होते, त्याच्यामुळे सुद्धा मग बोन कमजोर होतात. तर हे खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहे.
1: डॉक्टर याविषयी बोलूया, एक कॉल घेतो आहोत. हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार मॅम, नागपूरहून बोलते आहे सर.
1: माझा
2: एक क्वेश्चन असा होता की टेलबोन जे आहे माझं एक्झॅक्टली, आपण जेव्हा खुर्चीवर बसतो आणि जेव्हा उठतो त्यावेळेस मला खूप त्रास होतो. 45+ एज आहे माझी, तर हा त्रास कशामुळे असेल? आणि माझं सिजर झालं होतं 15 वर्षापूर्वी त्यांच्याबद्दल, तर त्याचा काही संबंध असेल का?
0: जनरली नाही, म्हणजे सीझरचा ज्याचा काही संबंध असेल शक्यता फार कमी आहे.
2: काय करावं
0: नाही तर त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला एक तर तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवा, त्याच्यानंतर तुमचा त्याचा एक्सरे करून पाहावं लागेल. हे टेलबोन म्हणजे त्याला कॉक्सिक्स म्हणतात, म्हणजे जे स्पाईन आहे स्पाईनचा शेवटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये कधीकधी त्याच्यामध्ये डिस्लोकेशन वगैरे पण होऊ शकते आणि त्याला कॉक्सॅल्जिया असं म्हणतात. तर त्याच्यावर पुष्कळ तर त्याच्यामध्ये काही खास करायची गरज पडत नाही. जनरली त्याच्यावरती प्रेशर कमी यावं, त्याच्यावरती डायरेक्ट प्रेशर होऊ नये म्हणून रिंग पिलो वापरतात.
1: अच्छा.
0: रिंग पिलो म्हणजे जसं समजा स्कूटरचा ट्यूब आहे, हवा भरली ते आपण तुमचा खुर्चीवर ठेवलं, तुम्ही त्याच्यावर जर बसले तर त्या टेलबोन वरती तुमचा प्रेशर येणार नाही, तुम्हाला दुखणार नाही.
1: अच्छा. म्हणजे शक्यतोवर थोड्याशा सॉफ्ट ठिकाणी आपण बसलं पाहिजे,
0: त्याच्यावरती प्रेशर नाही आलं पाहिजे.
1: बरं. डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
1: हॅलो. हा नमस्कार.
3: हा मला मॅडम सरांना प्रश्न विचारायचा होता, जे हार्ट इश्यू होता ते मोनोपॉज नंतर जास्ती त्याची शक्यता असते का?
0: बिलकुल बरोबर.
3: काय केलं पाहिजे?
0: बिलकुल बरोबर, बिलकुल बरोबर. कसं आहे की हे जे हॉर्मोन्स आहे सेक्स हॉर्मोन्स, इस्ट्रोजन आहे आणि टेस्टोस्टेरॉन आहे, म्हणजे फिमेल्समध्ये इस्ट्रोजन मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन, हे हॉर्मोन्स जर कमी झाले तर त्याच्यामुळे हाडं जे आहे हे जास्त ठिसू होतात, ऑस्टिओपोरोसिस होते. त्याच्यामुळे जसं मेनोपॉज झाला तुमचं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होते. आज त्याच्यामध्ये पुष्कळदा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतात, इस्ट्रोजन देतात किंवा दुसरे आणखीन सारे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ते करता येतात, जे सप्लिमेंट देऊ शकतात ज्याने हाडं जे आहे ते ठिसूपणा ज्याचा कमी होतो. पण काय होतं की हे औषध देण्यामध्ये तुमचे त्याचे काही साईड इफेक्ट्स तर नाही हे पण आपल्याला पाहावं लागतात. कारण मेनोपॉजच्या नंतर इस्ट्रोजन दिलं, प्रोजेस्टेरॉन दिलं, तर त्याच्यामुळे जे हॉर्मोन्सचे जे दुष्परिणाम आहे, जसं गर्भाशयामध्ये होणारा कॅन्सर आहे किंवा ब्रेस्टमध्ये होणारा कॅन्सर आहे किंवा काही हार्ट डिसीज आहे किंवा काही जे काही असेल, तर ते हे जे आहे ह्याची पण एक शक्यता असते. म्हणून काय ते याला खूप असं बॅलन्स करून त्याला मॅनेज करावं लागतं. म्हणून तुमचं जर तुमची मोटिलिटी चांगली राहिली, एक तर तुम्ही व्यायाम व्यवस्थित करत राहिले, तुमचं वजन जर तुमची व्यवस्थित ठेवलं, त्याच्यानंतर तुमच्या डाएटमध्ये जर तुम्ही व्हिटॅमिन डी कॅल्शियम फॉस्फरसचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं, तर मग हे जे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आहे हे कमी होते.
1: अच्छा. डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो. हॅलो.
4: हा मी सुहास बोलतो नागपूरहून.
1: हा बोला सुभाषजी, विचार.
4: टाईप 2 डायबिटीस आहे.
1: बरं.
4: तर त्याच्यामुळे हाड ठिसूळ व्हायची शक्यता किती आहे?
0: हो, याच्यामध्ये कसं आहे, टाईप 2 डायबिटीसमध्ये सुद्धा हाडं ठिसूळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जे आजार डिस्क्राईब केले त्याच्यामध्ये डायबिटीससुद्धा आहे. त्याच्यामध्ये समजा तुमचं जर वजन तुमचं कंट्रोल असेल, तुमचं जर व्यवस्थित व्यायाम सुरू असेल, तुमच्या डाएटमध्ये भरपूर व्हिटॅमिन डी कॅल्शियम फॉस्फरस वगैरे हे असेल, प्रोटीन कंटेंट्स चांगले असतील, तुमचे मसल मास चांगलं असेल, मसल्स जे स्ट्रेंथ आहे ती जर चांगली असेल, तर तुमचे हाडं आपोआप चांगले राहतील.
1: हे
0: तुम्हाला प्रिकॉशन घ्यावी लागेल. आता कसं आहे की आपल्या डाएटमध्ये आपण

0: हे व्हिटॅमिन डी वगैरे जे आहे हे डाएट तसं पाहिलं तर नॉनव्हेजमध्ये फिश आणि एग योक म्हणजे अंड्यामधला जो पिवळा पार्ट आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त राहतात.
1: हो
0: बाकी मग फ्रूट्समध्ये इकडे तिकडे राहतं पण ते कमी राहते.
1: अच्छा
0: त्याच्यामुळे आजकाल फोर्टिफाईड डाएट मिळतं, म्हणजे डाएट कोणते अन्नामध्ये व्हिटॅमिन डी फोर्टिफाय केलेलं डाएट असं मिळू शकते.
1: बर
0: आणि दुसरं मी नॅचरल सोर्स सांगितलं की हे असते आपलं
1: सूर्यप्रकाश.
0: सूर्यप्रकाश.
1: हो
0: आणि सूर्यप्रकाशचा
1: डॉक्टर.
0: आणखीन एक फायदा आहे
1: हाँ
0: की अपार्ट फ्रॉम व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशामुळे डिप्रेशन कमी होते.
1: अच्छा
0: हां, जो पेशंट अंधारामध्ये राहतो त्याला डिप्रेशनवर शक्यता
1: जास्त
0: जास्त राहते.
1: येतं.
0: जो
1: हो
0: लाईटमध्ये प्रकाशामध्ये येतो त्याचं डिप्रेशन कमी होते.
1: नक्कीच डॉक्टर. आणि आणखी सूर्यप्रकाशाविषयीच विचारायचं होतं की खूप जण म्हणतात की सूर्यप्रकाश जो घ्यायचा असतो तो सकाळच्या कोवळ्या उन्हाचा जास्त चांगला आहे डी विटॅमिनसाठी. कोणी म्हणतं की दुपारचं ऊन चांगलं आहे, तर हा गैरसमज काय
0: नाही,
1: आहे?
0: त्याच्यामुळे कसं आहे आयडियली 10 to 2 म्हणजे
1: डॉक्टर आपण याविषयी बोलूया. एक कॉल आधी
0: अल्ट्राव्हायलेट.
1: घेतो आहोत. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हाँ गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम.
0: गुड
2: मी
0: मॉर्निंग.
2: रश्मी जिरापुरे बोलते आहे नंदनवन मधनं.
1: हा
2: सर
1: बोला.
2: माझं वय 37 वर्ष आहे, पण माझे नेहमी नेहमी ना सर पाय दुखत राहतात. म्हणजे ते इतके की पायांचे जे बोट असतात ते पण दुखतात. तर त्याचं रिझन काय असू शकतं आणि आपल्याला काय करायला हवं?
0: हां, तुमचं पूर्ण चेकअप करायला पाहिजे कारण तुम्ही त्या बॉर्डरलाईन एजवरती आहे. आता तुमचं एजिंग सुरू होऊन राहिलं आणि अनफॉर्च्युनेटली आता आमच्या नवीन जसजसे आपण वाढत जातो तर हे एजिंग जे आहे हे खूप फास्ट होऊन राहिलं. म्हणजे पूर्वी जे चेंजेस आम्हाला 50-60 वर्षाच्या वयामध्ये मिळत होते ते आजकाल 35-40च्या वयामध्ये मिळायला लागले आहे.
1: हो.
0: डायबिटीसच पहा, डायबिटीस पहिले 50-60 मध्ये मिळायचे होते, आजकाल 40-35 मध्ये सुद्धा मिळायला लागलं आहे.
1: मला
0: तर
1: असं वाटतं
0: हे
1: बदललेली
0: हां
1: जीवनशैली याला एक
0: जीवनशैली
1: कारण.
0: जी आहे ही खूप खराब होत चालली आहे दिवसेंदिवस. व्यायामाची कमी. आता कसं आहे की पूर्वीच्या काळी आपल्याला व्यायाम अलग करावयाची गरज पडत नव्हती कारण आपल्या दैनंदिन कामामध्येच आपलं जे फिजिकल एक्झर्शन होत होतं ते भरपूर व्हायचं. बाया आपल्या जात्यावरती दळण दळायच्या, त्याच्यामध्ये त्यांना एक्झरसाइज, विहिरीवर जाऊन पाणी भरायच्या, त्याच्यामध्ये त्यांना झाडू पोछा करत. आता तर हे सगळ्या प्रकारच बंद झाले हो, तर त्याच्यामुळे तुम्हाला असे हे नॅचरल जे व्यायाम आहे हो होतच नाही. तुम्हाला मग सेपरेट व्यायाम करावा लागतो आणि ते मग जीवावर आल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो.
1: अच्छा अच्छा
0: आणि फास्ट फूड म्हणजे स्वयंपाक करायचे कोणा जीवावर येते मग इकडे जा तिकडे जा हे
1: सकस
0: करा ते
1: आहार
0: करा.
1: जो आपण आधी घ्यायचो तो आता मिळत नाही आहे. डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: हा नमस्कार. मला हे विचारायचं होतं की वयाच्या 36 वर्षापर्यंत कॅल्शियम घेतलं तर पुढच्या वयात ऑस्टिओपोरोसिस कमी होतो, आणि म्हातार वयात जर कॅल्शियम घेतलं तर त्याचा काही फायदा होत नाही, ह्या दोन गोष्टी खऱ्या आहेत का?
1: तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा.
0: नाही असं काही नाही आहे. कसं आहे तुम्हाला कॅल्शियम वगैरे जे आहे नॉर्मली रुटीन तुमच्या आहारामध्ये होते येतेच. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही आहारबद्दल सांगतो. एक तर दूध आणि दुधापासून असणारे पदार्थ, मग त्याच्यामध्ये पनीर आलं, दही आलं, ताक आलं, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भरपूर मिळते. काही फळं आहेत त्याच्यामुळे केळी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम असते. केळी आहे, सीताफळ आहे. त्याच्यानंतर काही अन्न आहे जसं तीळ आहे, मेथी, भेंडी, पत्तागोबी, अंजीर, संत्रा, बदाम, ह्या सगळ्या चणा, वटाणे, त्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन डी, कॅल्शियम हे वगैरे मिळतं आहे, फॉस्फरस मिळते. तर हे सगळं तुमच्या आहारामध्ये पाहिजे.
1: अच्छा.
0: हे म्हणजे सकस आहार ज्याला आपण म्हणतो हे सगळ्या त्याच्या आहारामध्ये जर असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. परंतु व्हिटॅमिन डी वगैरे जे आहे हे जनरली तुम्हाला तेवढं मिळत नाही. आणि जसं आता मॅडमने विचारलं होतं की उन्हामध्ये कोणत्या वेळेस बसायला पाहिजे म्हणजे व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळेल, तर कसं आहे की कोवळ्या उन्हामध्ये अल्ट्राव्हायलेट रेचं प्रमाण कमी राहते.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे आयडियल टाईम हा 10 ते 2 आहे.
1: बर.
0: या पिरियडमध्ये अल्ट्राव्हायलेट रेजचं प्रमाण जास्त असते आणि ज्याच्यामध्ये मग ते व्हिटॅमिन डीचं कन्व्हर्शन होते
1: हो.
0: स्किनच्या खाली. परंतु नागपूरचं जे वातावरण जर पाहिलं 10 ते 2 हे नॉट ॲडवाईज.
1: हे कसं
0: हे केव्हा हे हिवाळ्यामध्ये.
1: अच्छा.
0: हिवाळ्यामध्ये तुम्ही या पिरियडमध्ये उन्हामध्ये बसू शकता, ते तुम्हाला आल्हाददायक पण आहे आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी सुद्धा चांगलं बनते.
1: नाहीतर श्रोते म्हणतील की डॉक्टरांनी सांगितलंय कळम कसं 10 ते 2, पण उन्हाळ्यामध्ये आपण हे टाळलं पाहिजे. नक्कीच.
0: उन्हाळ्यामध्ये तुम्ही सकाळी फिरायला जा बगीच्यामध्ये, दॅट विल गिव्ह यू सफिशियंट व्हिटॅमिन डी.
1: अच्छा.
0: पण तरी व्हिटॅमिन डी तुम्ही टेस्ट करा. नॉर्मली व्हिटॅमिन डी ची जी लेवल आहे 20 पेक्षा जर कमी असेल तर त्याला इनसफिशियन्सी म्हणतात, म्हणजे डेफिशियन्सी म्हणतात.
1: अच्छा.
0: 20 to 30 हे आहे इनसफिशियन्सी आणि 30 ते 100 हे नॉर्मल आहे.
1: अच्छा.
0: ओल्ड एजमध्ये आम्ही साधारणपणे 50

0: ॲडवाईस करतो की 50 ची लेवल ठेवा, जेणेकरून काय होते, कारण ओल्ड एजमध्ये हे कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन जे आहे, व्हिटॅमिन्सचं डीचा इफेक्ट यायला, हे थोडीशी लेवल जास्त पाहिजे त्याच्यामुळे. आणि ते आजकाल काय आहे की व्हिटॅमिन डीचे ओरल प्रिपरेशन आहे, 60,000 युनिट्सचे प्रिपरेशन मिळतात, आठवड्यातून एकदा घेतलं आणि साधारण 3 महिने जर घेतलं तर तुम्हाला ते सफिशियंट व्हिटॅमिन डी होऊन जाते, आणि नंतर मग तुम्ही महिन्यातून एक वेळा जरी घेतलं तरी सफिशियंट आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे ते भरपूर व्हिटॅमिन डी तुम्हाला होतात, आणि बाकीचे जे मी आहार सांगितले त्याच्यामध्ये तुमचे कॅल्शियम वगैरे येऊन जातात, त्याच्यामुळे तुमचं बोनची हेल्थ चांगली राहते. तर व्यायाम आणि हे आहार आणि हे व्हिटॅमिन डी एवढं करायचं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सिम्पटम असतील, आणि मेन सिम्पटम कसा आहे, एक तर बॅक एक, कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, अंगपाय दुखणं, जॉईंट दुखणं,

0: ते सफिशियंट व्हिटॅमिन डी होऊन जाते आणि नंतर मग तुम्ही महिन्यातून एक वेळ जरी घेतलं तरी सफिशियंट आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे ते भरपूर व्हिटॅमिन डी तुम्हाला होतात आणि बाकीच्या जे मी आहार सांगितलं त्याच्यामध्ये तुमचे कॅल्शियम वगैरे येऊन जातात. त्याच्यामुळे तुमचं बोनची हेल्थ चांगली राहते. तर व्यायाम आणि हे आहार आणि हे व्हिटॅमिन डी एवढं करायचं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सिम्पटम असतील आणि मेन सिम्पटम कसं आहे, एक तर बॅक एक, कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, अंगपाय दुखणं, जॉईंट दुखणं, बोन्स दुखणं, हे जे आहे हे एक कॉमन सिम्पटम आहे आणि हे सिम्पटम जे आहे हे याचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे,
1: याचे
0: पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी ज्यावेळेस MD ची परीक्षा देत होतो तर आमचा काय असते एक्झामिनेशनमध्ये की पेशंट ठेवतात आणि आम्हाला पेशंट एक्झामिन करावं लागतात, त्याच्यावरती आमची परीक्षा होते. तर तो एक लॉंग केसमध्ये आम्हाला एक पेशंट ठेवला होता ज्याला पॅरालिसिस झालं होतं, दोन्ही पाय त्याचे पॅरालिसिस झाले होते आणि त्याच्या हिस्ट्रीमध्ये असं होतं की त्या मुलांनी जम्प मारली, लॉंग जम्प, आणि लॉंग जम्प मारली तो त्याच्यामध्ये रेतीमध्ये पडला आणि त्याच्यानंतर त्याला पॅरालिसिस झाला.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी पेशंटला पाहिलं तर त्याच्या पाठीचं कुबडं निघालेलं होतं आणि तो जो स्पाईन आहे म्हणजे हाड मानेचा पाठीचा जो मणका आहे तिरपा झालेला होता. तर त्याच्यावरून आणि त्याला ताप वगैरेची हिस्ट्री होती, त्याच्यावरून माझं हे निदान होतं की त्याला टीबीचा झालं, म्हणजे पाठीच्या कण्याचा टीबी झालेला
1: आहे
0: आणि त्याच्यामुळे त्याला हे पॅरालिसिस आहे. मला एक्झामिनरने प्रश्न विचारला की यांनी उडी मारल्यामुळे याला पॅरालिसिस झालं का. मी त्यांना उत्तर दिलं की याला उडी मारल्यामुळे नाही झालं, पण उडी मारल्यामुळे ते प्रेसिपिटेट झालं. त्याला टीबी आहे स्पाईनचा, त्याच्यामुळे ते स्पाईन ऑलरेडी डिस्ट्रॉईड आहे आणि त्याला ही इंजुरी झाली, त्याच्यामुळे त्याला ते फ्रॅक्चर डिसलोकेशन झालं आणि म्हणून त्याला हे स्पायनल कॉर्ड जे आहे हे कॉम्प्रेशन झालं आणि त्याला पॅरालिसिस झालं. तर आता सिमिलरली कसं आहे की आता एक पेशंट आला होता ज्याला खूप बोनी पेन्स, हाडांमध्ये खूप जास्त दुखणे, हाडांना तुम्ही हात लावला तरी त्याला दुखत होतं. त्याला ज्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस त्याचे कॅल्शियम फॉस्फरस अल्कलाईन फॉस्फेटेस हे तीन बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं फॉस्फरस कमी होतं आणि त्याचा आम्ही ज्यावेळेस एक्सरे केलं तर त्यावेळेस मल्टिपल फ्रॅक्चर्स, म्हणजे स्पाईनमध्ये काय होते की हाडांचे जे मणके म्हणजे मणके असतात जे स्पाईनचे ते प्रत्येक मणक्याची उंची जी आहे ही कमी झालेली होती आणि अँटेरियर म्हणजे समोरच्या भागाला ते निमूळचे झालेले होते, त्याला अँटेरियर वेजिंग म्हणतात. तर हे मल्टिपल स्पाईनमध्ये त्याला फ्रॅक्चर होते, याचा अर्थ त्याला सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपेनिया पण होतं. ऑस्टिओपेनिया म्हणजे ऍक्च्युली बोन सबस्टन्सेस कमी होऊन जातो, ते झालं होतं. मग त्याचं कारण काय, तर त्याचं फॉस्फरस कमी होतं, मग त्याला हायपोफॉस्फेटिमिक ऑस्टिओपेनिया हे त्याचं एक निदान झालं आणि मग त्याला मी इन्व्हेस्टिगेट केलं तर त्याला एक ट्युमर निघाला आणि या ट्युमरमुळे त्याला ते ऑस्टिओपेनिया झाला होता बिकॉज ऑफ हायपोफॉस्फेटिमिक.
1: म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे की आपल्याला जर हे काही दुखणं आहे तर आपण ते नक्कीच म्हणून डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
0: नुसतं त्याच्यावरती हे दुखणं होऊन राहिलं म्हणून आपण ही गोळी घ्या हे त्याचं उत्तर नाही आहे.
1: बरोबर,
0: तुम्हाला ते इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे.
1: डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हॅलो, आवाज येतोय? हॅलो.
2: हा नमस्कार. हॅलो.
1: विचारा प्रश्न. तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा आधी.
2: हॅलो.
1: रेडिओ बंद करा.
2: हॅलो.
1: हा विचारा प्रश्न.
2: हॅलो.
1: हॅलो. मला असं वाटतं की यांना आवाज येत नाहीये.
0: ते डबल डबल येऊन राहिला, तुमचे आवाज प्रॉब्लेम येऊन आपला आवाज रिपीट करू.
1: डॉक्टर, आपण बोलत होतो की बरेच वेळा असं होतं की अनेक वेळा आजकाल असे कामं असतात की एका ठिकाणी बसून खूप वेळ कामं करणं किंवा मुलांचा पण अभ्यास आहे किंवा तर खूप वेळ एकसारखं बसणं होतं, तर यामुळे हाडांवर काही परिणाम होतो का आणि ऑस्टिओपोरोसिसचा काही त्रास होऊ शकतो?
0: जास्त वेळ बसायला इमोबिलिटी. इमोबिलिटी हा जो आहे ना हा एक कॉमन कॉज आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे याच्यामध्ये ज्या पेशंटला पॅरालिसिस आहे,
1: बर,
0: ज्या पेशंटला पार्किन्सोनिझम आहे, ज्या काही असा आजार आहे ज्याच्यामध्ये तो लॉंग टाइम करता ते बिस्तऱ्यावरती पडून आहे, अशा लोकांना पार्किन्सोनिझम हे ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता खूप जास्त.
1: डॉक्टर, याविषयी बोलूया. कॉल आहे. हॅलो.
3: नमस्ते मॅडम. नमस्ते सर.
1: नमस्कार.
3: माझा सर हा प्रश्न होता. माझं वय 45 आहे.
1: बर.
3: तर आणि माझं वजन 8 आहे म्हणजे 54, तरी माझा राईट एल्बो खूप दुखते, फक्त एल्बो दुखते, बाकी असा मला कोणता त्रास नाही, असं का बरं?
1: बर.
0: तुम्हाला टेनिस एल्बो असण्याची शक्यता आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरला दाखवून द्या, तुमचा इलाज करून घ्या. टेनिस एल्बो हा खूप कॉमन प्रकार आहे, त्याचा इलाज होऊ शकतो, काही चिंता करू नका. ठीक आहे.
1: डॉक्टर आपण आजकालच्या

0: जीवनशैली बद्दल बोलत होतो की
1: हाँ
0: बसून काम करणं एकसारखं.
1: ते बसून काम करणे जे आहे, हा तर याच्यामध्ये प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही कोणतेही काम जे बसून करता त्याच्या मध्ये मध्ये वेळ काढून तुम्ही थोडंसं फिरायला पाहिजे. हे मागे आपण याच्यावरती डिस्कशन केलं होतं. प्रोलॉंग सिटिंग इज इक्वल टू सिगरेट स्मोकिंग.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे सिगरेट स्मोकिंगचे जे दुष्परिणाम आहेत, जे जसं हार्ट अटॅक वगैरे येतो, ते सेम.
0: डॉक्टर, मला असं वाटतं एक कॉल आहे. हॅलो.
2: हाँ हेलो मैडम, मैं रानू बोल रही शंकरपुर से.
0: हाँ बोला रानू जी, विचारा प्रश्न.
2: गुड इवनिंग सर. मेरा प्रश्न ये था कि मेरे हस्बैंड है, उनका एज 32 इयर्स है और उनका जो वर्किंग है वो मतलब कंपनी में है. ज्यादातर खड़े रहने का नहीं रहता, पर बैठने का ही रहता है.
0: जी
2: पर उनके जो बैक साइड जो पैर के नीचे जो एड़ी होती है ना, उसमें बहुत पेन होता है. उनका वेट 76 है.
1: ठीक है, ये आपका सवाल समझ गया मैं. एक्चुअली क्या होता है कि इसको बोलते हैं प्लैंटर फेशियाइटिस. तो प्लैंटर फेशियाइटिस में वो प्लैंटर उसके ऊपर जो प्रेशर आता है उसके वजह से ये दर्द होता है. एक तो उनको वजन कम करना पड़ेगा, और जो उसके ऊपर जो प्रेशर आता है उसके ऊपर कुछ सॉफ्ट आपको यूज़ करना पड़ेगा. उसमें कुछ इंजेक्शंस भी देते हैं हम लोग एडी में, जिससे वो कम हो जाता है, पेन कम हो जाता है. ठीक है.
0: डॉक्टर, आता कार्यक्रमाची वेळ आपल्याजवळ कमी आहे, पण आपण बोलूया की काय आपण उपचार याच्यावर करू शकतो आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे.
1: ॲक्च्युली काय झालं मॅडम, हा सब्जेक्ट आहे खूप मोठा.
0: हो
1: ठीक आहे,
0: हो
1: आता जर तुमचा वेळ कमी आहे, मी तुम्हाला काही एक हिंट्स देतो,
0: हो
1: जेणेकरून आपण ऑस्टिओपोरोसिसमुळे जे होणे फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे ती
0: हो
1: कशी टाळायला पाहिजे.
0: अच्छा.
1: म्हणजे ओल्ड एजमध्ये साधारण 50+ या लोकांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी मी ॲक्च्युली लिहून आणल्या, कारण खूप महत्त्वाच्या आहेत.
0: हो
1: काय
0: नक्कीच.
1: होते की समजा आता घरामध्ये फक्त हजबंड वाईफ दोघंच आहे, पोरं बाळ बाहेर आहे, आणि स्त्री आहे किंवा म्हणजे ती जनरली पोस्ट मेनोपॉझल आहे, तर ती बाथरूममध्ये गेली आहे आणि ती आंघोळ करून राहिली, पडली तिथे,
0: बर.
1: तर माहीतच पडत नाही.
0: हो.
1: त्याच्यामुळे काय आहे की काही काही असे हे दिलेले इन्स्ट्रक्शन्स ऑर्थोपेडिक सर्जननी की हे करायला पाहिजे.
0: अच्छा अच्छा
1: त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही बाथरूममध्ये इमर्जन्सी बेल लावा, म्हणजे काही इमर्जन्सी असेल तुम्ही बटन दाबलं तर बेल वाजली पाहिजे, म्हणजे माहीत पडेल
0: बरोबर.
1: बाहेरच्या लोकांना की काहीतरी प्रॉब्लेम आहे.
0: हो
1: त्याच्यानंतर तुम्ही बाथरूममध्ये गेल्या, एक तर बाथरूमची जी फ्लोअर आहे ती एकदम प्लेन स्मूथ नका ठेवू,
0: अच्छा
1: स्लिपरी
0: अच्छा
1: नाही राहिली पाहिजे, ते ओलं नाही राहिलं पाहिजे, त्याचे पाय घसरला नाही पाहिजे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप आवश्यक आहे, जेणेकरून कारण बाथरूममध्ये पाय घसरून पडणे आणि हिपचं फ्रॅक्चर होणं हे खूप कॉमन आहे.
0: हो,
1: आणि
0: अनेक ज्येष्ठ मंडळींना किंवा
1: हां,
0: वृद्ध
1: एक
0: लोकांना असा त्रास
1: म्हणून
0: होऊ
1: म्हणून
0: शकतो.
1: काय होतं की आणि एक तर त्यांनी काय केलं पाहिजे की बाथरूममध्ये गेल्यानंतर शक्यतो जास्त लोक जर घरात नाही, त्यांनी आतून बाथरूम ब्लॉक नाही करायला पाहिजे. म्हणजे समजा काही झालं तर बाहेरच्यांना येऊन मदत करता
0: पटकन
1: आली पाहिजे.
0: बरोबर
1: हां.
0: आहे.
1: आणि तिसरी गोष्ट असं आहे की एक तर पावसात बाहेर जाऊ नये,
0: अहो.
1: म्हणजे कारण घसरून पडण्याची शक्यता जास्त असते. आणि समजा तुम्ही रात्री झोपेतून उठले अचानक रात्री, तर थोडा वेळ तुम्ही आपल्या बेडवरती बसा, नंतर उभे राहा, म्हणजे कारण चक्कर वगैरे येऊन पडण्याची शक्यता कमी होऊन जाते.
0: अच्छा.
1: लाईट लावा, या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एक तर ह्या गोष्टी तुम्ही खूप काळजीपूर्वक या. आता काय होतं की आत्ताच माझा या संडेला माझाच पाय घसरला सिंहदुर्गमध्ये.
0: अच्छा
1: समजा
0: अच्छा
1: लोकांनी तिथे एक ग्रॅनाइट होतं, ग्रॅनाइट होतं,
0: अहो.
1: लोकांनी ते पाणी टाकलं होतं, त्या पाण्यावरून पाय
0: आणि
1: घसरला.
0: बरेच वेळा दिसत नाही
1: हां,
0: आपल्याला.
1: दिसत नाही. आणि
0: हो.
1: त्याच्यामुळे काय होतं की आता समजा माझं वय 72 आहे आणि या वयामध्ये पाय घसरून पडला, म्हणजे हे सफिशियंट कारण आहे मला
0: अच्छा.
1: फ्रॅक्चर व्हायचं. लकीली माझे बोन्स चांगले आहे म्हणून मला फ्रॅक्चर नाही झालं. तर ह्या गोष्टी
0: म्हणजे या
1: तुम्हाला.
0: वयामध्ये आपण जितकी जास्त काळजी घेता येईल
1: हां,
0: तेवढी आपण घेतली पाहिजे,
1: आणि
0: कारण.
1: जसं अंडर गारमेंट्स वगैरे आहे बाथरूममध्ये न घालता आपण बाहेर येऊन बेडवर वगैरे बसून घालणे हे जास्त आवश्यक आहे.
0: अच्छा
1: तर
0: अच्छा
1: ह्या सगळ्या गोष्टी जर करणे आणि वजन कमी करणे
0: डॉक्टर,
1: आणि.
0: हा आजचा विषय खूप मोठा आहे, कारण की आणि कॉल्स पण भरपूर आहेत जे वेटिंगवर आहेत, तर आपण या हा विषय नक्कीच पुढच्या वेळी
1: पुढच्या वेळेस
0: आपण
1: चालू ठेवू.
0: बोलूया, याच्यावर चर्चा करूया. आज खूप महत्त्वाची अशी माहिती आपण श्रोत्यांना दिली आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
1: थँक्यू मॅडम, थँक्यू.
0: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर. हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता ऑस्टिओपोरोसिस, म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर RB कळमकर यांनी. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य आपल्याला मिळालं सचिन कोकणे आणि विजय वैद्य यांचं. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. आणि कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. तेव्हा

पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारती या दोन्ही केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते व सकाळचे 10:32 झालेली आहेत. सादर आहे हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटाचं गीत. गायक कलाकार आहेत सोनू निगम, अरविंदर सिंग आणि स्नेहा पंत.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय अतुल यांच्या संगीत निर्देशनात अग्निपथ या चित्रपटाचं गीत. हे गीत गायलं आहे सुखविंदर सिंग, आनंद राज आनंद आणि कृष्णा बेउरा यांनी, आणि लिहिलं आहे अमिताभ भट्टाचार्य यांनी.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत ए आर रहमान यांनी गायलेलं जोधा अकबर या चित्रपटाचं गीत. गीत लिहिलं आहे जावेद अख्तर यांनी, संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

श्रोतेहो ए आर रहमान यांच्या स्वरात जोधा अकबर या चित्रपटाचं गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत.

श्रोते हो, आता एका रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेस येत आहे. 12809 हावडा मेल 11:15. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25. 12626 केरला एक्सप्रेस 11:45. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळेच आहे. 20813 पुरी एक्सप्रेस 10:55 गाडी 1:54 उशिरा. 12539 यशवंतपूर लखनऊ एक्सप्रेस 1:05. 12622 तमिलनाडू एक्सप्रेस 1:05. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 गाडी 29 उशिरा. 15294 अमृत भारत 1:20 आपल्या नियोजित वेळेच आहे. 12621 तमिलनाडू एक्सप्रेस 1:45. 20826 बिलासपूर वंदे भारत आपला निर्धारित वेळेतच आहे. 12976 जयपूर मैसूर एक्सप्रेस 2:10. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली AP एक्सप्रेस 2:10. 20911 नागपूर वंदे भारत 2:35. 20861 पुरी आदी एक्सप्रेस 2:45 आपल्या नियोजित वेळेच आहे. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 गाडी 58 उशिरा आहे. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55. 22358 गया LTT सुपरफास्ट एक्सप्रेस 2:55 गाडी 2 उशिरा धावते आहे. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 गाडी 54 उशिरा आहे. 20912 वंदे भारत एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20. 20481 हमसफर एक्सप्रेस 3:25. 22865 LTT पुरी एक्सप्रेस 1:35 गाडी 1:57 उशिरा आहे. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 गाडी 10 उशिरा धावते आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 गाडी 1 उशिरा धावते आहे. 22816 एर्नाकुलम जंक्शन पासून बिलासपूर जंक्शन जाणारी एक्सप्रेस 2:05

कडी 2 तास 3 मिनिट उशिरा आहे. 12296 संघमित्रा एक्सप्रेस संध्याकाळी 4:20 आपल्या नियोजित वेळेस आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 1:15 गाडी 2 तास 57 मिनिटं उशिरा आहे. 12512 राप्तीसागर एक्सप्रेस 4:30 नियोजित वेळेस आहे. 12106 विदर्भ एक्सप्रेस 4:55 12722 दक्षिण एक्सप्रेस 5:05 12649 संपर्क क्रांती संध्याकाळी 5:05 गाडी 32 मिनिटं उशिरा आहे. 61118 आमला नागपूर मेमो 5:50 आपल्या निर्धारित वेळेतच आहे. 11202 शेड्यूल नागपूर एक्सप्रेस 6:00 12849 बिलासपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 5:50 गाडी निर्धारित वेळेतच आहे. 12833 हावडा एक्सप्रेस संध्याकाळी 6:00 61119 नागपूर आमला मेमू आपल्या नियोजित वेळेस आहे. श्रोते हो, ही होती रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. अधिक माहितीकरिता दूरभाष क्रमांक आहे 1399.

0: श्रोते व अदायिका हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन. साक्षी राकेश मेश्राम ही 18 वर्षांची तरुणी 22 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट आहे. बांधा सडपातळ आहे. रंग गोरा आणि चेहऱ्याची ठिवण गोल आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे राखी राकेश मेश्राम, पोल क्रमांक 81 रॉय क्लिनिकजवळ 12 खोली, किंवा जरीपटका पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. धनश्री अमृत निमजे ही 26 वर्षाची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट आहे. बांधा सडपातळ आहे. रंग गोरा. चेहऱ्याची ठिवण गोल आहे. हिला हिंदी मराठी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे अमृत तुकाराम निमजे, प्लॉट क्रमांक 101, सोमनाथ पॅलेस, तायवाडेनगर, किंवा बेलतारोडी पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. फुलवंती सुनील गिरी ही 37 वर्षांची महिला 18 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच आहे. बांधा मजबूत आहे. रंग गोरा. चेहऱ्याची ठिवण गोल. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे सुनील कालका, नवीन मॉलजवळ मेडिकल चौक नागपूर, किंवा अंबाझरी पोलीस स्टेशन नागपूर इथे संपर्क साधू शकता. राखी रणजित गहलोत ही 22 वर्ष वयाची तरुणी दिनांक 15 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 4 इंच. बांधा किरकोळ आहे. रंग सावळा आहे. चेहऱ्याची ठिवण लांबट आहे. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे ललिता रणजित गहलोत, संजय नगर, पांढराबुडी, हनुमान मंदिर, अंबाझरी, किंवा अंबाझरी पोलीस स्टेशन इथे संपर्क साधू शकता. संजय मोतीराम चांदेकर हे 45 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 6 इंच. बांधा मजबूत आहे. यांच्या डाव्या हातावर इंग्रजीमध्ये एस हे अक्षर गोंदलेलं आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे मीरा संजय चांदेकर, गल्ली क्रमांक 5, नंदनवन, झोपडपट्टी, किंवा नंदनवन पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. श्रोते, आत्ताच आपण हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन ऐकलं. काही क्षणातच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
1: पॉडकास्ट और वायरल रील्स के शोर में सोचो असली ओजी कौन है. बॉस रेट्रो इज द न्यू कूल और इंडिया का सबसे पहला ट्रेंड सेटर है अपना आकाशवाणी. वही सुकून वाली वाइब, म्यूजिक और सॉलिड इन्फो पूरे 90 सालों से नॉन स्टॉप ट्रेंडिंग. ट्यून इन करो क्योंकि लेजेंड्स कभी आउटडेटेड नहीं होते. आकाशवाणी 90 ईयर्स से इंडिया की ओरिजिनल आवाज.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया या देशभक्तीपर गीतानं.

श्रोतेहो, आताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं विनायकराव सावरकर यांचं गीत ऐकलं. गायक कलाकार होते लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकता आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शेळके यांनी लिहिलेलं दोस्त माझा मस्त या चित्रपटाचं गीत. संगीत सुहासचंद्र कुळकर्णी यांचं होतं.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं गीत. स्वर रामानंद उगळे यांचं आणि हे गीत लिहिलं आहे भानुमती साबळे यांनी.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अगबाई अरेच्या 2 या चित्रपटाचं गीत. संगीतबद्ध केलं आहे निषाद यांनी. गायक आणि गीतकार आहेत मनोहर गोळांबरे.
1: बापूस लेख विसाय गो येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो माका मातुरी.

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत श्रेया घोषाल यांच्या स्वरात सैराट या चित्रपटाचं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे. आजच्या या कार्यक्रमात ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे नितीन सोळंके यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: श्रोते हो नमस्कार. आजचे पाहुणेच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, एलपीजी म्हणजेच आपला घरगुती वापराचा गॅस सिलेंडर, आणि ह्याचा वापर आपण तसं म्हटलं तर काळजीनं करतच असतो. पण काही प्रसंगी आपल्या निष्काळजीपणामुळे, अगदी छोट्याशा बाबीमुळे सुद्धा एखादा मोठा धोका सुद्धा उद्भवू शकतो. तसंच जर का एखादा अवैध घरगुती सिलेंडर आपण वापरत असू तर त्यापासून सुद्धा बरेच धोके उद्भवू शकतात, नाही का? या सर्व बाबींविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे नितीन सोळंके यांना. चला तर आपण घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरविषयी त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया. नितीन सोळंके, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅडम, नमस्कार.
1: सगळ्यात आधी तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे आणि ही मोहीम सुरू करावी असं का भासलं तुम्हाला?
2: बघा, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी पूर्ण 21 राज्यांमध्ये आम्ही काम करतो. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनमध्येच आपण नाव, म्हणजे ज्या नावामध्येच आपल्याला ग्राहकांविषयी जनजागृती, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, कारण का हा असंघटित

0: वर्ग आहे त्याला जो आहे अधिकार जे दिलेले आहेत त्यांना जे त्यांचे जी हक्क आहेत ते त्यांना माहिती नसते, त्यांच्याविषयी त्या सगळ्या सविस्तर बाबी त्यांच्याकडे नसतात. त्याच्यामुळे आपण ही संस्था एक स्थापन केली आणि आपण एका विशिष्ट मुद्द्यावरती काम करत आहोत, तो म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचा मुद्दा आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तुम्ही बघत असाल तर तिथे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामध्ये काय होतं की घरगुती सिलेंडर घरी आला की तो फक्त स्वयंपाक बनवण्यासाठी लगेच आपण वापरतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हे समाजामध्ये आम्ही बघितलं आणि पाहिलं की बाबा भरपूर अशा संस्था आहेत, एनजीओ आहेत, त्या खूप सगळ्या विषयांवरती काम करते, पण एक विशिष्ट बाब म्हणजे की घरगुती गॅस सिलेंडर ज्याचा काळा बाजार होतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर अवैध धंद्यांमध्ये होतो, तर तो सगळा जेव्हा बघितला तर आम्ही एक विचार केला की नाही, आपण या गोष्टीवरती आपण काम केलं पाहिजे, या विषयावरती काम केलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला बदल घडेल.
1: नक्कीच. आणि मग कुठले कुठले उपक्रम आजवर राबवले गेले आहेत आपल्या संस्थेमार्फत?
0: आम्ही घरगुती गॅस सिलेंडरचा कोण्या ठिकाणी काळा बाजार होतो त्या ठिकाणचे जे ऍड्रेसेस आहेत, त्याचे पत्ते आहेत, किंवा त्या संदर्भातला जो अहवाल आहे तो शासनाला आम्ही पाठवतो. जसं गाव परिसंवाद असेल, युवा परिसंवाद असेल, किंवा मोहल्ला परिसंवाद असेल, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करत असतो.
1: वा, खूप छान उपक्रम राबवला जातोय आपल्या मार्फत. मग सामान्य नागरिकांनी घरगुती एलपीजी सिलेंडर वापरताना कुठली काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्यायला आवडेल.
0: बघा, कसं आहे की जेव्हा आपल्या घरी सिलेंडर येतो तेव्हा त्याचं वजन करणे खूप गरजेचं असते, आणि हे वजन करत असताना जे डिलिव्हरी बॉय आहेत हे डिलिव्हरी बॉय नसून हे सुरक्षा दूत आहेत आमच्या दृष्टीने. तर त्यांच्याकडे वजन काटा असतो, त्यांच्याकडे लिकेज डिटेक्टर असतात, तर त्या लिकेज डिटेक्टरने लिकेज चेक करून घेतले पाहिजेत, वजन काट्याने वजन चेक केलं पाहिजे, कारण का आपल्या एलपीजीचं वजन 14 किलो 200 ग्राम असते आणि खाली सिलेंडरचं वजन वेरियस असते. तर ते आपल्याला त्या सिलेंडरवरती लिहिलेले असतात, ते इन्स्ट्रक्शन फॉलो करणे आहे फक्त ग्राहकाला, आणि जेवढं बिल आहे तेवढेच बिल त्या डिलिव्हरी बॉयला किंवा सुरक्षा दूत जे आम्ही म्हणतो त्याला ते दिलं पाहिजे त्यांनी.
1: हो, नक्कीच. आणि मग जर का एखादा अवैध सिलेंडर कुणी वापरत असेल तर कुठले धोके निर्माण होऊ शकतात का?
0: बघा, कसं आहे की घरगुती गॅस सिलेंडर हा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा आजकाल वाहनांमध्ये पण वापरला जातो. आता हा एक अतिशय धोकादायी आहे. कसं आहे, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जो वापरतो त्याचा प्रेशर वेगळा असतो, तो व्यावसायिक सिलेंडर असतो, त्याचं जीएसटी जे आहे ते वेगळं असते, घरगुती सिलेंडरचं जीएसटी वेगळं असते, तर त्याच्यामुळे सरकारचं पण याच्यामध्ये नुकसान असते आणि जो वापरतो त्यांचं पण नुकसान आहे. पण ते त्यांना असं वाटतं की तात्पुरता मला स्वस्त मिळत आहे म्हणून ठीक आहे. आपण बघत असाल तर कित्येक जागेवरती ब्लास्ट झालेले आहेत आणि याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात होतो मानवी जीवनावरती. तर म्हणून हे सिलेंडर वापरू नये. त्यांनी कसं आहे की त्याच्यामध्ये प्रेशरचा फरक असतो, व्यावसायिक सिलेंडरमध्ये प्रेशर चांगलं असते, याच्यामध्ये प्रेशर लो प्रेशर असते आणि त्यांना प्रेशरची गरज असते कुठल्या याच्यामध्ये, व्यावसायिकच्या याच्यामध्ये. तर म्हणून घरगुती सिलेंडर त्यांनी वापरू नये आणि त्यांनी व्यावसायिक सिलेंडर वापरावं हे आम्ही वारंवार आवाहन करतो. आणि जे ऑटो रिक्षांमध्ये किंवा अल्टीपल्टी करण्याचे काम जे करतात ते अतिशय धोकादायी आहे, ते जीवावर बेतणार आहे. अच्छा, ते जे करतात त्यांचं तर जीवावर बेततेच, पण आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण त्याच्यामध्ये घेऊन जात असतात. तर म्हणून हे करणे टाळावे, आणि असं कोणी करत असलं तर त्याची खबरदारी घेऊन तुम्ही संबंधित विभागाला पण सांगू शकता, जे पुरवठा विभाग आहे किंवा तुमचा पोलीस विभाग असेल किंवा आमच्या संस्थेला पण तुम्ही कळवू शकता.
1: नक्कीच. आणि नितीन सोळंके सर, हे विचारावं असं वाटतंय की मग रेग्युलेटर आणि गॅसचा जो पाईप असतो त्याविषयी कुठली खबरदारी घ्यायला हवी नागरिकांनी?
0: बघा, आपल्याकडे जो रेग्युलेटर आलेला असतो तो कंपनीनं जेव्हा आपण कनेक्शन घेतो त्यासोबतच मिळते. त्यामध्ये आयएसआय मार्क आणि ते सगळं मापदंडांनी ते सुरक्षित असतात. तर ते रेग्युलेटर आणि पाईप, खास करून पाईप जे आहे ते सुरक्षा पाईप आपण वापरायला पाहिजे, ते पण आयएसआय मार्कचं असलं पाहिजे. आणि दर 2 वर्षांनी आपल्या घरचं जे सुरक्षा पाईप आहे ते आपण बदलवलं पाहिजे. असं गरजेचं नाही की त्याच एजन्सीमधून घ्या, आपल्याला खुल्या मार्केटमध्ये पण मिळते, पण ते क्वालिटीचं असलं पाहिजे. आणि ती जर पाईप जर आपण बदलवत राहिले वेळेवरती तर आपल्या इथे जो धोका आहे तो धोका होणार नाही, आणि त्याचे जे काय बिल्स आहेत ते पण सांभाळून ठेवायला पाहिजे आपण. आणि आपलं काम झालं तर रेग्युलेटर बंद केलं पाहिजे रात्री झोपायच्या पहिले.
1: नक्कीच, आपण खूप छान माहिती सांगताय आम्हाला. पण मग एक अजून मला विचारावं असं वाटतंय की आपण आताच अवैध गॅस सिलेंडर

0: हे सुद्धा बोललो. मग या वापरामुळे सामान्य ग्राहकांचे अधिकार काही बाधित होऊ शकतात का?
1: हो नक्कीच. कसं आहे की बघा, आपल्याला जे घरगुती गॅस सिलेंडर दिलेलं आहे ते आपल्या नावाने किंवा आपल्या म्हणजे त्या ॲड्रेसवरती रजिस्टर्ड आहे. जर एखाद्या ग्राहकाला आता जर एक सिलेंडर वर्षातून 12 सिलेंडर मिळतात,
0: हो,
1: तर 12 सिलेंडर जर समजा एखाद्याची जर समजा तिथे कंजम्पशन असेल तर ते 12ही वापरू शकते, आणि एखाद्याचं कंजम्पशन कमी असेल तर 6 किंवा 7 वापरतात ते. पण अशा वेळेस काय होते की जर ग्राहकांच्या हक्काचं सिलेंडर जर ते जर दुसऱ्या ठिकाणी जर वळलं तर मग ते ग्राहकाला मिळत नाही वेळेवरती, ती टंचाई भासते.
0: हो,
1: आणि ती टंचाई जर भासली तर सामान्य लोकांपर्यंत जे परिणाम जे दिसतात ते वेगळे परिणाम असतात. तर हा सगळा परिणाम जो आहे तो अवैध ठिकाणी गॅस वापरल्यामुळेच होत असतो.
0: हो. आणि बरेचदा ज्या सीएनजीच्या गाड्या असतात, काही लोक त्या गाड्यांमध्ये सुद्धा सिलेंडरचा वापर करतात अवैधरित्या, मग ह्याविषयी काय सांगाल आपण?
1: बघा, LPG, LNG, CNG हे जे आहे ना वेगवेगळे गॅस आहेत. आपण जे बोलत आहोत ते LPG वरती बोलत आहोत. LPG च्या जे वाहनं आहेत त्या वाहनामध्ये हे लोक घरगुती सिलेंडर टाकतात ते अतिशय धोकादायी पद्धतीने एक टिलूपंपाच्या साह्याने.
0: हो,
1: कसं आहे की आज आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा इतर जिल्ह्यांमध्ये LPG चे पंप आहेत अधिकृत. त्या पंपावरनच त्यांनी गॅस जे आहे ते भरलं पाहिजे आणि त्याचं बिल त्यांनी घेतलं पाहिजे. हे जेव्हा ऑटोरिक्षास किंवा घरी कोणी हे करतात, एखाद्या शाळेची व्हॅन असेल किंवा एखादा ऑटोरिक्षाच असेल, ते घरचं सिलेंडर एक टिल्लू पंपाच्या साह्याने ते टाकतात. टाकत असताना ते फक्त विचार हे करतात की मला 2 पैशांनी स्वस्त मिळत आहे. ते हे विचार करत नाहीत की त्याचा परिणाम माझ्या जीवनावर होईल किंवा आजूबाजूच्या परिसरावर होईल. तर तो जो आहे परिणाम, तो परिणाम खूप घातक परिणाम आहे. त्यामुळे त्याचा जो आहे वापर हे आपण करू नये.
0: अच्छा,
1: खूप चुकीचं आहे. त्याच्यामध्ये इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट नुसार त्याच्यावरती आपली कारवाई होते आणि त्यांना जेल पण होते. आता सध्याच्या याच्यामध्ये एक GR निघालाय काय, त्यांच्यावरती 7 वर्षाची सजा जी आहे होणार आहे. म्हणजे इतका मोठा तो क्राईम आहे.
0: हो, म्हणजे ही गंभीर बाब आहे आणि याकडे सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं आणि काळजी घ्यायला हवी.
1: येस येस,
0: आपण आम्हाला खूप छान माहिती सांगता आहात सोळंके सर. आपण इथे घेणार आहोत एक म्युझिकल ब्रेक आणि आपल्या आवडीचं गाणं आपण इथे ऐकूया. तर आपण कुठलं गीत ऐकाल आम्हाला सांगावं?
1: ब्लॅकमेल चित्रपटामधलं एक गाणं आहे, पल पल दिल के पास.
0: वा, खूप सुंदर गीत आहे किशोरदांच्या आवाजातलं. आपण सगळे मिळून ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: म्युझिकल ब्रेकनंतर आता हे विचारायचं आहे की जर एखादा ग्राहक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एलपीजी वापराबद्दल आणि कसा वापरायचा काय काळजी घ्यायला हवी जागरूक झाला तर मग कोणते बदल आपल्याला दिसून येऊ शकतील?
1: बघा, एकदा जर ग्राहक जागृत झाला तर कसं होणार, जी त्यांची जी लूट होत आहे आता ती लूट एकतर थांबणार,
0: हो,
1: आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कमर्शियल सिलेंडरचा वापर आहे तो वापर मोठ्या प्रमाणात होणार, तर GST माध्यमातून सरकारचं याच्यामध्ये बेनिफिट होऊ शकते.
0: हो,
1: दुसरी गोष्ट, जे आता जे अपघात होत आहेत, मी तुम्हाला सांगू इच्छितो की वर्षातून 1000 जवळपास ब्लास्ट होतात
0: अच्छा,
1: आपल्या देशामध्ये, हे लोकसभेमध्ये आकडे सांगितलेले आहेत,
0: हो,
1: आणि हे याचा परिणाम जो आहे तो खूप भयंकर झालेला आहे. तर हे जे ब्लास्ट होण्याचे जे संख्या आहे किंवा स्फोट होण्याची जी संख्या आहे ती संख्या कमी होणार,
0: अच्छा,
1: आणि सुरळीत याचा साठा जो आहे हा वितरित होणार, तर त्याच्यामुळे याचे जे परिणाम आहेत ते खूप चांगले परिणाम दिसतील आपल्याला.
0: बरं, मग आम्हाला एखादा काही असा प्रसंग तुमच्या स्मरणातला आहे का जो आपल्यासोबत म्हणजे शेअर करावा असा वाटतो आहे?
1: बघा, आम्ही एक आपल्या इथलंच नागपूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे मोहगाव म्हणून, त्या गावामध्ये आम्ही गाव परिसंवाद घेतला होता. त्या गावामध्ये LPG गाडी येत नव्हती, सप्लाय देत नव्हती त्यांना. तर जेव्हा आम्ही हा सर्वे केला, जेव्हा लोकांकडून हे माहीत पडलं की त्यांच्याकडे मिळत नाही, कसं असते की 70 ते 75 रुपये डीलरला याचं कमिशन असते एका सिलेंडर मागे, आणि 30 ते 35 रुपये त्याचा फक्त ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असते घरी डिलिव्हरी देण्याकरिता. तर हे जेव्हा आम्हाला माहीत पडलं, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर आम्ही गावांमध्ये ती जनजागृती केली, त्यांना हे सगळ्याबद्दल सांगितलं, आणि सरपंचांच्या माध्यमातून आम्ही त्या डीलरशिपला आणि सेल्स ऑफिसरला आम्ही त्याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला. तेव्हा त्या गावामध्ये तत्काल म्हणजे एका दिवसातच दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या अक्षरशः त्या गावामध्ये ती गाडी आली, आणि जे सिलेंडर जे डिलिव्हरी करायचे होते ते घरोघरी डिलिव्हरी करणं चालू झालेलं आहे. तर हा जनजागृतीचा भाग आहे. जर एक ग्राहक जर अधिकृतपणे त्याची जर माहिती जर त्यांनी घेतली तर त्याला खूप मोठा फायदा होतो. तो फायदा तिथे आम्हाला म्हणजे दिसला, आणि असेच बदल जे आहेत ते आता होत आहेत, हे भरपूर ठिकाणी होत आहेत.
0: हो, तर मुख्यत्वे करून मग आपल्या संस्थेद्वारे आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे ग्राहक जागरूकता मोहीम राबवता हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
1: बघा, ग्राहक जो आहे हा खूप मोठा व्यापक क्षेत्र आहे. ग्राहकांमध्ये खूप प्रकारचे हे येतात, त्याच्यामध्ये कंझ्युमर म्हटलं तर तिथे कष्टकर करणारा वर्ग आहे, आणि जो आपल्या खिशातून एक मोबदला त्याला मिळाला पाहिजे, म्हणजे जो कोणी वस्तू घेते तर ते सेवा असो किंवा कुठली वस्तू असो ते मिळत नाही. आता हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलेत, तिकडनं काही खरेदी केलं, आणि तिथे पण तुमची फसवणूक होते. आता असं भरपूर ठिकाणी आहे. तर हा क्षेत्र खूप मोठा आहे.
0: हो,
1: स्पेसिफिक याच्यामध्ये एक असं नाही आहे की

0: याच्यावरतीच काम करणं गरजेचं आहे किंवा याच क्षेत्रामध्ये काम करण्याचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये पण आहेत आता खूप मोठ्या फीस ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते आज आपल्या देशामध्ये आहेत आणि ग्राहकाला अवेअर करणं खूप गरजेचं आहे तो कुठलंही क्षेत्र असो.
1: नक्कीच सोळंके सर, आता बरेचदा घरगुती वापराचा जो आपला सिलेंडर असतो तर कधी कधी जो जेव्हा यूज मध्ये असतो तो तर वास येऊ लागतो आणि गॅस गळती होते आहे असं लक्षात येतं. मग त्यावेळेस सगळ्यात आधी काय करायला हवं, कुठे संपर्क करायला हवा आणि कशी खबरदारी घ्यावी?
0: बघा, यामध्ये गॅस गळतीमध्ये आपण घाबरून जाऊ नये. सर्वात पहिले तर आपण जे सुरक्षा दूत आहेत त्यांच्याकडनं जर आपण लिकेज चेक करून घेतलं तर हे होण्याची शक्यता राहतच नाही. पण तरी सुद्धा जर झालं तर आपण 1906 हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक आहे, या क्रमांकावर आपण संपर्क साधावा आणि त्याची माहिती द्यावी. आणि दुसरी गोष्ट, जर समजा आग लागण्याची स्थितीमध्ये असेल किंवा काही असेल तर आपल्या घरी असणारं जे ब्लँकेट असेल किंवा एखादी चादर असेल त्याला पाण्यामध्ये ओलं करून त्या सिलेंडरला आपण गुंडाळून घ्यावं घट्टपणे, जेणेकरून त्याची आग जी आहे ती पसरणार नाही आणि आग विझून जाईल. याला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे, ते आपण हाताळू शकतो, आपण ते त्याच्यावरती मार्ग काढू शकतो.
1: म्हणजे पॅनिक होता कामा नये.
0: पॅनिक होता कामा नये.
1: तर मग गॅस गळती होते आहे सिलेंडर मधनं, म्हणजे नेमकं काय होत आहे आणि कसं समजावं आहे?
0: बघा, कधी कधी काय असतंय की आपण जेव्हा घरी गॅस सिलेंडरचा जेव्हा वापर करतो, जेव्हा एखादी वस्तू गरम करण्यासाठी किंवा एखादा स्वयंपाक करण्यासाठी जातो, तर तेव्हा आपल्याला तर एकतर सुगंध येतो, त्याचा दुर्गंध येतो, तर ते आपल्याला ओळखता येते. दुसरी गोष्ट की त्याचे जे आग आपण समजा लायटरनी लावलं तर त्याचा सरळ जे परिणाम आहे एकतर पायपावर होतो नाहीतर ते रेग्युलेटरच्या येते इथे, तर ते स्पष्टपणे आपल्याला दिसते.
1: हो
0: ठीक आहे. तर अशा वेळेस आपण आपले जे किचन आहे त्याचे म्हणजे जे स्वयंपाक खोली असेल ते एकतर त्याची जे विंडो वगैरे आहे तशा ठिकाणी ते सिलेंडर ठेवावं किंवा ते किचनच्या बाहेर अशा ठिकाणी ठेवावं की जेणेकरून ते बाहेरच्या बाहेर आपल्याला काढता आलं पाहिजे अशा वेळेस. तर ही खबरदारी आपण घेतली पाहिजे.
1: आणि गॅस पाईप जो आपल्या सिलेंडरला लागलेला असतो तो किती दिवस वापरावा आणि कधी बदलायला हवा?
0: हा, जसं मी आधी पण सांगितलेलं आहे की ते एक 2 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी राहते. सिलेंडरची पण व्हॅलिडिटी राहते. सिलेंडरवरती पण त्याचा क्रमांक असतो, तो एक साधारण 15 वर्ष वगैरे चालते. त्याच्यावरती पण ABCDच्या हिशोबाने ते पट्टीवरती लिहिलं असते. तर ते पण आपल्याला त्या सिलेंडरवरती आपण जर बघितलं तर ते पण आपल्याला दिसते आणि त्याच्यावरही आपण खबरदारी घेऊ शकतो.
1: सोळंके सर, आपण आम्हाला गॅस सिलेंडर, रेग्युलेटर पाईप हे कसं हाताळावं आणि कशी खबरदारी घ्यावी हे छान मार्गदर्शन केलं. पण मग गॅस शेगडी जी आपण वापरतो त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ती कशी हाताळायला पाहिजे आणि किती कालांतराने त्याचं सर्व्हिसिंग करायला हवं, कशी काळजी घ्यायला हवी?
0: बघा, आपण जेव्हा कनेक्शन घेतो तर कनेक्शन घेताना ग्राहकांनी एक लक्षात घ्यावं की कनेक्शन हे फक्त सिलेंडर, रेग्युलेटर हे एवढंच असते. आपल्याला ते सुरक्षा पाईप किंवा शेगडी हे आपण त्या एजन्सीमधूनही घेऊ शकतो किंवा बाहेर मार्केटमधूनही घेऊ शकतो. कारण का एजन्सीमधून जर घेतो आपण तर ते त्यांचं एक कनेक्शन असते, ती आजकाल स्टीलची शेगडी वगैरे मिळते. जर आपल्याला टफन गॅसची किंवा अजून चांगले जर शेगडी घ्यायची असेल तर ती मार्केटमध्ये पण मिळते. पण ती मार्केटमध्ये आपण घेत असताना ISI मार्कची घ्यायला पाहिजे. त्याची वॉरंटी, त्याची गॅरंटी किती आहे, कशा प्रकारे कुठलं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे सगळं आपण पहिले ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं सर्व्हिसिंगबद्दल तुम्ही बोलले तर हे दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी याचं सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं असते. काय असते की त्याच्यामध्ये कार्बन जे आहे ते जमा होते आणि त्यामुळे कार्बन जमा जर झालं तर त्यामुळे आपले भांडे वगैरे पण काळे होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये. तर म्हणून हे सर्व्हिसिंग जे आहे ते अधिकृत एजन्सीकडनंच करून घ्यावी. कारण का कसं आहे की आपण चालत्या फिरत्या लोकांकडनं जेव्हा करून घेतो तर तेव्हा ते लोक काय की दुसरा प्रॉब्लेम क्रिएट करून ते चालले जातात. त्यांना फक्त काय पैसा कमवणं हाच त्यांचा उद्देश असतो. उद्देश असा असायला पाहिजे की आपण ग्राहकाला सेवा देत आहो, हा सेवेचा पार्ट असायला पाहिजे. कारण का हे सुरक्षाशी जुळलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे खबरदारी आपण ओढायला नाही पाहिजे. ही खबरदारी घेऊनच हा आपण गॅस सिलेंडरचा जो

0: आहे ते आपण हाताळायला पाहिजे.
1: नक्कीच. सोळंके सर, आपण इथे एक पुन्हा म्युझिकल ब्रेक घेणार आहोत आणि आपण कुठलं गाणं ऐकणार ते सांगावं.
0: एक गाणं आहे अकियो के झरोके से.
1: नक्कीच आपण ऐकूया, हे खूप छान गीत आहे. आपण श्रोत्यांबरोबर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: म्युझिकल ब्रेक नंतर आता आपला कार्यक्रम शेवटाकडे जाण्याची वेळ होत आली आहे, तर जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगू इच्छिता?
1: बघा, आपण ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि जे डिलिव्हरी बॉय आहे किंवा जे डीलर्स आहेत किंवा जे पण आपल्याला सर्व्हिस देणारे हे असतात, प्रतिष्ठान असतात, तर त्यांच्या कर्तव्य आणि आपला हक्क ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे पार पाळायला पाहिजे. आणि कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांना मी एक आवाहन करू इच्छितो की सुरक्षता ही केवळ सरकारची किंवा गॅस कंपन्यांची नसते, तर ती एक जागरूक ग्राहक म्हणून आपली ही जबाबदारी आहे.
0: हो,
1: दक्षता ही सुरक्षतेची खरी वाट आहे.

0: म्हणून आपण दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. आणि दक्षता जर आपण घेतली तर आपली आर्थिक, मानसिक आणि जे अधिकार आहेत ते सुरक्षित राहतील, त्याचा हनन होणार नाही, हे मी इथे सांगू इच्छितो.
1: नितीन सोळंके, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि LPG जो घरगुती वापराचा सिलेंडर आहे तो वापरताना काय काळजी घ्यायला हवी आणि आपल्या संस्थेद्वारे कशी आपण जागरूकता करता आणि लोकांचं हित बघून त्यांना चांगला संदेश आणि सल्ला देत असता याविषयी आम्ही आपले आभार मानतो. आपल्या उपस्थितीसाठी खूप खूप धन्यवाद.
0: मी आकाशवाणीचे पण आभार मानतो आणि धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या श्रोतांचे की जो इतका चांगला कार्यक्रम ते ऐकतात आणि आपल्याला भरघोस साथ देतात. मी हृदयापासून आपल्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद देतो.
1: नमस्कार. याबरोबरच आजचे पाहुण्याचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे नितीन सोळंके यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आजचे पाहुणे या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

आकाशवाणी नागपूर केंद्र, श्रोते हो दुपारचे 12 वाजलेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण अंतर्गत वनिता मंडळ हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही प्रसारित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद वाऱ्याची झुळूक मनाला शांत करून जाते.

दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गर्मीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

0: पण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो. त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोदबुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँडअप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडनपर्यंत जाऊन पोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाते.
1: नमस्कार राखीता.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच, मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे, तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाते, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे, हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे. पण सुरुवात तुमच्या छान वराडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हटलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सर की जाणं तिकडे होय काय माहिती, भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, स्टाईल असते वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जी म्हणतात ती, तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केलात, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगावजवळ विटाळा म्हणून एक छोटं खेडं आहे, 1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे. तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांबपर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली, ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते. मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून, तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे जे होईन ते पाहून.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा

0: घेऊ. आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही, त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं. आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
1: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्यात,
0: हो,
1: तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले.
0: येस, खूप मस्त. बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ, आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी. आणि खूप मजा आली तिथे माझ्या कार्यक्रमाला. खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते, आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली. आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा.
0: हो,
1: तर थोडी उत्सुकता आहे नेहाते की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती. तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता, त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा, जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं, म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे. कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वीपर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली, तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे, पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी बा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझं जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं. तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळण झालं, मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होती तेव्हा नाटक आणि

0: सिनेमा. सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचंच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडंसं खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं, किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रँडमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते, म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये. असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते, म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवला, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वऱ्हाडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही, तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे. कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे, कसं आहे, त्याचं आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये हो आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिलेलं आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व्ह केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती, किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती, किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला, किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर, किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती, त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही, म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिल्यापासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळंच लहेजा आहे, मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं. आणि मी जबरदस्ती केलीच नाही, जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इव्हन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट.

0: होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना, पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं, फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा, तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेत.

0: कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना, पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण, आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा, तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच, तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडी मधला फरक आहे ना, की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर तर क्लिक मारा, हे माझी पंच लाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्या. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण, की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं, आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं, तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं, तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आत्ताही लोक आठवण करून देतात, पाहिजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसामध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी आयएएस आयपीएस ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करूनही बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली, तर न्याय वाटणे ते. म्हणजे लोकांना असं वाटते की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून, पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते, तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठोंबरीनबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे लोकसभा इलेक्शन्सच्या वेळी मी त्यांची ब्रँड अम्बेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेलं आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर असताव्यात काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विद इन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशनमध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुण्या मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की हा मी सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही, आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो, कसं करू, काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते, आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
0: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं हो ते आपण ठरवायला पाहिजे.
1: येस,
0: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असायचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे, तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे, ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी

0: म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला तर तेव्हाच त्यांचं असं होतं की आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांची स्वतःच फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही, चाहत्यांच्याही लक्षात राहतात. आता ते समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळे लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि ती दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि हे पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील, पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 एक डॉक्युमेंटरी शूट केली, आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी प्लस वन स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. प्लस वन म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: पण नोकरी आणि हे सगळं सांभाळ तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरीनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही असं काही नाही,
1: जिद्दी आहेत ठोंबरीनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील, पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे, पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही, आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे, हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आज इथे सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये, आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मनमोकळ्या गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहा.

0: ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
1: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आत्ता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सान्निध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसा जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात, मनाचा मनाशी संवाद, आपुलाचं वाद आपणाशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेकबुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी, मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना, पाऊली तुझ्या माझिया खुणा, हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता, हे शब्दांकन असो. मनाची तरलता, चंचलता, गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य

सामर्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसावू या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल, आजारी असेल, तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत। यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा। चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे। थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही। आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे, हाच जीवनातील राम आहे। यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे। कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते। म्हणजेच काय? तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे। वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा। त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे। पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात। चित्र काय? तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाचे ग्रहण लागलेले आहे। उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे। त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैरवाटेनासे होते। त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत। बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो। सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं। सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो। मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे। मूड बदलतात ना हो। तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही। सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन, सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतू इथे पाऊल अडले असेच होऊन जाते। मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते। मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे। आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते। एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा, हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील। समाधान, संतोष ही फार मोठी संपदा आहे। मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही। मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा। मना सज्जना भक्तिपंथेची जावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच। चिंता

करतो विश्वाची या भावनेने तत्परता, कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचीच कार्य होय। माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे। अनेक प्रसंगी मन विचारतं, हे असंच का नि ते तसंच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाची नाल ठोकली जाते, विचारशक्तीला खीळ बसते। असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार। परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात। समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते। त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे।

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते, जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही, आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव, घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे, घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी. सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही, हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे, नाही का? नादातूनी नादनिर्मिती, अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नि किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर, तर कधी स्थितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो, तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही। वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो। भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत। मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते। व्यसन, भूकबळी, भूलथापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही। संतापाचा उद्रेक होतो, तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते। अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात। अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही। कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते। या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा। तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे। मोको कहा ढूंढे रे बंदे, मै तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में। खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी। अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत। मनाला विकलांग करू नका। आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध। उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मै और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच। यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे। तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही। धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही। मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, या तेजासाठी, या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा। संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे। दासबोधाचा दाखला बघा। मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे तर मनातच होते। म्हणून हा दाखला, तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे। परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे, तसेच लेखनातही महत्वाचे आहे। ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे। तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन, प्रकटीकरण, मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको। म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय। या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया। मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी। या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन। माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार।

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळीच लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज। सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे, त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे। कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते। सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले।
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है। पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की अन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं।

0: छोडेंगे।
1: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते। देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले। 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे। या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे। देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे। यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो। यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे। बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत। या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील। 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे। उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील। विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला। सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं। सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले। आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत। दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे। पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे। अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत। होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिके

0: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँ से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3,173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3,612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेश बाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते। जिल्ह्यामध्ये महात्मा

0: फुले जन आरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालय कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 66 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4,80,48,000 रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स या मध्यम लहरींवर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 51 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत असा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं GR पालकर यांचं गीत.

ऐकलत. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बा. भ. बोरकर यांची रचना सुधा वाटवे यांच्या स्वरात.

0: सुधा वाटवे यांनी गायलेलं बाभ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा ठीक 1:55 झाला आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत साहित्यावर आधारित चित्रपटांबाबत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा कला प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे. दोन्हीत आपल्याला आनंद, जीवनदर्शन आणि दृष्टी मिळू शकते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्वप्न चिरडली जाऊ शकतात, आपले प्रयत्न विफल होतात, निराशा येते. अशा वेळी आपल्या मनाला आसरा असतो तो साहित्यातील शब्दांचा, चित्रपटातील एखाद्या दृश्याचा, कधी वाचलेलं पुस्तक त्यातील शब्द आणि भाव अचानक जागे होऊन आपल्याला आधार देतात, उमेद जागवतात. आलाय ना हा अनुभव तुम्हालाही? साहित्यात शब्दातून जग निर्माण होतं तर चित्रपटाची भाषा दृश्यातून उमटते. साहित्यिक 100 शब्दांचं वर्णन परिसर वाचकांच्या मनात उभा करतो, तोच परिसर क्षणार्धात दृश्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. माध्यमांतर असं केलं की या बाबी होणं साहजिकच आहे. प्रत्येक माध्यमाची खासियत आणि कमतरता भिन्न असल्याने हे बदल स्वाभाविक आहेत. त्यामुळे साहित्यात श्रेष्ठ असं समजायचं काही कारण नाही. खरं तर तसा भेद करूही नये, त्यात रस घेऊन माध्यमाचं महत्व ठरवावं. काही बाबतीत साहित्यातील शब्द महत्वाचा ठरेल, पण त्याचा चित्रपटीय आविष्कार, संगीत, चित्रीकरण, अभिनय ह्या त्या माध्यमाच्या महत्वाच्या अंगांमुळे अधिक परिणामकारक ठरेल. इथं कोणतं माध्यम श्रेष्ठ, कोणतं कनिष्ठ हे ठरवायची स्पर्धाच नाहीये. मनावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद टिपणं, दोन्हीचे सामर्थ्य समजून घेणं, घाईने शेरेबाजी न करता रसिकता जाणवणं

0: हिंदी मराठी चित्रपटांना आरंभीच्या काळात साहित्याने चांगलाच उठाव दिला. हिंदीत बंगालच्या साहित्याने आघाडी घेतलेली दिसते. विभूतीभूषण बंदोपाध्याय, शरदचंद्र चटर्जी ही नावं सहज आठवले. त्यांच्या कादंबऱ्यावरती वेगवेगळ्या काळातील दिग्दर्शकांनी चित्रपट केले. उदाहरणार्थ देवदास कादंबरी होती तर 3 चित्रपट बनले. कथा तर सांगत बसत नाही, पण त्यातील कथानकाने वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं हे निश्चित. वास्तविक यातील नायक देवदास हा काही नेहमीच्या चित्रपटात असतो तसा ही मॅन नाही आहे. बहुतेक बंगाली साहित्यात नायिका ह्या अधिक कडखर आणि प्रेमासाठी रूढीच्या विरोधात जायला डगमगत नाहीत. देवदासमध्ये ती हिंमत नसते, पण देवदासच्या बरोबर राहायला मिळावं आणि अर्थात विवाह व्हावा म्हणून एकदा पारो सगळं सोडून रात्री त्याच्याकडे येते. पण त्याची हिंमत नसते. तो म्हणतो, हे धाडस तू का केलंस? मी तुला बदनाम केलं तर? इतका तो दुबळा. तीच गोष्ट त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि आपला व्यवसाय सोडून जोगीण बनलेल्या चंद्रमुखीला आपलं करायचं धैर्य देखील त्याच्यात नव्हतं. तरीही तो हिरो होता आणि आहे याचं रहस्य कथेत आणि चित्रकरणात आहे. हिरो नेहमीच उदात्त वागणार, सारी बंधनं तोडणारा असाच हवा असं काही नाही आहे. देवदास हा सामान्यातील एक असू शकतो. एकेकाळी तरुणा देवदास सिंड्रोम झाला होता. जिसे तू कबूल करले वो अदा कहा से लाओ, तेरे दिल को जो लुभाये वो गीत कहा से लाओ. नायिकेने सर्वस्व द्यावे आणि नायक दुबळेपणाने ते घेऊ नये. सुशिक्षित सुस्वभावी असूनही तो पारोला कधीच विसरू शकला नाही.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:20 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हवामान आकाश ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमामध्ये फेरोमन सापळे याविषयी माहिती आपण ऐकूया. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक उपाय म्हणून फेरोमोन सापळे उपयुक्त ठरतात. फेरोमोन्स म्हणजे कीटकांचे लैंगिक गंध मिलनासाठी मादी कीटक आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेले रसायन बाहेर सोडतात. की जे
2: बरेचदा हे बघण्यात आलंय की त्याचं उत्पादन जास्त होतं, तणीस जास्त असतं, म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात ते जाळून टाकतात. परंतु असं केल्याने प्रदूषण तर होतंच, पण या गव्हांड्याची नासाडी होते. शेतकरी म्हणून गव्हांडा किंवा धानाचं तणीस म्हणून आपण कधीही जाळून टाकू नये. त्यावर जर आपण युरियाची प्रक्रिया केली तर त्यापासून सकस आणि चांगला चारा हा जनावरांकरता आपल्याला उपयोगात आणता येतो. आता या गव्हांड्यावर प्रक्रिया करायची ती कशी? लक्षात घ्या, यासाठी आपण 4 किलो युरिया 60 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गव्हांड्यावर शिंपडून हातानं चांगलं कालून घ्यावं. नंतर ते प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवा बंद करावं. साधारणतः 3 आठवड्यानंतर असा प्रक्रिया केलेला गव्हांडा किंवा तणीस आपण जनावरांना खाऊ घालावं. दुष्काळी परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये चारा टंचाई असते अशावेळी गव्हांडा जनावरांना खाऊ घालणे हे केव्हाही फायद्याचं ठरतं. लक्षात घ्या, युरियाची प्रक्रिया जर आपण केली तर गव्हांडा मऊ होतो, त्याची चव आणि पाचकता ही वाढते, तसंच त्यातील प्रथिनाचं प्रमाण वाढून सकसता देखील वाढते. प्रक्रिया केलेल्या गव्हांड्यासोबतच आपण थोडी देहेप किंवा मग हिरवा चारा उपलब्ध असेल तर तो आपण दिला पाहिजे. साधारणपणे 3-4 लिटरपर्यंत दूध देणार

0: गाई किंवा म्हशी यांना मग अशावेळी अलप देण्याची गरज ही भासत नाही. वाळलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून ते 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडून घ्यावं. यामुळे चारा मऊ होऊन तो देखील चविष्ट होतो. ढेप किंवा भरडा देताना साधारणपणे 8 ते 10 तास अगोदर पाण्यानं ओलसर करून तो जनावरांना खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकताही वाढते. अशा रीतीनं कास्तकार बंधूंनो, आपल्याकडे गवांडा हा मोठ्या प्रमाणात असेल किंवा तणीस जर मोठ्या प्रमाणात असेल तर ते जाऊन न टाकता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे युरियाची प्रक्रिया आपण करावी. ही प्रक्रिया करत असताना 60 लिटर पाण्यामध्ये 4 किलो युरिया टाकून द्रावण जे असतं ते बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गवांड्यावर शिंपडून ते प्लास्टिकच्या हवाबंद थैलीमध्ये भरून घ्यावं आणि साधारणपणे 3 आठवड्यानंतर ते आपण आपल्या जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, गव्हांड्याचा वापर किंवा तणीसाचा वापर आपण जनावरांकरता चाऱ्यासाठी करूया.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, बी

0: B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या, ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात, या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी

बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साइड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 2:15.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर श्रोता आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30:40 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी. दादराचे बोल आहेत भीगी जाऊ मैं पिया बचाए कैसे. सावनचे बोल आहेत तुम बिन विदेशी फियरवा कैसे काटे बरसात. कजरी बोल आहेत बैरी काटे सताए. यांना साथसंगत अशी आहे तबल्याची साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, नंतर सावन आणि कजरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास, आणि रात्री 10:00 गोविंदराव दंताळे यांचं गायन राग जोगिया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 आहेत. ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या

0: परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75% जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत

0: भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पी व्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 12 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर पोचल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अनुमानित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 5.3% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षानं निवडलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावानं साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. विख्यात शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आस कुल्येते बशीर बद्र हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज महेश राव यांचे व्हायोलिन वादन ऐकूया. राग भीमपलास विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया महेश राव यांचे व्हायोलिन वादन राग भीमपलास.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचे व्हायोलिन वादन ऐकले, राग भीमपलास. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुख दुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.

0: हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेदविश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: न नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर

0: मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
1: थँक्यू मॅडम.
0: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
1: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाच्या कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वी नंतर डिप्लोमाला, 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
0: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
1: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
0: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
1: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
0: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
1: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
0: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
1: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्याकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेल्या आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर

0: सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापरकर्त्यांना बनवता, डिझाईन उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या मुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं, यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात, तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तेथे दोन वेगवेगळे आहे, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल, तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्यामध्ये डीटीई राबवत असते, त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे, सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम, तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी, कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणतः जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्यात मुलांनी अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सारे मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण. कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते, तर मुलांनी ही तयारी, पूर्व तयारी आपण म्हणता येईल ही करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यातला रेप्युटेशन, त्याच्या कट ऑफ काय, हे एकदा बघून घ्यावं त्यांनी, म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही, नाही तर मग दुसरं की तिसरं, आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल. आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची, तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी, प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं, म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ, तर आपल्या आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे नॉलेज याची गरज चांगलं नाही, पण ऍटलिस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत, भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीशी होणार, पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन जाणार, हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर. आपण आता बोलता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणाला

0: की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो. पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्यावेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
1: नक्कीच, खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाईज तो त्याला जॉब मध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अव्हेलेबल आहेत यासारखे आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
0: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
1: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3 लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केलं तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
0: जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
1: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतःचा हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशा शिखरावर नेऊन ठेवेल.
0: नक्कीच नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू.
0: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. या काळात सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे अशी जास्त पाण्याचं

0: एशिया क्रास्टो की मिक्स डबल्स जोड़ी ने भी क्वार्टर फाइनल में प्रवेश कर लिया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा। येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन। आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद। आता सविस्तर बातम्या। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या पुनर्मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली। आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते। सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले।
3: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है। पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
2: देशभरात आज ईद उल अजहा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होते आहे। यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल अजहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे। ईदनिमित्त नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुस्लिम बांधवांना इस्लामच्या हिशोबानं कुर्बानी करा, आपल्या कुर्बानीनं कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये असा संदेश दिला आहे। प्रशासनानं जे नियम कायदे बनवले आहे त्या कायद्याअंतर्गत कुर्बानी करा असं आवाहन त्यांनी केलं। वाशिम जिल्ह्यासह विदर्भात ठिकठिकाणी ईदचा उत्साह बघायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली। राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं। राज्यातल्या 75% जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। आजपासून नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या व्हॉलीबॉल ग्राउंड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेताना या विषयावर विवेक घळसासी आज व्याख्यान देतील। तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले। 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयांवर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागीय पथकानं म्हैसूर इथं अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांची म्हणजेच हस्तीदंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे हस्तीदंत जप्त करण्यात आले। बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रम

यांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आलं असून ते CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. उर्वरित परीक्षांसाठीचं प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे उद्या अमरावती दौऱ्यावर येणार असून विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यावेळी बावनकुळे प्रवीण पोटे पाटील यांना भाजपचा अधिकृत बी फॉर्म सुपूर्द करणार असल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान शहरातील 20 ठिकाणी होणार असून महोत्सवाचं उद्घाटन रविवारी 31 मे रोजी होणार आहे. सकाळी 5:30 वाजता हे उद्घाटन होईल. यशवंत स्टेडियममध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडा महोत्सवादरम्यान कुस्ती, खो खो, बॅडमिंटन, एथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योग, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल यासह 18 खेळांचा समावेश करण्यात आला असून महोत्सवाची सुरुवात 31 मे रोजी पहाटे 5 वाजता मॅरेथॉन दौड स्पर्धेनं होणार आहे. या 8 दिवसीय महोत्सवादरम्यान 23,800 खेळाडू सहभागी होणार असून 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपयांची बक्षिसांचं वितरण होणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत रिपाईला अपेक्षित महत्व मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. भाजप शिवसेना युतीच्या काळात रिपाईचं स्थान अधिक प्रभावी होतं, मात्र आता महायुतीत पक्ष दुर्लक्षित होत असल्याचं त्यांनी यवतमाळ इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं. रिपाईला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं, एखादं मंत्रीपद किंवा विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 11:30 मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूजच्या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे AIR न्यूज, DD न्यूज तसंच पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत महाले यांनी काँग्रेसवर टीका केली. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, त्यामुळे आता पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना करायला पाहिजे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. विदर्भामध्ये आज वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आगामी काही तासात यवतमाळ, अमरावती आणि वर्धा तसंच चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सोबतच वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं. उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. 1 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात अधूनमधून विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार वर्धा इथं सर्वाधिक 45.6 दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया इथं 45, गडचिरोली इथं 44.6, अमरावती इथं 44.4, अकोला इथं 44, नागपूर इथं 41.4 तर बुलडाणा इथं 39 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं

पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वंदे मातरम या चित्रपटातील सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वंदे मातरम या चित्रपटातील हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोते हो कामगार म्हटला तर विविध कारखान्यात काम करणारा, मग ती खदान असो की निरनिराळे कारखाने असोत। आता कारखाने म्हटले तर केमिकलचे कारखाने, मेटल्सचे कारखाने, आपण विविध उद्योगांमध्ये वाहनांचे कारखाने, वाहनांचे पार्ट्स तयार करणारे कारखाने, वस्त्रोद्योगमधील कार्य करणारे कारखाने, आणि अशा या कारखान्यात काम करणारे कामगार पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा आज या विश्वात आहेत, अर्थात कामगार विश्वात। आणि महिला कामगार म्हटला तर महिला कामगारांच्या काही वेगळ्या समस्या सुद्धा असतात आणि या समस्या सामाजिक पण असतात। तेव्हा आज महिला कामगारांच्या समस्या ज्या सामाजिक आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत याचे निरासरण करण्यासाठी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत, ज्यांनी PhD हे सोशियोलॉजी या विषयात केलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना PhD प्रदान केलेली आहे आणि मागील 17 वर्षापासून त्या निर्धन पाटील वाघाय कॉलेज लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यासाच्या अभ्यास मंडळाची त्या सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये आणि कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळामध्ये सदस्य म्हणून तसेच PhD गाईड म्हणून त्यांच्याकडे सध्या 5 विद्यार्थी PhD कार्य करून राहिले आहेत अशा या डॉक्टर अनुराधा खाडे आणि समाजातील समाज कार्यामध्ये सुद्धा त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आहेत बरं का। तर डॉक्टर अनुराधा मॅडम तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: आकाशवाणीचे श्रोते हो माझा सगळ्यांना नमस्कार।
1: तर कामगार बंधू आणि भगिनींनो आपण जाणून घेऊया आज महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावर उपाय। तर मॅडम आपला पहिला प्रश्न एक साधारण प्रश्न म्हणजे असा की आज बघा महिला कामगार प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आणि अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे, तर तुमच्या माहितीप्रमाणे आज कुठल्या क्षेत्रात महिला कामगार या जास्त प्रमाणात कार्य करून राहिलेत?
2: आज महिला कामगार आपल्याला विविध उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात। काही क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षाही आपल्याला जास्त दिसून येतात। त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचा उद्योग आहे, यामध्ये शिवणकाम आहे, गारमेंट फॅक्टरी आहे, सूतगिरण्या आहेत, भरतकाम करणे आहे, या अशा वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये बऱ्याच महिला कामगारांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आहे अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, पापड मसाले लोणची तयार करणे आहे, बेकरी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, फूड पॅकेजिंग आहे, यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो। आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण किंवा कामगारांचं जे प्रमाण आहे महिला कामगारांचं ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या क्षेत्रामध्ये पण आता महिला आलेल्या आपल्याला दिसून येतात। आरोग्य सेवा क्षेत्र, यामध्ये नर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, अशा सुद्धा महिला कामगार कार्यरत आहे। त्यानंतरचं मोठं क्षेत्र म्हणजे आता शिक्षण क्षेत्र आहे, याच्यामध्ये IT कार्यालय आहे, कॉल सेंटर आहे, डेटा एंट्री करणे किंवा बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला महिला कामगार दिसून येतात। शहरी भागाचा जर विचार आपण केला आता तर आपल्याला जास्तीत जास्त महिला कामगार या मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सेल्स गर्ल्स म्हणून किंवा कॅशियर म्हणून कार्य करताना दिसून येतात। आणि सगळ्यात महत्वाचा आज महिला कामगारांचा जो जास्त वर्ग जो आहे तो घरगुती आणि असंघटित क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये

0: धुणं करणे, त्याचबरोबर स्वयंपाक करणे, साफसफाई करणे इत्यादी अनेक कार्यामध्ये आज महिला कामगार आपल्याला दिसून येतात आहे.
1: बरोबर आहे, कारण आपण तसा विचार केला तर आज आपली भारताची लोकसंख्या आपण जर पकडली तर त्याच्यातली अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांचीच आहे.
0: बरोबर.
1: आणि महिलांचं विश्व पण हे थोडं वेगळं आहे. जरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक मुलगी कुणाची तरी मुलगी आहे, मग शिक्षण झाल्यानंतर आणि मग कुणाची तरी सून होते,
0: आणि मग पुन्हा कुणाची तरी आई
1: होते. हा नाही, म्हणजे कुणाची तरी पत्नी होते, पण ती जन्मजन्माची आई सुद्धा होते. आणि आजच्या तारखेला आपण असा विचार केला की बघा, इतकी महागाई वाढून गेलेली आहे की माणसाच्या पुरुषाच्या एका पगारात काही भागत नाही.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे आता महिला सुद्धा
0: पुढे आल्या
1: की आपल्याला काहीतरी कमवलं पाहिजे, आणि कमवणं मिळून तो त्या कुटुंबाला हातभार लागतोय. आणि म्हणूनच या सगळ्या महिला आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आणि आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे, कुठेतरी कार्य करत राहावं. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा माझ्या डोक्यात असा आला मॅडम की बघा, आता महिला कामगार या संघटित पण आहेत. आताच तुम्ही सांगितलं की संघटित आणि असंघटित, तर संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे विभागल्या गेलेल्या आहेत, याबद्दलची थोडी माहिती आमच्या कामगार मंडळींना सांगाल.
0: बरोबर, हा छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता यामध्ये संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते बघू. संघटित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी निश्चित पगार मिळतो, कामाचे नियम असतात आणि सुट्या आणि सरकारी सुविधा सुद्धा त्यांना दिल्या जातात, यालाच आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. जसं याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहे, बँका आहेत, शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी करणे आहे, रुग्णालय आहे किंवा मोठे कारखाने आहे. या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ज्या महिला कामगार काम करतात त्याला आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. आणि असंघटित म्हणजे ज्या ठिकाणी ठराविक सुरक्षा स्त्रियांना दिल्या जात नाही किंवा महिला कामगारांना दिल्या जात नाही आणि ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे पुरविल्या जातात, तर त्यालाच आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. याच्यामध्ये जसं की शेतीकाम आहे, घरकाम आहे, बांधकाम मजुरी आहे, शिवणकाम आहे किंवा लघु उद्योग आहे, या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्या महिला कामगार त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं.
1: पण आज मला वाटते दोन्हीकडे आपण असा विचार केला तर संघटित क्षेत्रामध्ये जास्त महिला काम करणारे आहेत की असंघटित क्षेत्रामध्ये जास्त आहेत, आपण असा आकड्यांचा विचार केला तर?
0: तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, महिला वर्ग हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या जर भारताचा आपण जर रेशो बघितला, विचार केला तर आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा महिला कामगारांचा वर्ग हा जास्त दिसून येतोय.
1: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण बघतोय आजच्या प्रत्येक घरामध्ये म्हणा, प्रत्येक कुटुंबियांमध्ये म्हणा, घरकाम करण्यासाठी मोलकरणीचं काम करणारे, घरची साफसफाई धुणी भांडी करणाऱ्या सुद्धा महिला प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतात. आणि बहुतांश मला वाटतं ह्या सगळ्या खेड्यातील किंवा इतर प्रांतातील आलेल्या महिला आहेत ज्यांना स्थलांतर होऊन आलेले आहे. बरं, पुढचा प्रश्न असा पुन्हा विचार असं वाटतो मॅडम की बघा, आता संघटित क्षेत्रातील महिला कामगारांना त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतात. कामगार म्हटला तर 24 तासातनं काम करणारा कामगार आहे, 3-3 शिफ्ट मध्ये सुद्धा काम करणारे कामगार आहेत, मग त्यात महिला सुद्धा आहेत काही कामगार, तर यांच्या काही सामाजिक समस्या अशा काही असतात का?
0: हो, आज जर आपण संघटित क्षेत्र बघा किंवा असंघटित क्षेत्र, इथे जो महिला वर्ग काम करतो आहे, कामगार जो वर्ग आहे, त्यांना कामाचा जो समस्या आहे किंवा सामाजिक समस्या ज्या आहे त्या दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कामाचा ताण, जो संघटित क्षेत्रामध्ये जो कामाचा स्ट्रेस झाला आपण म्हणतो तो आज त्यांना त्यांच्यावर जास्त आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी पदोन्नती होते, संघटित क्षेत्रामध्ये पदोन्नती केल्या जाते, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. आज जरी आपण म्हटलं की स्त्री पुरुष समान आहे तरी कुठे ना कुठेतरी भेदभाव केला जातो. त्यांचं जो कार्यस्थळ आहे तिथे त्यांचा लैंगिक छळ सुद्धा केला जातो. बऱ्याच महिला याच्याबद्दल बोलत नाही परंतु त्यांचा कार्यस्थळी लैंगिक छळ केला जातो. त्याचबरोबर त्यांची जी रात्रपाळीची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये त्या असुरक्षित असतात, त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. आणि घर आणि नोकरी हा जो दुहेरी ताण आहे हा सुद्धा महिला कामगारावर असलेला आपल्याला दिसून येतो.
1: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण म्हणतो, आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणू आपण, जसं आता आजच्या तारखेला बस कंडक्टर सुद्धा महिला आहेत.
0: बरोबर आहे,
1: त्याचप्रमाणे
0: ड्रायव्हर पण बनले,
1: बस ड्रायव्हर पण आता बनलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे, मेट्रोची रेल आहे म्हणा किंवा एक्सप्रेस ट्रेन सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा महिला पायलट म्हणूया, महिला ड्रायव्हर म्हणूया, म्हणजे एक्सप्रेस ट्रेनच्या म्हणतोय आणि लोकल ट्रेनच्या वगैरे, त्या सुद्धा महिला आलेल्या आहेत. आता ह्या 18-20 तास या लोकल चालू असतात मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटी ठिकाणी.

0: आणि मेट्रो सुद्धा, लोकल मेट्रो सुद्धा पुष्कळ ठिकाणी आलेले, तिथे पण महिला आलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये जाणाऱ्या ज्या हवाई सुंदर्या
1: हवाई
0: आहेत,
1: सुंदर आता तर पायलट पण,
0: आता पायलट पण स्त्रिया पण आल्या. आता हे विमानात 24 तास सुरू असतात जाणाऱ्या येण्याचा. त्या दिवशी पण बघा, मी असंच विमानतळावर येत असतो आणि एका जणाने सांगितलं एका टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी, अरे बोले मेरे को बोले 2 बजे की फ्लाईट है, मुझे शारजा जाना है, बोले नागपूर से शारजा. तर बर्डीवरून त्या टॅक्सी चालकांनी, प्रायव्हेट टॅक्सी चालकांनी एका कस्टमरला घेतलं, बोले मुझे 12 बजे वहां रिपोर्ट करना पड़ता है, बोले आप मेरे को जल्दी से पहुंचाओ. घेतलं बा, सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या महिला कामगार. तर त्या हवाई सुंदर होत्या. मुझे बोले कोई वक्त का ये तकाजा नहीं है, बोले असं तिने सांगितलं. आणि म्हणे आम्हाला म्हणे 2 तास आधी, फ्लाय होण्याच्या 2 तास आधी आम्हाला एअरपोर्टला रिपोर्टिंग करावं लागतं. दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, म्हणे कुठल्या फ्लाईटला जी ड्युटी लागली त्या पर्टिक्युलर एअरलाइन्सच्या यायला ते आम्हाला पूर्ण कम्प्लीट करावी लागते.
1: बरोबर.
0: तर त्यांचं जेवण खाण्याचा वेळ पाळत नाही ते, झोपण्याचा वेळ सुद्धा त्यांना नसतो, असं त्यांच्याकडनं ते कथित झालं. सहज म्हणून असंच बोललो. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा असं विचारूस वाटतं मॅडम की बघा, असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर मानल्या जातात. जसं आता तुम्ही सांगितलं की महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ होतो, रात्रपाळीतील असुरक्षितता त्यांना असते, तर अशा काही गंभीर मानल्या जाणाऱ्या समस्या याबाबत आपण काय सांगू शकाल?
1: याचं उत्तर तर होय आहे, कारण असंघटित क्षेत्रामधील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर असलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा संघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया या शिक्षित आहेत, बऱ्याच प्रमाणात त्या शिक्षित झालेल्या आहेत, तसं असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यांना मिळणारं हे वेतन फार कमी असतं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता त्यांना प्रदान केली जात नाही, त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा त्यांना याच्यामध्ये दिल्या जात नाही, त्याचप्रमाणे जास्त शारीरिक श्रम त्यांना हे करावे लागतात. कारण आपण बघितलंय की असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर वर्ग हा बांधकामाचा काम करणारे आहे, शेतामध्ये काम करणारे आहे, घरगुती कामं करणारे आहे, त्याच्यामध्ये त्यांना शारीरिक श्रम हे जास्त लागतात आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सामाजिक सुरक्षा सुद्धा दिल्या जात नाही, त्याचा सुद्धा अभाव दिसून येतो. म्हणून यांच्या समस्या या आपल्याला असंघटित कामगारांच्या समस्या या असलेल्या समाजामध्ये दिसून येतात.
0: बरं, पुढचा पूर्ण प्रश्न असा विचारूस वाटतो की बघा, आता ज्या महिला ज्या ठिकाणी कार्यस्थळी काम करत आहेत, का विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या म्हणा किंवा कुठल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तर अशा कोणत्या सामाजिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते?
1: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे स्त्री पुरुष लिंगभेद आताही आपल्या समाजात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेतनातील असमानता आहे, हा मुख्य प्रश्न आपल्याला सांगावा असं वाटतो याच्यात. त्यानंतर लैंगिक क्षय, स्त्रियांचा लैंगिक क्षय हा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याचं जे उदाहरण म्हणायचं असेल तर ते अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते आपण याला जोडू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर मानसिक ताण, आजकाल सगळ्याच कामाचा मानसिक ताण हा स्त्री कामगारांना दिसून येतो. त्याच्यानंतर अपुरी सुरक्षा आहे आणि त्याचबरोबर बाल संगोपन सुविधांचा सुद्धा अभाव आहे. कारण आता बाळ छोटं 6 महिन्यापर्यंत संघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुट्ट्या मिळतात, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळण्याचा जो प्रश्न येतो तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे बाल संगोपनाच्या सुविधा आहे त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे या बऱ्याचशा अशा सामाजिक ज्या समस्या आहेत त्यांना सामना करावा लागतो.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देणे महिलांना तरी मला वाटतं जरा जडच जाते असं वाटतंय.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम, आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांची मुलाखत चालली आहे आणि आपला विषय आज आहे महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय. तर मॅडम, आपण थोडा विरंगुळा घेऊया आणि विरंगुळ्यामध्ये आपण आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत थोडं ऐकूया. आणि ते आवडीचं गीत कुठलं पण चालेल, देशभक्ती गीत, भक्ती गीत, कुठलं मराठी चित्रपटातील, हिंदी चित्रपटातील, तुम्ही तुमच्या मुखातून थोडं जर थोडं म्हणून दाखवलं तर आमच्या कामगार मंडळींना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: चालेल, माझं आवडीचं मराठी गाणं आहे रुपेरी वाळ.

0: आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे जाऊया मॅडम.
1: हो चाल.
0: आता बघा मॅडम, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी अशा बऱ्याच काही गोष्टींना एक विचार त्यांचा असतो की आपल्याला आपला विकास झाला पाहिजे, आपल्याकडे काही साहित्य घ्यायचं असतं, त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची असते, टीव्ही घ्यायचा असतो, घर पण बांधायचं असतं आणि स्वतःसोबत काही बचत सुद्धा करायची असते कुटुंबासाठी, मुलांसाठी.
1: बरोबर.
0: आणि स्वतःसोबत त्यांच्या घरच्यांचं सुद्धा आरोग्य सांभाळायचं असतं. अशा वेळेस अशा महिला कामगारांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: माझ्या मते महिलांनी शिक्षण, सर्वात पहिले तर महिला कामगार जरी असेल तरी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. बऱ्याच महिलांमध्ये विविध गुण असलेले आपल्याला दिसून येतात, तर त्या कौशल्यांचा विकास त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची, जे आपलं शरीर ज्याच्यावर चालतं ते आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाला हातभार लावायचा आहे म्हणजे आर्थिक बचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिला कामगारांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर कायद्याची माहिती त्यांनी ठेवायला पाहिजे. छोटा मोठा का असेना कुठलाही गुन्हा जर त्यांच्यासोबत घडतो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती महिलांनी ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तो त्यांनी बाळगायला पाहिजे. आणि या गोष्टींना महिलांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जपायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला, मग ते महिला असो वा पुरुष असो, आपला स्वतःचा विकास करणे हे महत्वाचं ठरतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम. तर पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारसं वाटतो आहे की बघा, आता ज्या ठिकाणी महिला कामगार या कार्य करण्यासाठी कार्यस्थळी आहेत आणि अशा वेळेस काही वेगळ्या समस्या जर निर्माण झाल्या त्या कार्यालयात म्हणा, त्या कार्यस्थळी म्हणा, फॅक्टरीमध्ये म्हणा, तर अशा वेळेस महिलांनी काय केलं पाहिजे?
1: ज्या ठिकाणी महिला कामगार काम करत आहे आणि त्यांना जर कुठे दाद मागायची असेल कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापनाकडे तक्रार करायला पाहिजे. त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडे त्यांना दाद मागता येते. त्याचबरोबर कामगार संघटना किंवा महिला आयोगाची सुद्धा त्यांना मदत घेता येते. आपण आता बघतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या संघटना तयार झालेल्या आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्याचबरोबर पोलीस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्याकडून मदत घेता येते. त्याचबरोबर कायद्याची सुद्धा मदत त्यांना घेता येते. आणि आता महत्वाचं म्हणजे महिला हेल्पलाईनचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो, म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आता महिला हेल्पलाईन सुरू झालेली आहे, त्यांना त्या हेल्पलाईनवर स्वतःसाठी दाद मागता येते.
0: बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी महिला कामगार असो की पुरुष कामगार असो, काहीतरी घटना घटत असतात आणि

0: घटनांना सामोरे त्यांना जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे ही पण एक महत्वाची बाब आहे. बरं, पुढचा प्रश्न असा विचारावा वाटतो की बघा, आता महिला कामगार या जर संघटितपणे आल्या आणि त्यांनी एकत्रीकरण केलं स्वतःचं, तर मला वाटते त्यांच्या समस्या या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील.
1: बरोबर आहे.
0: तर अशा कोणत्या पद्धतीने आपण या समस्यांना सोडवू शकू?
1: सर्वप्रथम तर महिलांनी संघटना स्थापन करायला पाहिजे किंवा त्यांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या समस्या मांडायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कुठे लैंगिक छळ होतो आहे तर त्या महिला बोलत नाही, दुसऱ्यांना सांगत नाही. तर अशा ज्या समस्या आहे त्या महिलांनी एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे एकमेकींना की नाही आम्ही तुझ्या सोबत आहोत, जर तुझ्यावर असा काही प्रसंग येतो आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुधारणा करू. आणि कायदेशीर मार्ग म्हणजे स्वतःहून पुढाकार घेण्यापेक्षा कायदेशीर मार्गाचा वापर केलेला कधीही चांगला असतो. आणि त्या मार्गाने जर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या पण सोडवल्या जाऊ शकतात.
0: बरोबर आहे, कारण आता कामगार जर संघटित राहिला तर त्यांची एकी राहते.
1: आपण म्हणतो ना एकीचं बळ
0: हे खूप मोठं आहे आज. आणि कुठल्याही क्षेत्रात एकीचं बळ कुठल्याही समस्यांना अगदी हमखासपणे तोंड देऊ शकतं.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे आजच्या महिला कामगारांना, मग त्या संघटित असो की असंघटित असोत, अशा महिला कामगारांना तुम्ही असा कोणता महत्वाचा मोलाचा संदेश प्रदान करणार?
1: आपल्याकडे अशी मन आहे, स्त्री शक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे, त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावं, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर स्वतःचे हक्क ओळखावेत. त्यांचे जे स्वतःचे हक्क आहेत ते त्यांना मिळायलाच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगावं, इतकंच माझं महिला कामगारांना आज सांगायचं आहे मला, की त्यांनी स्वतः एकजुटीने स्वतःच्या बळावर आपले हक्क ओळखायला पाहिजे आणि स्वतः कुठल्याही जर त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर स्वतःहून त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आज भारतीय संविधानाने महिलांसाठी पण एवढे अधिकार दिलेले आहेत. पूर्वी जे अधिकार नव्हते ते अधिकार आज संविधानाने भारताला दिलेले
1: आहे. बरोबर.
0: आपण जर तसा विचार केला तर पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीचा सुद्धा अधिकार नव्हता, तो संविधानाने दिलेला आहे. व्होटिंगचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, शिक्षण सुद्धा घेण्याचा अधिकार नव्हता, पण तो भारतीय संविधानाने स्त्रियांना
1: प्रदान केलेला आहे.
0: खरोखर. तर आज मॅडम तुम्ही महिला कामगारांना सामाजिक दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबतची बरीच काही माहिती तुम्ही आज आमच्या कामगार मंडळींना पुरवलेली आहे, विशेषतः महिला कामगारांना. आमच्या कामगार मंडळींतर्फे आणि स्पेशली महिला कामगारांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे सुद्धा आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगारांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, कामगार सभा. या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण कामगार सभा हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येईल. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या

0: आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की या

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
4: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
5: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
4: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
6: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्तरक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव, नौका मालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे.

0: प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस, कुलियते, बशीर बद्र, अहमद, आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013-2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11 प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता.

0: वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
4: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
5: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
6: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
7: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
8: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबतं आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारण होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते. आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिक साठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात, तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या, तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझन मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात. म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 degree centigrade वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे, म्हणजे महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो. आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 degree टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 degree वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो, आणि खूपच 5 degree पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व

0: पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशन साठी आम्ही सजेस्ट करतोय की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे, आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्री तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 डिग्री वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडस कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडव्हान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडंसं हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
2: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि

उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती

0: तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो. चिडचिड होते. लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो. लघवीचं प्रमाण कमी होते. गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात. शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही. त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते. त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हिट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत. तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे. घट्ट कपडे सैल करावेत. व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे. शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी. शुद्धीत असल्यास ORS, पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे. शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या. ताण लागण्याची वाट पाहू नका. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. हलके सैल आणि सुती कपडे वापरा. बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या. घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी. शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

लक्ष्मी शिरे हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे आपुले ग्रामची करावे साजिरे शहराहुने हे गावींचे लोक विसरले आळसाद्वारे दुर्दैव शिरले दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावा माजी शहरी यंत्राधिके आली गावाची उद्योग कला मेली कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी शहरी गेली गावाची बुद्धी शहरी गेली गावाची समृद्धी कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तीही गेली मंडळी आताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वरचित ग्रामगीतेतील हे सुविचार ऐकलेत. यानंतर गोष्टी गावगाड्याच्या ही आपल्या कौटुंबिक ठसक्यात ग्रामीण बोलीभाषेत कौटुंबिक संवाद मालिका ऐकूयात. आजच्या मालिकेचे लेखक आहेत अनुप वाघमारे.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्याच आपल्या माझं घर माझा वावर या दैनंदिन कृषी मार्गदर्शक कार्यक्रमात मी रोहिणी आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 28 मे 2026 आणि दिवस गुरुवार. आजच्या सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत राष्ट्रसंतांच्या सुविचारांनी. हात फिरे तिथे

0: त्याले गाईची सात सुंदर, बकऱ्या हाय माझ्या लई साजऱ्या, कोंबड्याची बी हाय किल बिल. अरे वा वा वा, का मस्त गाणं गातो मी. वा हा, माय बी कमालच आहे बापा. अरे रे, हाऊस तसा गुणाचा शेतकरी मी. मग समद्या गावात माझ्यासारखा कोणी हाय का? इस्मार्ट, समृद्ध आणि मले लाज येऊन राहिली बापा. आता देखना पंत आहे मी.
1: आओ इस्मार्ट देखने शेतकरी जी, म्हणल मले ओळखलं का?
0: आव अशी काहून करते माया माई महिने.
1: बाप्पा बाप्पा, एकदम महिने. बर माया रागू, आता स्वप्नातून बाहेर येत का?
0: ओ माय बाई, मी काही स्वप्नात नाही हाव. हे समजा खऱ्या खऱ्या मंदी हाय का नाही सांग, तूच मले सांग. हा, सागर संगीत सुरू हाय आपलं वाला. चांगलं शेत हाय, शेतात पीक हाय, पाणी हाय. मी रघु आणि तू मैना हाय.
1: अरे बाप्पा, पुन्हा तेच काऊनजी? तुम्हाले का आज काही काम नाही हाय का? आणि तुमचा तो सखा संगती नाही भेटला वाटते तुम्हाले, म्हणून माया संग इकडे लागून राहिले हाय तुम्ही. नाही
0: राहू दे ना माय, मला शांत. काय लय त्या इबलिसाची आठवण करून राहिली आहे. मग माहितीये ना तुले, त्याला साता समुद्रा पलीकडे बी ऐकायला जाते ना, मग तो एखाद्या जिनी वनी प्रकट दे मग तो.
1: बर बाबा, मले तर तुमच्या दोघांचं बी काही समजत नाही. तुम्ही आंघोळ करा, मी तौरीक चहा टाकतो ना, डबा बी बनवतो तुमच्यासाठी.
0: हा हा हा, पाहिजे होत त्या जिनीची चुकून बी आठवण नको करजो. प्रकटन नाही तर ते भूत भू भू भू भू.
1: अरे बापा, मी भेलो ना जी.
0: चल मी येतो शेतातून. दे मले चहा दे लवकर. तौरीक तू डबा भर जा. सुमन, अहो ये सुमन. अहो आलो मी. चहा टाक लवकर, मी येतो जरा गोठ्यामधून. हा
1: हा हा,
0: माई गोमती, अहो सकाळी तुला भेटायला आलो नाही म्हणून रागवलीस का मायावर? अशी काहून निश्चित पडली आहेस? अरे सुमे, अहो या गोमतीले काय झालं, हे अशी काहून करून राहिली?
1: आजी तिले सर्दी झाली होती ना.
0: हाव तर मग तुन तिले दवाई वगैरे दिली का?
1: नाही बाप्पा, मले का समजते, म्हणून मी न बन्या बापूजीले बोलवलं होतं. त्या न काहीतरी घरची दवाई बनवून दिली आणि पाजली हिले आपल्या गोमतीले, आणि ज्या बकऱ्याला सर्दी होती त्याले बी दिली त्यानं.
0: मग हे जनावर असे काऊन करून राहिली? पाहिजो आता तुन त्याचं नाव घेतलं का नाही? आता येते पाय ते भूत.
2: अरे दोस्त, तू माही आठवण काढली आणा, मी आलो पाय त्या समोर उभा आहो की नाही?
0: वाटलंच, मले वाटलंच होता तू कसा ना कसा येईनच अजून.
2: तेच तर सांगून राहिलो बे तुले का मी आलो म्हणून.
0: बर मले सांग, तून माया गोमतीले आणि बकऱ्याले दवाई दिली होती का?
2: हाव ना भाऊ, दिली मी ना. आता थोड्या वेळाच्या बाद पाय तू हे जनावर कसे ठीक होते त
0: पाय. बर बन्या, तुला खरंच वाटते ना हे सर्व ठीक होतीन ते?
2: मग सवालच नाही रे बाबा. अरे जनावराचा वैद्य म्हणतात मले. आता तुले माई हे खुबी माहीत नव्हती तर मी काय करू? अरे मी का नाही, असा बी खुबीनं खूप भरलेला हाव.
0: अच्छा

0: खुबी आहेत मायात मले सब येते, तू जे म्हणशील ते येते मले, अन तुझ्यासाठी तर काय बी करू शकतो मी।
1: हो का?
0: अरे माया यार भाई, तू माया यार, माया जिगरी दोस्त भाई, तू तुझ्या टेन्शन तो माया भी टेन्शन होय।
1: हो का? मग लेका तूच मोठं टेन्शन आहे इथं। अरे तू माया दोस्त तर आहेस, पण जरा इब्लिस आहे ना म्हणून विचार करत होतो।
0: तू ना गण्या, तू टेन्शन नको घेऊस, मी हाव ना। आता पाय बर, सुमन बाबी ने बुलाया और हम चले आए, बकरी को दवाई देने आए रे।
1: रेक ना बंद कर तू। बरं भावा, आता तू इतका म्हणत आहेस तर ठीक आहे मग। अहो सुमे, जरा पाहते का आपली गोमटी आणि बकऱ्या कशा आहेत ते?
2: हाव जी, आलोच मी पाहून। अव माय, हे का झालं बाप्पा? अजी तुम्ही या बरं इकडे लवकर।
1: अहो अहो, ओरडतेस का? अहो का का झालं, काय झालं, काऊ नका झालं, एवढ्या जोरात काय आले बोंबरून राहिली, असं काय झालं?
2: या आणि तुम्हीच पायी आले, फक्त निस्ती सर्दी झाली होती, पण आता याईनं पुरा गोठा भरून ठेवला हाय बाप्पा, आणि त्या बकऱ्याच्या बाई तोच हाल आहे पा तुम्हीच।
1: हे हे हे समजा ना, तू यामुळे झालं, घरी राहतेस तर तुला याच्याकडे लक्ष बी देता येत नाही का? अरे काय करतच होतीस तू दिवसभर?
2: आजी मी ते याची खूप काळजी घेतो बापा, तुमच्यासाठी हे लोक जीव का प्राण हाय, तुमचे जनावर, मग मी का त्याची आबाळ होऊ देईन का तुम्हाला असं वाटते?
1: असं वाटते म्हणे, मग हे असं झालं कसं?
2: काजी इसरले का तुम्ही? तुमच्या त्या बन्या भाऊजींना, तुमच्या त्या मित्रानं आपल्या जनावराले घरगुती दवाई दिली होती, त्याचाच परिणाम दिसून राहिला आहे मले, तुम्हाला का वाटते?
1: अरे या बन्याच्या, जा जा जा लवकर जा, त्या बन्याले बोलावणार आताच्या आता बोलावणार।
2: काऊजी तुम्ही तर आठवण काढल्या बरोबर तुमचा तो मित्र प्रगटते ना, मग आता का झालं?
1: आता जाते का तू? का तुला बी बनवू मग आता? तू डोकं नको सटको, आता जा बरं।
2: आमचे हे तुम्हाला बोलून राहिले हाय घरी।
0: हाव हाव हाव हाव बापा, आलो जी वहिनी, चला का काम काढलं बाबा आता तुमच्या आईनं आमच्याकडं? हा याच बिन वहिनी माय बिगरन पान नाही हलत पाय।
3: हाव चल चल लवकर चल, आज तुले तर जित्ता नाही सोडत।
1: अबे बन्या, तुने काय दिलं बे माया जनावराले? यानं त्या गोठ्याचं पुरं वातावरण बिघडूनच ठेवलं आहे, आधी फक्त सर्दी होती, आता तर हागवण बी लागली आहे त्याले, अशी का दवाई दिली तू ना?
0: अरे कागद तर करून राहिला, सर्दीच होती म्हणून मी लेंडी पिपरी दिली मी ना त्याले, तेच तर दिलो।
1: अबे येडा ऐका खुळा आहे बे तू, तुया पायी माया जनावराची हे हालत झाली आहे।
2: गण्या तुयास नाही तर गावातले कितीतरी लोकांच्या जनावराले घरगुती दवाई दिली आणि त्याचे बी हेच हाल आहे, मंगलीच्या बकरीले बी असंच काहीतरी झालं आहे, मंजुळाच्या कोंबड्या तर गोल गोलच फिरून राहिला बाप्पा, हा स्वतःले मोठा वैद्य समजते, सारेच याच्या नावानं गावातले लोक बोंबलून राहिले हाय।
0: शांता नाव हाय नव तुय, मग जरा शांतीनं बोल ना, काहीले शांतीचा भंग करून राहिली, मस्त जमलं रे मले गण्या, है ना? दे दे दे दे
1: ताई।
2: अरे गावातल्या लोकांचं पोट पाणी याच्यावरच अवलंबून हाय, त्याच्या जीवाशी खेळून राहिला तू? अशा या भोंदूवर तुम्ही लोक विश्वास ठेवता आणि मी पशु सखी राहून मी माझ्याकडे पाठ फिरवता? अरे आम्ही शासनाकडून ट्रेनिंग घेऊन आमची निवड करण्यात आली आहे, छोटे मोठे पशुचे आजार आम्ही सहज बरे करू शकतो, घरी करता येण्यासारखे साधे सोपे उपाय आम्ही तुम्हाला सुचवतो, आणि हा बन्या समजायला नुसता आपल्या नावासारखाच बनवते, आणि तुम्ही बी सर्व त्याच्या चिकण्या चुपड्या गोष्टीमध्ये येता, आता पाहिलं ना किती यानं तुम्हाला फसवलं तर?
1: मग शांताबाई आता करायचं काय याचं?
0: करायचं म्हणजे काय करणार आहे, दोस्ताच वाहणार तुम्ही, आता चूक झाली माणसाची गेलं,
1: चूक करताना नाही कळलं, आता आठवण येऊन राहिली, चूक झाली चूक झाली म्हणून राहिला तू?
0: अरे मी म्हणला थोडीशी मदत होऊन जाते
1: मले ना शांताबाई, असं वाटून राहिलं ना यासारख्या भोंदू वैद्यांना ना असं उलटा टांगून लटकवलं पाहिजे, मिरच्याची धुरी द्यायला पाहिजे धुरी।
2: म्हणतो मंजुळीले बी बोलवणार आणि ज्याच्या ज्याच्या घरचे जनावर असे निपचित पडले हा का नाही त्याला सारेला बोलवणार?
1: शांताबाई अरे दोन चार लोकांना काय पुऱ्या गावालाच एकत्र करतो म्हणलं,
2: मग का बापा? आता बन्या बनवणे वाला पुऱ्या गावाचा वैद्य नाही?

0: बन्या तू तर पुरता बन्या निघाला बे बन्या, पूर्ण गावाला बनवून सोडलं
1: ए
0: लेका.
1: नाही रे नाही रे, तू माझा दोस्त होस ना यार. लहानपणापासून आपण इतकी यारी दोस्ती केलो, झालं संचू, याच्यानंतर असं मी नाही करीन नाही करीन, माफ करून द्या यावेळेस मले.
0: आता गावाच्या जनावरांची हालत पलटवा, पण आधी या बन्याला लटकवा. त्या चला चला चला चला चला चला चला चला चला शांताबाई, आता लटकवायचं नाही तर काय करायचं मग?
2: आता लटकवायचं नाही तर एक गोष्ट करायची.
0: हा,
2: याले खूप हौस आहे ना पशुवैद्य बनण्याची. समजा गाव मने याले पशुवैद्य समजते, तर मग याची हुशारीसाठी याले आता आपण जे बकऱ्याला लस देतात का नाही पीपीआर ड्रेस देऊ.
0: हा, ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे

0: मंडळी, आताच आपण गोष्टी गावगाड्याच्या ही कौटुंबिक संवाद मालिका ऐकलीत. आज सुद्धा ग्रामीण ठसक्यात आपण या कौटुंबिक संवाद मालिकेचा आस्वाद घेतलात. आजच्या या मालिकेचे लेखक होते अनुप वाघमारे, सहभाग निहास लोखंडे, शंतनू ठेंगणी आणि रोहिणी सूर्यवंशी यांचा. सादर करते सचिन लाडोळे.
1: श्रोते हो नमस्कार. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात ही गंभीर आरोग्य समस्या ठरू शकते, त्यामुळे काही साध्या पण महत्वाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. दुपारच्या कडक उन्हात, विशेषतः सकाळी 11 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जाणं अत्यावश्यक असेल तर डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैलसर आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका, पुरेसं पाणी प्या. तसंच लिंबू पाणी, ताक, ORS किंवा इतर द्रव पदार्थांचं सेवन करत राहा. तहान लागण्याची वाट पाहू नका, संतुलित आणि हलका आहार घ्या. तळलेलं, मसालेदार आणि जड पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्या, कारण त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. घरात हवेशीर वातावरण ठेवा आणि शक्यतो थंड ठिकाणी राहा. जर चक्कर येणं, डोकं दुखणं, मळमळ, जास्त घाम येणं किंवा शरीराचं तापमान वाढणं अशी लक्षणे दिसली तर त्वरित सावलीत जा, पाणी प्या आणि वैद्यकीय मदत घ्या. यासोबतच जनावरांसाठी आणि पक्ष्यांसाठी सुद्धा घराबाहेर, अंगणात किंवा छतावर पाण्याची सोय करा. उन्हाळ्यात सजग रहा, सुरक्षित रहा आणि इतरांनाही जागरूक करा. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. धन्यवाद.
0: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
2: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
2: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
2: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
0: तेव्हा ऐका महिन्याच्या 2 आणि 4 सोमवारी रात्री 7:30
3: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
2: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची. हा त्यांचा आवडता कार्यक्रम.
0: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
2: आणि असतं भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात.
0: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास.
2: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस.
0: तेव्हा ऐका महिन्याच्या 1, 3 आणि 5 सोमवारी 10:35
3: कार्यक्रम गोकुळ.
0: यानंतर मंडळी

0: आमचा कृषीमाल आमचा ब्रँड ही मालिका सादर करीत आहोत. या मालिकेत आपल्या शेतीत नवे प्रयोग करून आपल्या शेतमालाला उत्तम असा ब्रँड बनवून बाजारपेठेत विक्री करण्यापर्यंतचा आपल्या या प्रगत शेतकरी बांधवांचा प्रवास आपण ऐकत असतो. तर आजच्या या मालिकेत आपण प्रगत शेतकरी शुभम ढेंगरे यांना भेट देणार आहात, जे आहेत मुक्काम पोस्ट देवली गुजर तालुका जिल्हा नागपूर इथले. चला तर या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीत कुठला प्रयोग केला आणि त्याचा ब्रँड कुठला बनवला हे जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार, आपलं नाव सांगाल.
1: माझं नाव शुभम ढेंगरे आहे, मी एक शेतकरी आहे. आपला शेतकरी गट आहे मुक्काम पोस्ट देवडी गुजर तालुका जिल्हा नागपूर बुट्टीबोरी रोडवर आपलं गाव आहे. आपलं मेन उत्पादन आहे मधमाशी पालन, हा आपला जोडधंदा आहे.
0: अच्छा, किती एकर शेत आहे तुमच्याकडे?
1: माझ्या वैयक्तिककडे 49 एकर शेती आहे आणि आमचा 15 शेतकऱ्यांचा गट आहे. जवळजवळ आमचा जवळ 270 एकर शेतीमध्ये आपण पूर्ण आपलं प्रोडक्शन चालवतो.
0: अच्छा, हे जे तुमचं 49 एकर शेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठली महत्वाची पिकं घेता? मग
1: महत्वाची म्हणजे त्यावर आपण तूर, ज्वारी, बाजरी, भुईमुंग, कपास, भाजीपाला, जवस आणि तूर घेतो.
0: अच्छा, चना वगैरे. आणि ही पूर्ण शेती कुठल्या पद्धतीने करता, रासायनिक करता की सेंद्रिय करता?
1: पूर्ण नैसर्गिक आणि सेंद्रिय करतो.
0: पूर्ण?
1: पूर्ण.
0: अच्छा, म्हणजे तुमच्याकडे सगळे उत्पादन सगळे तुमच्याकडे ऑर्गॅनिक आहे?
1: 2014 पासून आपण ही पारंपरिक शेती करतो. त्यापूर्वी आपण रासायनिक शेती करत होतो, तर कृषी विभागाच्या माध्यमाने आम्ही त्यांना जोडलो. आम्ही आमच्या शेतीत त्यांना म्हणजे थोडस त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी मग काही स्कीम अंतर्गत आम्हाला काही प्रशिक्षण दिलं, ज्यावर म्हणजे जो पारंपरिक खत आपण कसं बनवायचं, गांडूळ खत झालं किंवा जे बाकीचे दशपन अर्क किंवा जे पण डिकम्पोजर वाला आहे नॅचरल, तर ते आम्ही खत स्वतःच्या उपयोगीसाठी आम्ही स्वतः बनवतो आणि मग ते आपण आपल्या शेतामध्ये टाकतो.
0: अच्छा, हे जे खत तुम्ही बनवता त्याच्यासाठी पशुधन तुमच्याकडे आहे? किती जनावर आहेत तुमच्याकडे?
1: आमच्याकडे आता सध्या 4 जोडी आहेत.
0: अच्छा,
1: आणि 12 गाई आहेत आणि म्हशी जवळजवळ 17 म्हशी आहेत.
0: अच्छा, मग जनावर पण तुमच्याकडे जास्त आहेत, तर मग काही दुग्ध उत्पादन वगैरे तुम्ही करता का?
1: हो, दुग्ध उत्पादन करतो, पण ते आपलं लोकल मध्येच म्हणजे डेली मध्ये आपलं चाललं जातं तेवढं.
0: मग हे जे दुग्ध उत्पादन तुम्ही करता तर ते तुमच्याच पुरतं मर्यादित आहे की तुम्ही त्याची विक्री पण करता?
1: आमचा परिवारात 37 म्हणजे ते पुरेपूर होऊन जाते. मग जर कोणी अधिकारी किंवा कोणी नागपूरचे कस्टमर आले मग आम्ही त्यांना पुरवतो.
0: अच्छा अच्छा, तुमच्याकडे मधुमक्षिका पालन आहे असं तुम्ही सांगितलं, तर आपण त्याच्याकडे वळूयात. कारण तुमची शेती पण सेंद्रिय आहे आणि तुमच्याकडलं मग हनी पण तुमच्याकडे ऑर्गॅनिकच असेल, तर त्याविषयी सांगा. काय सांगा?
1: तर 2014 पासून आपण या मोहीममध्ये आलेलो आहोत. आपण 2014 पासून तर आतापर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या म्हणजे टॉपवर आहोत मधमाशी पालनचं उत्पादन करण्यामध्ये. आपली जी माशी आहे ही एपिस मेलिफेरा म्हणून युरोपियन माशी आहे. यामध्ये वेनम बिलकुल नसते आणि याचा जे हनी प्रोडक्टिव्हिटी रेट असतो या माशीचा तो नॉर्मल माशीपेक्षा जास्त असतो. थोडीशी ब्राउनिश माशी असते. असं एकूण आपल्या जवळ आता 700-750 पेट्या आहेत, ऍक्टिव्ह पेट्या आहेत.
0: मग आता त्या पेट्यांच्या थ्रू काम कसं चालतं?
1: चांगलं चालू आहे. आता आपलं जवळपास 7.5-8 टन प्रतिवर्ष उत्पादन आहे फक्त मधाचं.
0: अच्छा, आणि हे मधाचं जे कलेक्शन आहे हे कुठनं करतात? मग कुठल्या प्रकारच्या वनस्पती आणि सगळं त्याचं व्यवस्थापन कसं काय केलं?
1: हे आपण 5-6 प्रकारचं मेनली करतो. जसं झालं ओवा, सूर्यफूल, खैराचं झाड आणि जामून, अजवाईन किंवा मग मल्टीफ्लोरा, जिथे जिथे ही जास्त फ्लॉवरिंगचा सेक्टर आहे, एरिया आहे, तिथे करतो.
0: अच्छा,
1: आणि वेगळ्या वेगळ्या सीझन मध्ये वेगळ्या वेगळ्या प्लेसेस वर हे मधमाशी पालनचं आपण म्हणजे कार्य करत राहतो.
0: कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्लेसेस वर?
1: वेगवेगळ्या म्हटलं तर गडचिरोली मध्ये कोरची आहे, उमरेड तालुक्यामध्ये करांडला आहे आणि चंद्रपूर, बुलढाणा त्या साईडला हिल स्टेशन आहे तर तिकडे ओव्याची शेती होते. आणि सूर्यफुलाची उमरेड तालुका, भिवापूर तालुका, कुवी तालुका. आणि गेल्या काही 5-6 वर्षापासून आपल्याकडे तेवढी फ्लॉवरिंग वाला क्लायमेट नाही आहे. हळूहळू आपला क्लायमेट चेंज होत आहे.
0: बरोबर.
1: तर मजबूरन मग आपल्याला आपली माशी आणि पेटी ही स्थलांतरित करावं लागली. म्हणजे बी बॉक्स आपल्याला एपिकल्चर हा जो आहे प्रोसिजर ही पूर्ण आपल्याला मायग्रेट करावं लागली. ऑलमोस्ट आता आपले 70% बी बॉक्स हिमाचल प्रदेशमध्ये आहे, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये आहे. तिकडचं

0: बेस्ट म्हणजे क्लायमेट आहे हनी कल्टिवेशन. आणि आता सोबत सोबतच आम्हाला डेली तिथे म्हणजे डे बाय डे तिथे जावं लागते. आमची काही टीम तिथे जात राहतात त्या फार्मरकडून, मग हनी कलेक्ट करून मग आम्ही इथे जे आमचं लोकलमध्ये युनिट प्रोसेसिंग युनिट आहे तिथे मग त्या हनीला फिल्टर करतो. जस्ट काही डर्ट पार्टिकल सेपरेट करून त्याला डायरेक्ट फिल करतो.
1: म्हणजे प्रोसेसिंग युनिट पण तुमच्याचकडे आहे?
0: हो.
1: अच्छा, आता असं सांगा की हे जे तुम्हाला स्थलांतरित करावं लागलं असं तुम्ही म्हणाले, हा जो व्यवसाय आहे तुमचा हा गटा थ्रू तुम्ही करता काय?
0: हो हो, गटा थ्रू करता. मेनली आम्ही चार लोक आहोत तर चार लोक पूर्ण आम्ही हे बघून घेतो.
1: अच्छा,
0: त्यावर तीन लोक बघतात पूर्ण प्रोसेसिंग आणि एक व्यक्ती मग पूर्ण सेल्स मार्केटिंग प्रमोशन वगैरे बघतो.
1: अच्छा, याचं प्रोसेसिंग कशा प्रकारे केलं जातं?
0: प्रोसेसिंग म्हणजे काही नाही, जेव्हा आपण मधमाशी पालन मध्ये जेव्हा 15 ते 20 दिवस होऊन जाते तर त्यानंतर आपण एकदा चेक करतो बी बॉक्सच्या फ्रेम मध्ये की किती मध आपल्या माशीने तयार केलेलं आहे. जर ते एका लेवलच्या नंतर क्रॉस झाली तर आपण तिथलं हनी सेपरेट करतो.
1: अच्छा,
0: एक प्रोसिजर असते, स्मोकर आपण यूज करतो. स्मोकर मध्ये काही नैसर्गिक वनस्पती असते ती पेटवल्यावर तो धूळमुळे जी आपली माशी आहे ती काही वेळांसाठी ते पेट्यापासून लांब चालली जाते. तर त्या काळामध्ये आपण आपलं मध सेपरेट करून घेतो. मग ते 50-50 किलोच्या बॅरलमध्ये भरून नागपूरला घेऊन येतो. मग महाराष्ट्रामध्ये नागपूरला घेऊन येतो लॉजिस्टिकने. मग इथे आल्यावर आपल्याला जसं जसं ऑर्डर मिळाला किंवा जसं जसं आपली डिमांड सप्लायची म्हणजे रिक्वायरमेंट राहिली तर तसं मग आपण त्याला आपल्या बॉटलमध्ये ब्रँडिंग करून मग पॅक करतो.
1: ब्रँडिंग पॅकेजिंग हे सगळं तुमच्याचकडे चालतं?
0: हो हो, आपल्याचकडे.
1: अच्छा, किती मग तुमच्याकडे मजदूर वगैरे आहेत, कामगार किती आहेत तुमच्याकडे?
0: आमच्याकडे तसं रेग्युलर मध्ये 12 आहेत आणि मग जर ओव्हरलोड राहिला आपला विंटर एंड मध्ये तेव्हा जास्त आपल्याला काम राहते. तेव्हा 20-22 किंवा 25 एम्प्लॉय पर्यंत आपलं काम चालू असतं.
1: अच्छा अच्छा, आणि याची विक्री मग तुम्ही कुठे करता? म्हणजे कुठनं डिमांड आहे याला सगळ्यात जास्त? आपल्या भारताच्या बाहेर जाते का किंवा शहराच्या बाहेर कुठे कुठे तुम्ही विक्री करता?
0: सध्या भारताच्या बाहेर जातात पण ते कंझ्युमर स्वतः आमच्याकडून घेऊन हे करतात. आम्ही डायरेक्टली
1: भारताच्या बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्ट असं नाही आहे?
0: असं नाही आहे, कारण की आपलं एक ठराविक उत्पादन आहे.
1: बरोबर,
0: त्यावर म्हणजे आता आपल्याला तेवढं
1: क्वांटिटी वाढवायची आपल्याला.
0: हो, तर भरपूर जागी.
1: अच्छा अच्छा, आणि आता हे स्टॉल्स जे लागतात आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं केलं आहे मग? कारण इतकं चांगलं तुमचं प्रॉडक्ट आहे, ऑर्गॅनिक आहे, त्याच्यावरून तर नक्कीच त्याला मार्केटिंगची आवश्यकता आहेच. आणि तुम्ही मार्केटिंगसाठी बऱ्याच गोष्टी करत असाल तर त्या कशा पद्धतीने करता?
0: मार्केटिंगसाठी वगैरे काही वार्षिक अॅन्युअली 2-3 आपण न्यूजपेपरवर किंवा मग कोणत्या लोकल न्यूज चॅनलवर वगैरे आपण जाहिरात देतो त्याची,
1: किंवा
0: मग जे सोशल मीडियावर पण आहे आणि ई कॉमर्स पण आपण प्लॅटफॉर्म युज करतो फॉर सेलिंग पर्पज. आणि काही 2-3 कंपन्या आहेत ज्या आपल्याकडून रॉ हनी घेतात.
1: अच्छा,
0: ते त्यांच्या नावावर विकतात पण आपल्याकडून ते लोक घेऊन जातात.
1: म्हणजे तुम्ही त्यांना पण विक्री
0: करून प्रोव्हाइड करतो.
1: अच्छा, आता असं सांगा की मधाचा हा जो व्यवसाय तुम्ही चालवत आहात तर याच्यातून तुम्हाला बेनिफिट किती मिळतं? कारण तुम्ही गटांतर्गत हा व्यवसाय करता आणि तुमच्या चार लोकांचा म्हणून तुम्ही हा व्यवसाय करता, तर खर्च वजा जाता तुम्हाला किती प्रॉफिट होतं?
0: खर्च वगैरे सगळं पकडून आम्हाला कमीत कमी 30 लाख रुपये जवळजवळ पडतो चार लोकांना मिळून
1: वर्षाचं.
0: 7.5 ते 8 लाख रुपये आपल्याला वैयक्तिक याचा लाभ होतो, फायदा होतो.
1: अच्छा, तुमचा हा शेतीपूरक उद्योग, कारण एक परंपरागत आपण शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय जर आपण सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या व्यवसायांमध्ये हा येतो, तर आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल? जसं तुम्ही एक युथ शेतकरी आहात आणि प्रगत शेतकरी म्हणायला हरकत नाही, आणि तुम्ही खूप कमी वेळात खूप चांगले अचीवमेंट तुमचे आहेत आणि एक गट मिळून तुम्ही चांगलं काम करत आहात, तर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल? कारण मोस्टली जे युथ्स असतात ते शेतीकडे वळत नाही आणि बाकीच्या शेतकरी बांधवांचा हा प्रश्न असतो की शेतीपूरक उद्योग करायचा म्हटलं तर तो एक तर त्यांना निवडता येत नाही, काही परंपरागत निवडूनच त्याच्यामध्ये त्यांना इतकं काय बेनिफिट होत नाही. पण हा जो वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय तुम्ही स्वतः निवडलेला आहात, तर अशा पद्धतीचे व्यवसाय शेतकरी बांधवांनी करावेत याच्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल आणि हे किती त्यांच्यासाठी फायदेकारक ठरू शकतं? आणि युथला तुम्ही काय संदेश द्याल ज्यांनी, जेणेकरून त्यांनी शेतीकडे यावं? कारण नक्की शेतीमध्ये बेनिफिट आहे, हा कधीच म्हणजे बंद होणारा व्यवसाय नाही, हा निरंतर चालत राहणार आहे.
0: जर आपण फक्त शेतीच करू, फार्मिंगच करू, त्यावर कधी कधी क्लायमेट किंवा ऍटमॉस्फिअर किंवा नेचरच्या वर आपण टोटली डिपेंड असतो. कधी कमी पाऊस, कधी जास्त ओला किंवा सुका दुष्काळ पडतो आपल्याकडे. तर त्यासोबत सोबत आपल्याला आपल्या ग्रामीण एरियामध्ये दुसरा पण म्हणजे व्यवसाय करायला पाहिजे, जोडधंदा जो आपण म्हणतो. याच्यासाठी असं जरुरी नाही आहे की शेतकऱ्यांनी म्हणजे शिकलेलं

0: असायला पाहिजे,
1: बरोबर,
0: फक्त त्यांच्यामध्ये जिद्द राहिली पाहिजे आणि त्यांना योग्य ते थोडं समजदारी राहायला पाहिजे. आणि शेतकरी हे एकट्या शेतकऱ्यांनी काही होत नाही, या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन असं करायला पाहिजे. कारण की जर आपण आपलं शेतमाल डायरेक्ट विकलं तर त्यामध्ये जास्त फायदा नाही आहे. आणि त्यात जर आपण थोडस त्याच्यावर प्रक्रिया करून विकलं,
1: एक्झॅक्टली,
0: प्रक्रिया म्हणजे असं करायचं की आपण जसं चणा काढतो किंवा तूर काढतो, तर ते लगेच तूर आपण शेतातून काढून त्याला विकायची गरज नाही आहे. काही जर आपल्याला पैशाची गरज आहे तर तेवढं थोडंसं नावापुरती विकायचं. बाकी डाळ मिल किंवा वेगवेगळे मिल्स आहेत, त्याची डाळ वगैरे तुम्ही बनवा आणि मग त्याला तुम्ही तुमच्या ब्रँड मध्ये विकू शकता.
1: एक्झॅक्टली, म्हणजे त्यांना न देता तुम्ही स्वतः आपला ब्रँड बनवून तुम्ही त्याला विकू शकता.
0: मेडिएटरला किंवा एजंटला न देता, एपीएमसी मध्ये न देता तुम्ही स्वतः विकू शकता. आणि तुम्ही तुमच्या लोकल मध्ये, रिलेटिव्ह मध्ये, फ्रेंड सर्कल मध्ये भरपूर जागे म्हणजे ते सप्लाय करू शकता.
1: अगदी बरोबर.
0: कारण की हे जे आहे हे अत्याधिक इसेन्शियल कम्युनिटी मध्ये येते, जी डाळ आहे, गहू, तांदूळ, जे ही आपला शेतमाल आहे, तो प्रत्येक व्यक्ती आपल्याकडून घेऊ शकतो.
1: बरोबर. आणि बाजारपेठेचा अभ्यास जर आपण केला तर नक्की आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की एक्झॅक्टली काय डिमांड आहे, काय पाहिजे आहे लोकांना. आपण मीडिएटरला देतो आणि तो आपण स्वतःचा पण नुकसान करून घेतो आणि त्याच्यानंतर ग्राहकाला जे मिळतं तेही त्यांना जास्त भावात मिळतं. त्याच्यापेक्षा जर डायरेक्ट ग्राहकापर्यंत जर समजा यांचा कनेक्शन राहिलं तर नक्कीच यांना आणि ग्राहकाला दोघांना पण त्याचा फायदा होऊ शकतो. शुभम ढेंगरेजी, आपण नागपूर आकाशवाणीला ही जी मुलाखत दिली, आपल्या प्रोडक्ट बद्दल इतकी छान माहिती दिली, शेतकरी बांधवांना एक छान संदेश आपण दिला, याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. मंडळी, आताच आपण आमचा कृषीमाल आमचा ब्रँड ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी शुभम ढेंगरे यांना भेट दिली होती. ते होते मुक्काम पोस्ट देवली गुजर, जिल्हा तालुका नागपूर इथले. आणि त्यांच्या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं त्यांच्या कृषीमालावर आधारित प्रगत उद्योगाविषयी आणि त्यांच्या ब्रँडविषयी.
2: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर.
2: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे.
2: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
2: आणि शनिवार रविवार रात्री 7:30 वाजून 30 मिनिटांनी कार्यक्रम माझं घर माझं वावर.

महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर। यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची। तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35। तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर। या मालिकेबरोबरच आजचा आपला माझं घर माझं वावर हा दैनंदिन कृषी मार्गदर्शक कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत। उद्या पुन्हा भेटूया आपल्याच वेळी म्हणजे 7:30 नव्या मालिकांमध्ये नवे विषय घेऊन नव्या माहितीसह आपल्याच कृषी मार्गदर्शक दैनंदिन माझं घर माझं वावर या कार्यक्रमात। तोपर्यंत आता रोहिणीला द्या रजा, नमस्कार, शुभरात्री।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता।

रंध्रा रंध्रात चांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झ वर।

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
1: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची तुमच्या आवडीची
2: तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
2: काश्मीरी
1: सकाळी ठीक 10 अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलो हर्ट्स वरून।
1: हे हाय प्रतीक्षा।
4: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होतोय ना।
4: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस,
4: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
4: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा पाहत आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
4: बिलकुल।
5: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती, भारत का बदलता आज।

0: अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी DK शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित DK शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत RPIला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी RPI युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
2: पण आम्ही त्याचं अभिवाचन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जोडून आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देश कालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजले. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी गायलेला ऊर्जेचा पोवाडा ऐकूया.

आत्ताच आपण राणी वर्मा यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया एन एस पोहनेरकर लिखित करुणा देशपांडे यांच्या आवाजातलं गाणं.

नमस्कार. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज गोविंदराव दंताले यांचं गायन ऐकूया. राग जोगिया. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ये रे मैना जानू, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत पार उतारो आज खेवतिया. विलंबित बंदिश एक तालात तर द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ दिली आहे दिलशाद अहमद खान यांनी आणि हार्मोनियमवर साथ दिली आहे डी व्ही करंदीकर यांनी. तर ऐकूया गोविंदराव दंताले यांचं गायन राग जोगिया.

0: आताच आपण नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकलात. यात गोविंदराव दंताले यांचे गायन आपण ऐकले, राग जोगिया.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. आता ऐकूया मालती जोशी लिखित नभोनाट्य चित्रा.
2: आकाशवाणी मुंबई प्रसारित करीत आहोत नभोनाट्य चित्रा. लेखक मालती जोशी, सादर करते रियाज शेख.

0: जाता गा अगं कुठे चाललीस चित्रा? ए चित्रा अगं बाहुली घेऊन कुठे चालली? अगं आपट्यांच्या काकूकडे.
1: हे बघ काकूकडे थांब, दुसरीकडे कुठे जाऊ नको.
0: कोपऱ्यातल्या वासूकडे नको जाऊ बाळाला घेऊन?
1: नाही
0: अगं, पण तो मला सारखा बोलवतो.
1: चित्रा
0: आणि त्याचे काका आहेत ना, ते पण बोलवतात.
1: आई
0: हा वासूकडे म्हणे गोरगोर बाळ येणार आहे. जाऊ मी वासूकडे?
1: एकदा तुला सांगितलं ना चित्रा, वासूकडे जायचं नाही.
0: अगं का नाही? तो वाईट आहे.
1: ए आई
0: हा
1: वाईट माणसाकडे जायचं नसतं.
0: चित्रा
1: अगं चित्रा, तू आपली घरात चल बरं.
0: अगं पण चल, सोड मला सोड मला. अगं मला माहिती आहे तो वासू वाईट आहे, त्याच्याकडे
1: जायचं नाही. चित्रा नको जाऊ गं.
0: अगं मी आपट्यांच्या काकूकडे जाते. केशव ए दार उघड रे. ए बघ माझं बाळ अडतंय, ए दार उघड ना काकू.
2: उघडतो का? ए बघ चित्रा, तू घरी जा बघू, काही झोपली आहे.
0: आला मोठे सांगणारा हो बाजूला.
2: अगं पण
0: मला काकू कडे जायचंय.
2: काही झोपले सांगितलं ना.
0: ओ काकू, ए हे बघ हात कड बघू आधी, जावी ना मी.
1: अरे काय चाललंय रे तुमचं केशव? कोण आहे?
2: अरे ही बघ ना चित्राची खपटली.
0: काकू हा केशव बघा, मला आत येऊ देत नाही तुमच्याकडे. मला म्हणतो तुम्ही झोपल्यात. झोपलात तुम्ही काकू?
2: नाही.
0: झोपा झोपा, मी आपली चुपचाप तुमच्या पाशी बसेन. हा
2: आता काय झोपणार?
0: हा केशव आहे ना, हा मला आतच येऊ देत नाही काकू.
1: केशव येऊ दे रे तिला आत.
0: अगं पण
1: बिचारी माझी बाळती
0: कशी जिरली
2: म्हणे बिचारी, वाटेल तो काय

0: ते गई
1: कळत कसं नाही ना, तू झोपले मी अभ्यास करतो आणि ही बघ.
0: अरे अरे हे जाऊ दे केशव.
2: हे बघ मी तुझ्या बरोबर अभ्यास करेन.
1: तू
2: तू शिकवशील मला? ए केशव शिकव ना. अय्या हे कसं चित्र आहे रे?
1: माकडाच.
2: माकड वांद्रा वांद्रा हो तुझ्या शेंडीला तू थांब ना.
0: केशवला अभ्यास करू दे, परीक्षा आली ना त्याची जवळ. चल
2: काकू मी सुद्धा परीक्षेला बसू.
0: बस बाय.
2: काकू तुम्ही परीक्षेला बसा, काकाही बस.
0: हो हो.
2: बाया तुम्ही बसा परीक्षेला, मग काय मजा येईल की नाही? काकू
0: असं काय?
2: मागे ना मी सुद्धा ताई बरोबर शाळेत जात होते.
0: हो
2: तिने काकू ती वेडी पोर आहेत ना, ती मला चिडवायला लागली वेडी वेडी म्हणून. काकू मी वेडी आहे का?
0: अगं नाही ग, तुला कोण वेडो म्हणेल?
1: नाही कशी आहेस मुली
2: का केशव? तर शाळेतल्या मुलांना एक दिवस मी दगड मारला होता, तसं तुला सुद्धा मारीन आता.
0: अगं चित्रा शहाणी ना तू बाळ, दे पावती काठी मला.
2: शहाणी
0: शहाणीची
2: हा केशव आहे ना, वेडाच आहे, सारखा सारखा अभ्यास करतो. हो की नाही रे बाळा? होय म्हणतोय माझ्या राजा. केशव ए केशव
1: ए आई मला अभ्यास करू दे ना.
0: चित्रा चल पावतू आज आपण आज चहा करूया. चल
2: काकू. अहो आपट्यांचे काकू.
0: हा
2: मी करू चहा?
0: नको ग बाई, तू फक्त मला मदत कर. तो पाठ घे भाऊ बसायला. बस तिकडे. अगं अगं हळू चित्रा, केवढ्यांदा धपकन बसतेस ग तू.
2: पाठ मोडील का काकू?
0: तसं नाही ग चित्रा, पण आता तू मोठी झालीस की नाही.
2: म्हणजे केवढी काकू? या म्हणजे बाळा एवढी. काकू बेळगावची आजी आहे ना, ती देखील असंच म्हणते. आणखी मी काकू परवा ताई आली होती ना, ती देखील असंच म्हणाली. चित्रा आता तू मोठी झाली, काय बाई तरी.
0: अगं पण तुला एवढं हसायला काय झालं चित्रा?
2: अहो काकू आमची ताई आहे ना, तिचं पोट डोंगरा एवढं मोठं झालंय. हळूच हात लावला ना तर तो ताईचा नवरोबा माझ्यावर केवढ्यांदा तरी ओरडला.
0: हो
2: मला नाही ताईचा नवरोबा आवडत. अहो सारखा सारखा आपल्या ताईच्या मागे मागे. काय झालं मी ताईच्या पोटाला हात लावला तर काकू?
0: तसं नाही ग चित्रा,
2: मग माझीच तर ताई नाही का?
0: हो ना.
2: आणि काकू ताईच्या पोटाला मी हात लावला ना तेव्हा ताई पण घाबरली होती.
0: का ग?
2: मला म्हणाली चित्रा माझ्या पोटात बाय आहे, आता तू मावशी होणार. खरंच काकू ताईला बाळ होणार आणि मी मावशी होणार? सांगा ना काकू.
0: हो चित्रा तू खरंच मावशी होणार आहेस.
2: अय्या मी मावशी होणार होणार, ताईला बाळ होणार. ए बाया मग मी तुला नाही घेणार, चल दूर. मी माझ्या ताईच्याच बाळाला घेईन, गोर गोर पान फुलासारखं छान. ताईला बाळ झाल्यावर मग काय मजा येईल ना काकू?
0: हो ना.
2: काकू माझं बाळ रडतंय वाटत. ये रे माझ्या राजा, ये ये ये तुला टाकलं मी. अहो काकू ताईला बाळ झाल्यावर मलाही बाळ का होईल का? हो गोर गोर पान फुलासारखं छान. काकू सांगा ना.
0: चित्रा आधी तू चहा पिऊन घे बरं. केशव अरे केशव चहा घ्यायला आहे पिय पाहू.
1: काय ग चित्रा? ए चित्रा.
2: काकू सांगा ना हो मला केव्हा बाळ होईल? पण वासू म्हणत होता की लग्न झाल्याशिवाय बाळच होत नाही, मग काय करायचं काकू? ए केशव तू करशील माझ्याशी लग्न?
1: तू माझी बहीण आहेस.
2: हो का हो काकू?
0: मग
2: मी याची बहीण आहे?
0: अगं हो तू केशवची बहीणच आहेस. आठवतं ना तुला साडी नेसून भाऊबीजेला तू केशवला ओवाळतेस दरवर्षी, आणि तो तुला भाऊबीज सुद्धा घालतो. विसरलीस की काय?
2: नाही नाही. मी तुला गोल गोल ओवाळते, विसरलेस रे केशव. तू खरंच माझा भाऊ आहे?
1: हे
2: पाया हा माझा भाऊ आहे.

0: लक्षात ठेवा, विसरशील विसरशील, देऊ देऊ थप्पड देऊ तुला. केशव तू माझा भाऊ, मग नवरा कोण रे? वासू वासू नाही, मला काही कळतच नाही. ए बाया, तुला ठाऊक आहे? नाही म्हणतो. काकू तुम्हाला ठाऊक आहे का?
1: नाही ग बाई, काहीतरी प्रश्न विचारते बाई.
0: ए केशव, तुला ठाऊक आहे माझा नवरा कोणते?
2: मला नाही माहित.
0: कोणालाच ठाऊक नाही. मग मी आता आईलाच जाऊन विचारते. ए आई, ए आई. ए चित्रा, आवाज दे ना तुझा बाळ. नाही ग बाई, आज त्याचे बाबा येणार आहेत, म्हणून मी की नाही त्याला नवीन नवीन कपडे घातलेत. राजा, आज येणार ना तुझे बाबा? अय्या होय म्हणतोय बघ मंदा.
3: अय्या हो. ए पण चित्रा, त्याचे बाबा कोण ग?
0: तू तूच येते बाबा.
1: मंदा रे बाबा, बाबा रे मंदा,
0: मंदा बाबा. ए गप्प बसा ग. पुरे पुरे पुरे म्हणते ना? पुरे म्हटलं ना. ए चित्राती, चित्राती तू ये ना ठिकरी खेळायला. खेळ ना, ही घे तुझी ठिकरी.
4: खेळू मी?
0: चल खेळते. ए दोन. ए बाळा, ती मग पडली बघ तिकडे चित्रा घरात. ती मग
1: छान खेळते ना ही.
3: हो ना.
0: दोन.
3: पण वेडी कशाने झाली ग? बिचारी
0: वेडी. कोण म्हणते मला वेडी? मी वेडी? मी मुळीच वेडी नाही. तू वेडी, तू वेडी आणि तू देखील वेडी. मारू मारू धरून सगळ्यांना. वेड्या मुली कुठल्या? मारू का सगळ्यांना? कशा पळाल्या? चांगलं मारलं सगळ्यांना. हो की नाही रे बाळा? मला वेडी म्हणतात काय? ए जा जा बसा जा घरी, मीच एकटी खेळते. बाळा तू खेळशील माझ्या बरोबर? खेळ हा, चल आपण खेळूया. चल एक दोन.
5: काय चित्रा एकटीच खेळतेस वाटत ठिकरी? बाळ पडेल रागावलीस होय. आमच्याशी बोलायचं नाही वाटत. ए मी येऊ खेळायला.
0: अय्या तू आणि ठिकरी खेळणार?
5: मग तुला काय वाटलं?
0: लंगडी तरी घालता येते का डब्या?
5: डब्या डब्या काय, मी दाखवतोच तुला खेळून. दे दे ठिकरी, दे इकडे ठिकरी दे. हे बघ आता खेळतो बघ मी. ए ए लागले हा. ए एक दोन. आय आय आय आय आय.
0: पहिला पहिला कसा पहिला? आणि म्हणे ठिकरी खेळतो.
5: अगसला बाकी खेळ बस झाली तुझी ठिकरी. ए चित्रा तुला बाळ पाहायचंय?
0: हो आले तुमच्याकडे गर गर पार.
5: आलंय. चल चल खोलीत चल, तुला बाळ दाखवतो.
0: नाही मी नाही आत येत.
5: अगं चल तुला बाळ पाहायचंय ना.
0: हो. ए पण खरंच आलंय का रे तुमच्याकडे गोरं गोरं पान बाळ?
5: हो म्हणून तर तुला बोलवतोय. चल चल आत चल.
0: नाही नाही अगं मी नाही आत येणार.
5: अगं काय बाळ?
0: अरे आई म्हणते वासूकडे जायचं नाही, तो वाईट आहे, खोटारडा आहे.
5: काय नाही खोटारडा बिटन. चल चल तुला बाळ दाखवतो. चल चल.
0: अरे पण
5: चल चल म्हणतो.
0: मी नाही सोड मला.
5: अगं ओरडू नको
0: ओरडू नको.
2: निर्लज्ज.
5: अरे पण तीच म्हणत होती की
2: काय काय म्हणत होती? एकदम मुस्काट फोड सकतात.
0: अगं भाई चित्रा, चित्रा घरी चल बरं तू. अगं जरा माझा डोळा लागला तेवढ्यात काय ग तू? आई मी शाणी आहे ना, मी वासूच्या खोलीत गेलेच नाही. शाणी आहे ना मी आई?
3: हो ग बाई माझी आई तू शाणी. आता काय म्हणू तुला? चल बर बाळा घरी.
0: आई आई आपण ताईच्या बाळाकडे जाऊया.
3: हो जाऊया.
0: माया तुलाही मी घेऊन जाईन. हा मजा लाजतो.
3: अग चल आता बाई घरी चल.
0: आई हे बघ मला की नाही दोन दोन बाळ आहेत, एक हे आणि दुसरा ताईचा.
3: चल चल आता घरी.
6: सिंधुताई.
0: अहो सिंधुताई.
6: कोण आहे?
0: येऊ का आत्मी?
6: अगं बाई काकू या ना. हो, बसा बसा.
5: काका नाही आले?
1: नाही अहो ते शेतीच्या गावी गेलेत. केशव हे कॉलेजच्या ट्रिपला गेलाय. घरात अगदीच करमे ना मला, म्हटलं चला सिंधुताईंकडे जरा गप्पा मारायला जावं.
6: बरं झालं बाई आलात ते.

0: अहो चित्रा, नाही ना, आम्हाला अगदी करमत नाही बघा.
1: अहो तुम्हालाच काय, आम्हाला सुद्धा तुकड्या तुकड्यासारखं होतंय. कुठे गेले चित्रा?
0: ती ना,
2: अहो त्याचं काय, परवा आई आली होती ना, तिच्या बरोबर चित्रा बेळगावला गेली.
0: हो हो, बेळगावला गेली.
2: अहो आमच्या डॉक्टर भावाला नाद झाली
0: आहे. हो, हे कळलं मात्र चित्राला, अगदी नादच घेऊन बसली मी बाळाला पाहायला जाणार म्हणून.
1: म्हणजे आता अगदी बघायला नको, सारखी बाळाला खेळवत बसली असेल ती तिकडे.
0: आमच्या ताईच्या बाळणपणात पाहिलंच ना,
1: हो ना,
0: तिच्या कॉट पासून मुली दूरच होत नव्हती.
1: हो, जसा काही अगदी कॉटचा पाचवा खूर.
0: हो ना,
2: कुठलंही बाळ दिसलं की ही आपली पागलच होते. मग तिला भूक नाही, तहान नाही, काही नाही.
1: खरंय हो, अगदी खरंय. अहो तुमची ताई बाळंत होऊन उठून गेली आणि काय काकू, आणि अहो काय सांगणार आता तुम्हाला, सारखं काहीतरी बडबडत राहायची माझ्याकडे.
0: काय म्हणायची चित्रा?
1: हो सारखं म्हणायची, आता मला पण बाळ होणार आहे, पण माझ्याशी लग्न कोण करणार, नवरोबाशिवाय बाळच होत नाही. हो ना काकू, असं आपलं सारखं मला विचारत राहायची.
0: सोन्यासारखी पोर नसतं लग्न केलं तिचं, पण आमचं नशीब पडलं ना थोर.
2: थोडे का उपाय केले आपण सिंधू, अगं तू जरा.
1: हो, नशिबा पुढे कुणाचंही काही चालत नाही, हेच खरं. खरोखर चित्रा म्हणजे अगदी चित्रासारखी आहे हो तुमची.
0: करायचंय काय चित्रासारखी असून हो काकू, मेंदूची वाढच नाही झाली तिच्या, शरीर मात्र वाढतंय रोज.
2: निसर्गाला थोपवता येते का कुणाला? उगाच कष्टी होण्यात काही अर्थ नाही. काकू काकू तुम्हीच सांगा होईला.
1: अहो तसं नाही, त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे बाबासाहेब. काही झालं तरी त्या आई आहेत, 9 महिने तिचं ओझं व्हायलंय त्यांनी पोटात. सिंधुताई येऊ मी?
0: हो,
1: नळ पण यायची वेळ झाली.
0: या
1: येते. हा
0: काकू, येत जाओ अशात, आम्हाला तुमचा खूप आधार वाटतो.
1: हो येईन तर, चित्रा सुद्धा मला मुलीसारखीच आहे. येते. हा

0: इंद्रू अरे काय झालं का? हां काय झालं? मला नाही सांगणार हे बघ सिंधू, प्लीज रिलॅक्स.
1: चित्राची खूप आठवण येते हो. आपण दोघं असेपर्यंत ठीक आहे, पण पुढं तिचं कसं व्हायचं?
0: हे बघ पुढचं पुढं बघू. आता तर एका काळजीतून मुक्त झालो. त्या दिवशी केवढा घोर जीवाला लागला होता.
1: आठवण झाली की अजून जीवाचा थरकाप होतो. संध्याकाळची वेळ होती, तुमचीच वाट पाहत होते मी. तुम्ही कामावरून आला आणि मला हाक मारली.
0: सिंधू, अगं हे सिंधू, अगं चित्रा कुठं आहे?
1: अहो तिचीच तर मी वाट पाहतीये.
0: का कुठे गेली?
1: कुणास ठाऊक कुठे गेली. अहो दुपारपासून कुठे गेली आहे काही कळतच नाही मला.
0: काकूंच्याकडे बघितलं
1: पण ती तर मंडळी शेतीच्या गावी गेली आहे. चार दिवस झाले सगळ्या चाळीत जाऊन शोधून आले, कुणाकडे नाहीये हो चित्रा.
0: बघ वासूकडे पाहिलं
1: काहीतरीच काय बोलणं तुमचं, आणि वासूच्या घरालाही कुलूपच आहे.
0: कुठं गेली असेल? हे बघ ती गेली तेव्हा तू काय करत होती आणि तू तिला जाऊ दिलास कस?
1: अहो पण मी जाऊ कशी देईन तिला? एक मिनिट तरी मी तिला विसमते का? आज दुपारी जरा अंग कचकचत होत, थोडी लवणले तर डोळा लागला.
0: अजून कुलूप नव्हतं लावलंस?
1: तेवढंच राहिलं, म्हंटल आता तर उठेन, पण झोपच लागून गेली हो मला. आणि आणि त्याचा फायदा घेऊनच चित्रा पळाली. कुठे असेल पोरगी, मला भीती
0: वाटते. जरा जरा वाट बघूया आपण, हा नाहीतर मग पोलिसांना कळवायला हवं.
1: पोलीस नाही, नको नको चित्रा.
0: हे बघ सिंधू, आता ही रडायची वेळ नाही. चित्राला आपल्या घराचा पत्ता तरी सांगता येतो का?
1: नाही.
0: मग
1: परमेश्वरा,
0: अगं कधी शिकवलं असतीला? कुठे गेली कारची कोण झाली? वेड ते वेड आणि वर तोंडाला काळोखी फासली नाही म्हणजे मिळवली.

0: जन्मदात काल नाही मेली कुणाल ठाऊक ओरावर टांगती तलवार नुसती
1: नको असं वेड वाकड बोलू
0: आता काही वेड वाकड होण्यापेक्षा मेली असती तर सुटलो तरी असतो जन्मभर ही काळजी तरी अशा माणसाला खूप आयुष्य का देतो पाहिलास केवळ चित्रा गेल्याची बातमी सगळ्या ताळभर पसरली असणार कुणी ना कुणीतरी आता चित्राची चौकशी करायला म्हणून येत राहील

0: बाबासाहेब चित्रा कुठे गेली वाटत? नाही तुम्ही आत बाहेर करताय म्हणून विचारलं आपलं.
1: अरे आली का हो चित्रा?
2: नाही आली.
3: अहो सिंधुताई, मी म्हणते तुम्ही चित्राला जाऊच कशी दिलीत? अहो नाती धुती तर आणि शिवाला खोर नुसता. आली चित्रा? कुठे गेली आहे हो?
0: हो बाबासाहेब चित्र आली का?
2: बघा आली म्हणजे सांगतो येऊन तुमच्या घरी कळलं.
4: वयात आलेली पोरगी गेली असेल कोणाचा हात धरून.
5: हो पण वेडी आहे ना ती.
4: डोकं नसलं तरी वेड्याला असली अक्कल चांगली असते हो.
1: शरीराची भूक आहे बाबा ती. अहो त्या वाशा बरोबर नुसत गेली नसल न हो. तो एक हलकट आणि त्याचा काका दसपट हलकट. हा ही येडी त्या वाशा बरोबरच गेली असणार बघा.
6: अहो त्याच्या तर दाराला कुलूप आहे. आता तर मी आले ना जिना चढून.
5: वेडी असली तरी काय सुंदर दिसते म्हणून.
3: शांत व्हा येईल हो चित्रा.

0: अगली अगली मामा,
1: अरे मामा, अरे
2: चित्रा आ रही है, चित्रा
1: चित्रा
0: चित्रा आई ए आई ए आई चित्रा हाजी नवी बावली बगना अगर चित्रा यू वासु ने दिली पण त्याने ना मला गोर गोर पान बाळ दाखवलंच नाही. ए आई बघ ना ग माझं नव बाळ. ए आई
3: चित्रा,
0: ओ बाबा चित्रा
3: चित्रा बघ कुठे गेली होती, ऐकू येतय का कुठे गेली?
4: अरे निर्मालने टाकायला समुद्रावर गेलो होतो तरी तुझी वेडी पोर आणि तो डॅम्बिस वाशास समुद्रावर बसलेले.
1: बघा म्हटलं नव्हतं मी,
4: एक माताराही होता कुणीतरी त्यांच्या बरोबर, मला पाहताच वाशा आणि तो थेरडा असे पळालेत म्हणून सांगू, पळाले म्हणून सुटले, नाहीतर देणार तो वाशाला दोन लाफे ठेवून. हलकट झालं, घेऊन आलो या निष्पाप जीवाला, देवाचं देणं आहे बाबा हे, सांभाळा ता पोरीना. जातो मी.
3: किती उपकार तुमचे मामा. मामा
4: नाही नाही आता
3: हे बघा मंडळी, हे बघा मंडळी, मंडळी चला आता जा आपापल्या घरी. अरे जा म्हणतो ना.

0: असं हे सगळं महाभारत त्या दिवशी घडलं.
1: आणि एखादा कर्ण चित्राच्या पोटी जन्म घेतो की काय, या भीतीने माझी झोप पार उडाली. सुदैवाने चित्रा फसली नव्हती. तिला तर बिचारीला काहीच सांगता येत नव्हतं. वाशा गोरोगोरो पान बाळ देणार म्हणून मी त्याच्या बरोबर गेले एवढंच सांगत होती. हो पोर,
0: तिचं बाळाचं वेळ इतका पराकोटीला गेलाय की बाळासाठी ती कळत नकळत केव्हाही फसण्याचा धोका आहे, संभव आहे, भीती आहे.
1: अहो, निसर्ग शहाण्या शहाण्या माणसांना फसवतो. चित्रा तर बोलून चालून मंद बुद्धीची, तिला फसवायला काय लागतंय हो.
0: कार्टीच्या सौंदर्यामुळे तर फारच भीती वाटते. स्त्रीचं सौंदर्य हा कधी कधी शाप ठरतो हेच खरं. सिंधू, हा सगळा विचार करूनच डॉक्टर दादांना चित्राचं ऑपरेशन केलंय.
1: हो ना,
0: आता चित्रा कधीही आई होणार नाही. तिची कूस निर्बीज झाली, निर्बीज. काय नशिबाचा क्रूर खेळ आहे सिंधू. लेकीची कूस निर्बीज झाली म्हणून आपण आई बाप निर्धास्त झालोय, आनंदित झालोय.
1: देवाची इच्छा, दुसरं काय. अब्रूच्या

0: कर झालं नाही का? ज्या मुशीतून सुंदर शिल्प साकार होत ते मूळच आता मुलीच्या आग्यावर नाही. चित्रा चित्रा कशाला गया हात भागी आईच्या पोटी जन्माला आली.
1: वेळे इकडे बघ, हे बघ मला का हा आनंद झालाय. अगं मी काय कसा आहे तुला आठवत आहे? तुला दुसरी मुलगी झाली, तू खिन्न झालीस, पण मी चित्राचं ते देखणं रूप बघून खूप खूप आनंद होतो. आठवतय तुला? सांग ना.
0: होय हो सारा आठवतय. चित्रा वर्षाची झाली आणि डॉक्टर दादांनी आपला तो क्रूर निर्णय सांगितला. चित्राच्या मेंदूची वाढ झालेली नाही आणि यापुढे ती तशी.
1: बघ परिस्थिती पुढे माणसाचं काही चालत नाही हेच कर. आता थोड्याच दिवसांनी डॉक्टर दादा चित्राला घेऊन येईल.
0: त्यामुळे वाशाने इथून काळ केलं ते एक चांगलं झालंय, पण चित्राचं बाळाचं वेळ असंच चालू राहणार का हो? कसं करायचं मग आपण?
1: सगळं मी विचार केला या सगळ्याचा.
0: कसला विचार केलाय?
1: आपल्या घरात पाळणा घर सुरू करायचं.
0: पाळणा घर? छे, माझ्याच्याने हा व्यापता होणार नाही बरं.
1: बघ अगं तेवढंच एक विसाव्याचं स्थान आहे ग चित्राला.
0: हो पण
1: नवी नवी मुलं येत राहतील, आपली चित्रा रमेल त्यांच्यात.
0: अहो पण माझी प्रकृती हल्ली पाहताना त्यातून चित्राची जबाबदारी काय कमी आहे का?
1: बघ आपल्या
0: नवा व्याप वाढवून घ्यायचा
1: म्हणजे चित्रासाठी हे सगळं करायलाच हवं. नाही म्हणू नको सिंधू प्लीज. हे बघ मी तुला मदत करीन आणि मामा आणि मामी ही मदतीला तयार आहेत.
0: म्हणजे त्यांच्या जवळ पण झालंय वाटतं बोलून. जशी काही चित्राची आपल्याला एकट्यालाच काळजी आहे. म्हटलं चित्रा माझी सुद्धा मुलगी आहे.
1: हो ग बाई हो. संचारका बाई आता लवकरच दारावर पाटी.
0: काय?
1: पाळणा घर. संचालिका सौभाग्यवती सिंधुताई पराडकर.
0: काहीतरीच काय तुमचं?
1: बर बर चित्राच्या आई. खरं ना?
0: हो हो अगदी खरं. चित्रा ग चित्रा.

0: आत्ताच आपण नवनाट्य चित्र ऐकलं. लेखक होत्या मालती जोशी. यातील भूमिका आणि कलावंत बाबा विनायक पै, सिंधू वासंती वर्तक, काकू रोहिणी जोशी, केशव संजीव वडावकर, वासू विलास देसाई, मावशी चारुलता खांडेकर, मंदा स्वाती शाह, मामा विलास देसाई, चित्रा प्रणोती प्रभू तेंडुलकर. सादर करते होते रियाज शेख.
1: श्रोते हो, नभोनाट्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता रात्री ठीक 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून प्रसारित होणारे समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत आवश्यक आहे का? FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि 103.6 मेगाहर्ट्सवरील आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 29 मे रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत.